नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948, 16 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपणा सर्वांचं स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांसह.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुणकली रागातली मंगलधून आपण आता ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वत्र
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
10: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11:00.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 होत आहेत. आता ऐकूया श्री रामचरित मानस हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: हम विविध भारती से बोल रहे हैं. प्रस्तुत है श्री रामचरित मानस पाठ का भाग 221.

0: श्रोते हो, आत्ता आपण ऐकलात श्री रामचरितमानस गान याचा भाग 221. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युट.

0: प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
1: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33
1: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा आठवा श्लोक। या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तू तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर। हे अगदी तर्कनिष्ठेने अर्जुनाच्या भावनांना तेवढंच महत्व देऊन भगवंत सांगतात, कर्म अभावापेक्षा म्हणजे कर्म न करण्याच्या पेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, म्हणून तू आपलं विहित कर्म व्यवस्थित कर। कर्माचा त्याग करून तुझी शरीर यात्रा नीट चालणार नाही। यातला भावार्थ अगदी नेमक्या आणि सुटसुटीत शब्दात आचार्य विनोबाजी आपल्या गीताईमध्ये सांगतात, नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोर की, तुझी शरीर यात्रा आहे कर्माविण घडेची ना। नेमलेलं म्हणजे जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते करणं हे महत्वाचं आहे, त्यानीच शरीर यात्रा सुरळीत चालेल। शरीर यात्रा असा एक विचार इथे आलेला आहे। शरीर यात्रा याचा एक अर्थ असा की शरीर चालण्यासाठीच अपरिहार्य असं कर्म, उठणं बसणं चालणं भोजन करणं निद्रा घेणं, अनेक कर्म आपण दिवसाकाठी आपली शरीर यात्रा चालण्यासाठी करत असतो, त्यामुळे कर्म करणं अगदी अपरिहार्य आहे। भगवान म्हणतात, तू आपलं विहित कर्म व्यवस्थित कर, त्याचा त्याग करून तुझी शरीर यात्रा नीट चालणार नाही। ज्याला शरीर यात्रा चालण्यासाठीचं कर्म म्हटलंय त्या कर्मामध्ये अजूनही काही प्रकार आहेत। स्वधर्म विहित नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे स्नानादी कर्म, शरीरातली स्वयंचलित होणारी कर्म, ज्यांचा उल्लेख नित्य कर्मात केलेला आहे। नैमित्तिक कर्मात श्राद्धादी कर्म, दान देणं, त्यात नवरात्र महाशिवरात्र चंपाषष्ठी इत्यादी दिवसात केलेली कर्म, अर्थात त्याला काम्य कर्माचा वास येऊ नये, ती सगळी परमेश्वराला अर्पण करावीत, ही नैमित्तिक कर्म नित्य कर्मात येऊ शकतात। स्वभावज कर्म म्हणजे इंद्रियांची स्वभावतः होणारी कर्म, यज्ञ दान तपादी पावन कर्म, ही कर्म ही करावीच, ही पावन कर्म आहेत। जोवर आत्मज्ञान होत नाही तोवर या कर्माविषयी उदासीन राहू नये। आपल्या अधिकारानुसार यज्ञ दान तप ही कर्म दक्षतेने करावीत, हेच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, तैसी आत्मज्ञान विखी, जव निश्चिती नाही निकी, तव नोहावे यागाधिकी उदासीना, पै स्वाधिकारानुरूपे तिये दान याग तपे अनुष्ठाविची आक्षेपे अधिकेवर। गीतेत अनेक प्रकारांनी उपदेश केलेला असला तरी त्यातलं कर्माचं सूत्र हे महत्वाचं आहे। प्रत्येक वेळी भगवंतांनी त्याचं स्मरण करून दिलंय, ते दक्षतेने आणि हातोटीने करा।

म्हणजेच जो कर्मयोग सांगितलेला आहे तो प्रमाणभूत मानून करावं. असं कर्म माणसाच्या चित्तावरची रजतमाची धूळ दूर करतं, अंतःकरण शुद्ध करतं. ज्याप्रमाणे हिणकस सुवर्णाला क्षारांची वारंवार पुटं दिली की त्यातला हिणकस भाग दूर होतो आणि त्या सोन्याला शुद्धतेची झळाळी येते. चौथं म्हणजे लोकसंग्रहार्थ प्रसंग प्राप्त करावी लागणारी कर्म. अजून इतके प्रकार समाविष्ट होतात, त्याचा त्याग करणं शास्त्र संमत नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. लोकसंग्रहार्थ कर्म कशी करावीत या बाबतीतही सकाम इच्छा नको, त्या कर्माचा अहंकार नको. इथे माऊली म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. कर्म करताना लोकांना आपला आदर्श ठेवावा, त्यांना सुपंथाला लावावं, पण आपण त्यातून अलिप्त राहावं. त्याचा मोठेपणा घेऊ नये, त्याचा बडेजाव करू नये. लोकसंग्रहार्थ कर्माबाबत गीता रहस्यात लोकमान्य म्हणतात, जेव्हा लोकसंग्रहाचं तत्व पाळतो त्यावेळी तो जणू भगवत भक्त म्हणून भगवंताचंच कार्य करतो, त्याचाच कार्यदूत बनतो. मानव सेवा हीच माधव सेवा. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जी माणसं आपली कर्म टाकतात किंवा टाळतात आणि कर्मेंद्रियांच्या प्रवृत्तीचा निरोध करून जे कर्मातीत अवस्थेला जाऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही. ही कर्म आवश्यक असतात, ती टाळू म्हटलं तरी कोणालाही टाळता येत नाहीत. वरवर त्यागाचं अवडंबर करतात, मनातून कर्म इच्छितात ते ढोंगी लबाड विषयासक्त असतात. खरा जो निश्चळ माणूस असतो तो कर्म करत असतो, पण तो निष्काम असतो, तो परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. इतर वेळी त्याला पाहिलं की सगळ्यात मिळून मिसळून असतो, सर्वसामान्यच भासतो. तो इंद्रियांना उगा आज्ञा करून ताब्यात वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचं जे विहित कर्म आहे ते निष्काम भावनेने करत असतो, त्याचा बाऊ करत नाही. 84 लक्ष योनीतून जीव प्रवास करत असतो, त्यानंतर त्याला हा मनुष्य धर्म मिळतो जो त्याला मोक्षपदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी या जन्मात त्याचं सार्थक करायचं असेल तर निष्काम कर्म करणं म्हणजेच कर्मयोग आचरणं हे आवश्यक आहे. त्या योगे या शरीराची यात्रा नीट चालेल, ती व्यवस्थित होण्यासाठी कर्माचा त्याग करून चालणार नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणशी नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. म्हणोनी जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त, ते कर्म हेतु रहित आचरेतो. विहित कर्म टाकून देऊन नैष्कर्म्य होणं हे देहधाऱ्यास संभवत नाही. मग कर्म करायचं झालं तर निषिद्ध वा शास्त्रबाह्य कर्माचं आचरण कशाला करायचं? मग जे उचित आहे, जे प्रसंगानुरूप प्राप्त झालेलं आहे, जसं आत्ता अर्जुनाच्या बाबतीत युद्ध म्हणावं लागेल, ते फलाशा सोडून करावं. माऊली पुढे म्हणतात, पार्था आणिकही नेणसी तू हे एक कवतीक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जे आचरे, तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. जे अर्जुनाला माहीत नाही अशा निष्काम कर्माचं अजून वैशिष्ट्य सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या कर्माचं अजून एक कौतुक आहे. हे प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करतं. वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो योग्य धर्माचं आचरण करतो तो मोक्षपदाला योग्य होतो. कितीही कर्म टाळायचा प्रयत्न केला तरी ते करावंच लागतं. एखादा विरक्त माणूस, त्यांनी ठरवलं की ह्या गृहस्थाश्रमाची कर्म करायची नाहीत, आपण संन्यास घ्यायचा, पण मग त्या संन्यासाश्रमात कर्म असत नाहीत का? माऊलींची ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात एक ओवी आहे, ती वाचताना असं वाटतं की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे पिताश्री विठ्ठलपंत आले असतील का. ओवी अशी, गृहस्थाश्रमीचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की तेची संन्यासवा ठेविजे सरीसे पुढती. गृहस्थाश्रमीचं ओझ संन्यास घेतल्यावर टळतं, पण संन्यासाश्रमातली कर्म पुढ्यात येतात, ती करावीच लागतात. म्हणून नेमिले तू करी कर्म करणे हेची थोर की, तुझी शरीर यात्रा ही कर्माविण घडेची ना. आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी व्यावहारिक

एक सल्ले दिलेले आहेत. एक म्हणजे आपलं जे काम आहे, आपली जी भूमिका आहे, ती मांडत राहा, काम करतच राहा, तेच आपल्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर कामं केली नाहीत तर शरीर आणि संसार चालणारच नाही, अस्तित्व संपेल. एखाद्या शेतकऱ्याचं मोठं शेत आहे पण बीजच पेरलं नाही तर धान्य उगवणार कसं? एका बीजातून असंख्य दाणे मिळवायचे असतील तर 99% घाम गाळणं, कष्ट करणं हेच क्रमप्राप्त आहे. तेव्हा आपली जबाबदारी ओळखून आळस झटकून कामाला लागलं तरच आपलं अस्तित्व असेल.

श्रोतहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजत आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात ऐकूयात कार्यक्रम भूले विसरे गीत, जो आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण आता ऐकलात. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवात

द्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही

0: ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता 1 विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 आणि 12 पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10 परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12 परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:30 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.
1: सूरज जरा आपास आज

0: वा मंडळी, काय या गाण्याचे बोल आहेत ना, किती सुंदर कल्पना आहे. हे गाणं गाऊन ज्या प्रकारे आपली भूक तृप्त झाली, ही भावना त्या भुकेल्या पोरांच्या मनात निर्माण केली आहे, अशा या कलाकृतीला एक सलाम तो बनताय. मंडळी, या सुंदर गीताचे गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर आणि जयकिशन, आणि गायलं होतं मन्ना डे यांनी. चित्रपट माहितीये कोणता? 1959 मध्ये प्रदर्शित झालेला उजाला, ज्याचे दिग्दर्शक होते नरेश सैगल. आणि या गाण्यात शम्मी कपूर यांनी रिकाम्या ताट्यातनं तृप्त असलेल्या भोजनाची जी काही एक कमाल ऍक्टिंग केलेली आहे ना, ती पण अक्षरशः बघण्यासारखी आहे बरं का. हा एक उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ज्यात शम्मी कपूर, माला सिन्हा, राजकुमार, लीला चिटणीस आणि टुनटुन यांनी भूमिका केल्या होत्या. कितीही बिकट परिस्थिती आली तरी चुकीच्या मार्गाला न जाता प्रामाणिकपणाने काम केलं तर आपला नेहमीच विजय होतो, इतकी साधी सरळ शिकवण या चित्रपटाची होती. या चित्रपटातलं झुलता मौसम मस्त महिना हे बॉलिवूड मधलं त्या काळातलं लोकप्रिय गाणं ठरलं, जे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलं होतं. मंडळी, चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी

0: आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उजाला या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. या चित्रपटात राजकुमार यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली, त्यामुळे त्यांच्या गंभीर आणि खलनायकी प्रतिमेचा एक वेगळाच ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटला असं म्हणतात.

साकारली. त्यामुळे त्यांच्या गंभीर आणि खलनायकी प्रतिमेचा एक वेगळाच ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटला. असं म्हणतात की राजकुमार आणि शम्मी कपूर यांनी एकत्र काम केलेला उजाला हा एकमेव चित्रपट होता. पण तरी सुद्धा या चित्रपटात काम करताना राजकुमार मात्र जरासे नाराज होते, कारण एकही गाणं त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं नव्हतं. म्हणून त्यांची नाराजगी काढण्यासाठी दिग्दर्शक नरेश सैगल यांनी यारो सूरत हमारी पे मत जाओ हे गाणं शम्मी कपूर आणि राजकुमार यांच्यातली मैत्री दाखवणारं गाणं म्हणून चित्रित केलं. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, यानंतर ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: 9996772.
1: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
2: नमस्कार.
1: आपण जेव्हा जेव्हा पण प्रेग्नन्सी बद्दल बोलतो त्यावेळेला अनेकदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून ट्रीटमेंट देता येते, पण एकदा ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती प्रेग्नन्सी सस्टेन होण्यासाठी सुद्धा खूप गोष्टी कराव्या लागतात, आणि त्यातलाच एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे प्रेग्नन्सी मधला आहार. याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय.
2: प्रेग्नन्सीतल्या आहाराचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रेग्नन्सी राहिल्यापासून पार डिलिव्हरी पर्यंत आणि त्याच्याही पुढे जो लॅक्टेशनचा पार्ट आहे तिथेही महत्व आहे. बरेचदा यामध्ये ना आपल्याला तफावती आढळून येतात. प्रेग्नन्सी राहिली आहे आता हे पण खा हे पण खा हे पण खा असं घरचे मागे लागल्यामुळे ती प्रेग्नंट महिला काहीच खायला नाही म्हणते, किंवा तिला स्वतःलाच आहाराविषयीची माहिती नसते आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन मध्ये तिला काय आहार खायचा काय नाही खायचा हा सगळा गोंधळ होतो, आणि इथे गायनेकोलॉजिस्टचा रोल येतो. बेसिकली प्रेग्नन्सी ही तीन टप्प्यांमध्ये तीन तीन महिन्यांच्या फेज मध्ये डिव्हाइड केली जाते. यातले पहिले तीन महिने हे तुमच्या शरीराला त्या प्रेग्नन्सीची सवय होण्यासाठी असते आणि त्याच्यासाठी प्रॉपर डाएट. सो आयडियली प्रेग्नन्सी मध्ये स्मॉल फ्रिक्वेंट डाएट हा आम्ही सजेस्ट करतो. आणि हा जो डाएट असतो स्मॉल फ्रिक्वेंट हा प्रेग्नन्सी मधलं एक्सेस ऑफ वॉमिटिंग सुद्धा थांबायला मदत करतो आणि अनिमिया किंवा बॉडी पेन हे सगळे होऊ नये यासाठी पण महत्वाचा असतो.
1: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672 8661967672 8669167672. डॉक्टर चारुता, आपण बोलत होतो प्रेग्नन्सी मधल्या आहाराबद्दल, आता पुढचे जे 6 महिने आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: प्रेग्नन्सीतल्या ज्या 5 महत्वाच्या सोनोग्राफी असतात त्यातली 7व्या महिन्याची सोनोग्राफी आणि 9व्या महिन्याची सोनोग्राफी, इथे बेसिकली बाळाच्या वजनाचा प्रश्न येतो. पण त्या 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीत बाळाचं वजन तेव्हाच चांगलं भरेल जेव्हा त्या व्यक्तीनी आधी पहिले 6 महिने आहाराकडे पुरेसं लक्ष दिलं आहे.
1: ओके.
2: प्रेग्नन्सीतल्या गोळ्या या सप्लिमेंट साठी असतात, पण तुमचा जो आहार आहे ते तुमच्या आवडीनिवडीनुसार तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये सगळे घटक असणं गरजेचं आहे. ते जर सगळं योग्य प्रमाणामध्ये असेल तर 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीत बाळाचं वजन हे नीट आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जर आहार व्यवस्थित घेतला असेल तर प्रेग्नन्सी मधलं जे बीपी वाढ आहे ज्याला आम्ही PIH म्हणतो, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, आणि प्रेग्नन्सीतला डायबिटीस, या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो. अर्थात या गोष्टी डिटेक्ट झाल्यावर आपण टाळू शकत नसतो. त्यामुळात प्रेग्नन्सीमध्ये होऊच नाही यासाठी प्रेग्नन्सी कळल्यापासून लगेचच योग्य ते आहारातले बदल घेतले पाहिजे आणि त्यासाठी डायटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट या दोघांनाही कन्सल्ट करायला हवं.
1: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672 8661967672 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: श्रोते हो, आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
5: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम ड्राई के हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: श्रोते हो, यानंतर ऐकूयात कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल प्रस्तुत गंमत गाणी.
8: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866

0: होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: ऐकूया क्षमा खळे, योगेश खडीकर आणि रचना खडीकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत.
4: बोला ना अरशे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: यानंतर 7:50 ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम हाऊस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
5: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
4: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम वाकडला.
5: ही ऑफर सर्व PN गाडगिळ अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
6: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
3: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल

0: माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात, पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
1: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओवलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलका असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची चार पदरी अगदी केली. पूर्वीच्यासारखी दोऱ्यात नाही ओवली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जशा मंगळसूत्राच्या तारा असतात. तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये बनते, चार पदरी ठसठशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7.5-7 लाख रुपयापर्यंत चार पदरी गहुमणीची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल यूज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते, कारण ठसठशीत दिसल्या
0: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते?
1: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आताचा आधुनिक प्रकार आहे.
0: बर.
1: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठी मणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोलही असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं, आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी तर 3 ते 3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
0: बरोबर.
1: आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठी मणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहुमणी माळ ही खूपच परंपरागत आहे, ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच पण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
0: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण असं म्हणलं की पैसा आणि आपण असं जर का एकत्र म्हणलं तर याचा संबंध मनाशी आहे, मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र याबद्दल तुम्ही काय बोलाल?
2: 100% पैसा मन याचा संबंध आहे असं आपण जेव्हा मागच्या एपिसोड मध्ये बोललेलो होतो, तर गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पारंपरिक गुंतवणूक विरुद्ध वर्तणूक वित्त, बिहेव्हिअरल फायनान्स असं आपण त्याला म्हणू शकतो. पारंपरिक अर्थशास्त्र सांगतं की माणूस हा इकॉनॉमिक मॅन आहे. काय आहे माणूस? तर इकॉनॉमिक मॅन आहे जो नेहमी स्वतःचा फायदा बघतो आणि विचारपूर्वक निर्णय घेतो. पण बिहेव्हिअर फायनान्स काय सांगतो की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. आपण चुका करतो, आपण भावूक होतो आणि म्हणूनच झालेल्या चुकांमधून आपल्याला सुधारणा करायची असते, पुढे सरकायचं असतं. सो गुंतवणूक ही भावनांचं चक्र आहे. बाजारात जेव्हा तेजी असते तेव्हा आपण आपल्याला लोभ होतो, म्हणजे ज्याला ग्रीड असं म्हणतात, ओके. आणि जेव्हा मंदी येते तेव्हा आपल्याला भीती वाटते, फिअर फॅक्टर क्रिएट होतो. या चक्रात अडकलेला गुंतवणूकदार नेहमी चुकीच्या वेळी खरेदी करतो आणि चुकीच्या वेळी विक्री करतो. सो मग गुंतवणुकीचा पाया आणि मानसशास्त्र ह्याचं जेव्हा जवळचं नाते आपण म्हणतो, जेव्हा खूप फिअर असेल मार्केटमध्ये, म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे बघा, युद्धजन्य परिस्थिती, मिडल ईस्टमध्ये युद्ध चाललंय, डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी एक वेगळं वाक्य वापरत आहेत ज्याने ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर आणि जगातल्या सर्व बाजारांवर होतोय, आणि मग या परिस्थितीत इन्व्हेस्टरची त्रिधा तिरपीट उडालेली आहे. मग हा फियर वाटून न घेता इंडिया आणि जगाच्या पाठीवर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत याच्यावर विजय मिळवणं आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे गुंतवणुकीचा पाया घालणं योग्य मानसशास्त्राचा अभ्यास करून असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी. या गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची, पण श्रोते हो, गुंतवणुकीच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा योग्य मार्गदर्शन हवे असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 8 वाजले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे.

0: अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. जनगणना 2027 साठीचा राज्यातील गृहसूची आणि गृहगणनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीत राबवल्या गेलेल्या गृहसूची प्रक्रियेमुळे घरांची स्थिती, कौटुंबिक सुविधा आणि मालमत्तांची उपलब्धता याबद्दलची माहिती संकलित झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने 2026 नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा 1,000 अधिक रिक्त पदांसाठी 13,000 अधिक उमेदवारांची नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. UPSC अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना आपला निकाल पाहता येईल. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 34 आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान अपुरा पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट यामुळे शहरात कालपासून पाणी कपात सुरू झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात संत नामदेव यांची रचना.

0: माझे लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक।
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू।

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
4: केळवण असो वाव्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94223111106

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर

0: बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा. 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: कार्यक्रमात यानंतरची रचना संत ज्ञानेश्वर माऊलींची, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत चंद्रशेखर कामेरकर यांचं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत, संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.

0: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत योजना फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू.
1: काय रे बसता कुठे बांधला?
2: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
1: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
2: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
3: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
4: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
5: तेजोमय नाद ब्रह्म हे.
6: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
7: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
0: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
9: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शैला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत जनाबाईंची रचना.

0: या गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजत आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक प्रस्तुत गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: घराचं कुंदण या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
2: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
2: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
2: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 11:30 ते 13:00 या वेळेत.
2: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 7517 92 34 56.
3: 7517 92 34 56.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
6: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात ऐकूया गदिमांनी त्यांच्या लेखणीतून केलेली रंगांची उधळण. सुरुवातीचं गीत आहे ये रे माझ्या मागल्या या चित्रपटातलं. वसंत देसाई यांचं संगीत असलेलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आता जवळच्या शाखेस भेट द्या।
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक।
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट।
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट।
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड। दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
4: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
5: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
6: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत म्हणजे गदिमांच्या कल्पनेची आणि प्रतिभेची मूर्तिमंत कलाकृती। आपण बोलीभाषेत अशा काही रंगांची वर्णनं ऐकतो जी रंगछटेत ठळकपणे दाखवता येतील असं नाही। तसाच एक रंग म्हणजे सावळा। आता एखाद्या चित्रकाराला सांगितलं की मला सावळा रंग दाखव, तर त्याला ठराविक असा रंग दाखवता येणार नाही। पण या गीतात मात्र गदिमांनी कितीतरी सुंदर उदाहरणं देऊन हा सावळा रंग

आता या सावळ्या रंगाप्रमाणेच आणखी एक रंग आपल्याला डोक्यात येतो, तो म्हणजे गोरा रंग. आता या गोऱ्या रंगाचा उल्लेख असणारं हे गीत ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांची संगीत रचना असलेलं हे गदिमा गीत यानंतर ऐकूया.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वी एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

NSE registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित

0: कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 96 899 11 240
1: 9689 11 240.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
3: श्रोते हो, यानंतरचं गीत पोस्टातली मुलगी या चित्रपटातलं. या गीतात पाण्याचं असं वर्णन आहे की त्याला स्वतःचा रंग, गंध, चव असं नसतं, पण ज्या गोष्टीसोबत ते मिसळतं, एकत्र येतं, त्याचा गुणधर्म ते घेतं. पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत सुधीर फडके यांचं,

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपण गदिमांच्या लेखणीतून उतरलेला रंगाविष्कार अनुभवला. याचबरोबर दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक प्रस्तुत गदिमांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 8:58 होत आहेत. यानंतर ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी अपघातग्रस्त अर्थात ब्लॅक स्पॉट स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करावी, तसंच या पाहणीदरम्यान सूक्ष्म निरीक्षणं नोंदवून अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या पाहणीचा अहवाल 29 जून पर्यंत सादर करायचा आहे. पालघर जिल्ह्यातल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या प्रक्रियेला कालपासून डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून सुरुवात झाली. या महामार्गाच्या माध्यमातून वाढवण बंदर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा परिसरापर्यंत जोडणी केली जाणार आहे. यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीतर्फे निदर्शनं करण्यात आली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची काल बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाहपदी सुशांत शेलार, सहकार्यवाहपदी दीपक कदम आणि वासू पाटील, तर खजिनदारपदी सुनील महाजन आणि सहखजिनदारपदी शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे आणि मनीषा प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम यांचा अमृत महोत्सवी सन्मान आणि मानपत्र प्रदान समारंभ काल पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ शिवाजीराव कदम यांचं कर्तृत्व अतिशय दैदिप्यमान असून त्यांचा सन्मान हा एका सुंदर, समृद्ध, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण जीवन प्रवासाचा गौरव आहे, असं माशेलकर याप्रसंगी बोलताना म्हणाले. काल झालेल्या सोमवती अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र जेजुरीत देव खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी पारंपरिक पद्धतीनं पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी केतकी भट आपलं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम एका अशा कवी गीतकाराला त्यांच्या लेखणीला समर्पित आहे ज्यांनी मराठी भावगीतांना, चित्रपटगीतांना आपल्या प्रतिभेनं एका वेगळ्याच उंचीवर आणलं आणि मराठी साहित्यसृष्टीत आपलं मोलाचं योगदान दिलं. ते म्हणजे कवी गीतकार सुधीर मोघे. भक्तिगीतांपासून प्रेमगीतांपर्यंत त्यांच्या लेखणीनं अतिशय भावपूर्ण गीतं रसिकांपर्यंत पोहोचवली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्या एका सुंदर गीतानं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
0: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
0: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1 या वेळेत.
0: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56
2: 7517-92-3456.
3: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
4: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्ररात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
5: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
6: सुधीर मोघेंचा जन्म किर्लोस्कर वाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने लहानपणापासूनच साहित्याचा आणि संस्कारांचा त्यांच्यावर पगडा होता. पुढे पुण्यात आल्यानंतर त्यांच्यातला साहित्यिक प्रकाशात आला. त्यांच्या पहिल्या कवितेनं इथेच पुण्यात जन्म घेतला. मी रित्या आभाळी रिता मेघसा होतो, शून्यात बिंब शून्याचे रेखित होतो. जागले काय हे कुठले वारे सुटले, शब्दात मनाचे थेंब दाटून आले. हा खेळ सावल्यांचा, आला आला वारा, गोमू संगतीनं अशी कितीतरी सुंदर गाणी त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांसोबत प्रभूकुंजमध्ये लिहिली आणि या गीतलेखनाच्या काळात ते स्वतःला खोलीत दिवस दिवस बंद करून घ्यायचे आणि म्हणून हृदयनाथ मंगेशकर त्यांना गमतीनं गोवळकोंड्याचा कैदी असं म्हणत असत. ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं असंच एक भावपूर्ण गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगीबिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट हा खेळ सावल्यांचा. सुधीर मोघेंनी 50 अधिक चित्रपटांसाठी गीतं लिहिली. हा खेळ सावल्यांचा, जानकी, पुढचं पाऊल, कळत नकळत, चौकट राजा अशा कितीतरी चित्रपटांमधली गाजलेली गीतं आपल्या सगळ्यांच्या ओठांवर आजही आहेत. मन या विषयावरच्या त्यांच्या कविता तर सर्वच रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. मन मनास उमगत नाही, मना तुझे मनोगत अशा कितीतरी गीतांमधून ते मनाची अवस्था मांडतात. एकांत लेखणी कागद वाया सारे मन कागदाहुनी निरिच्छ आणि कोरे. गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे, बोटांवर अवचित मन ओठंगुनी आले.

0: गीत सुधीर मोघे यांचं. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 02-0670-29-100.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
8: कविता, गीतलेखन याबरोबरच सुधीर मोघेंनी ललित लेखन, पटकथा, संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन अशा अनेक गोष्टी केल्या. याबरोबरच ते उत्तम चित्रकार सुद्धा होते. आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे असे त्यांचे कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. असे हे हरहुन्नरी कवी, गीतकार सुधीर मोघे आपल्या 75 वर्षाच्या आयुष्यात सर्वांना साहित्याचा अनमोल ठेवा देऊन गेले. त्यांच्या साहित्य विश्वाची सफर आपण आजच्या कार्यक्रमात केली. याबरोबरच मी केतकी भट या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
7: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
8: श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 45 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे आय केअर प्रस्तुत मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
9: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
8: कार्यक्रमातलं सुरुवातीचं पद कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं, संगीत भास्कर बुवा बखले यांचं, इंदिराबाई खाडीलकरांच्या स्वरात ऐकूया हे स्वयंवर नाटकातलं पद.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
1: मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्यघर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों

0: विश्वास ही वाढला आहे.
1: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: ब्रह्मकुमारी या नाटकातलं पद आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं संगीत असलेलं हे पद लिहिलं आहे विश्राम बेडेकर यांनी.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे. पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देश

0: पांडे आय हॉस्पिटल कोथरूड प्यंगुट आणि देहू
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे
2: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक
1: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ
5: जयमालाबाई शिलेदारांच्या स्वरात यानंतरचं पद सुवर्ण तुला या नाटकातलं रचना विद्याधर गोखले यांची तर संगीत पंडित छोटा गंधर्व यांचं

0: आईज
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
4: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है.
3: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
7: संगीत मानापमान नाटकातलं हे पद ऐकूया नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरात. रचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीत गोविंदराव टेंबे यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी.

0: याबरोबरच पुणे आय केअर प्रस्तुत मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्या हस्ते शिकागो इथल्या भारताच्या वाणिज्य दूतावासात स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. यावर्षी एप्रिल महिन्यात वॉशिंग्टन राज्यातल्या सिएटल शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या वहिल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. अमेरिकेतल्या कोणत्याही शहराच्या प्रशासनाकडून उभारण्यात आलेला स्वामी विवेकानंद यांचा हा पहिलाच पुतळा होता. भारताच्या दिशा या द्रवीभूत नैसर्गिक वायू अर्थात एलएनजी इंधनाची वाहतूक करणाऱ्या जहाजानं होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला आहे. हे जहाज 18 तारखेला गुजरातमधल्या दाहेज इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे. या जहाजातून 62,370 मेट्रिक टन एलएनजी आणण्यात येत आहे असं बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक उपेश कुमार शर्मा यांनी सांगितलं. गेल्या महिनाभरात कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं जिल्ह्यातून 17 ठिकाणी कारवाई करून भेसळीचा कारभार उघडकीस आणला आहे. या कारवाईत 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात गुळ, तेल, तूप, डाळी, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद शिर्के यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी पंतप्रधान जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा काल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. राज्य शासन समाजातल्या सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विद्यार्थी सुरक्षा उपक्रमाअंतर्गत दामिनी पथकानं काल भुसावळ शहरात धडक मोहीम राबवली. शाळा आणि महाविद्यालयं सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, सकाळचे 10:01 झालं आहे. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
9: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर नमस्कार.
10: नमस्कार.
9: सर, वेगवेगळ्या शस्त्रक्रियांबद्दल आणि रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही सांगत असता, आज मला तुम्हाला विचारायचं आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं ऐकायला मिळतं, काही ऍक्सिडेंटल असेल म्हणजे घरी होतात अपघात किंवा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये खुब्याचं हाड मोडतं, विशेषतः 60 नंतर ही तक्रार बऱ्याचदा ऐकू येते, तर त्याची सर्जरी कशी करतात आणि रोबोटिकच्या सहाय्यानं काय केलं जातं?
10: आता समजा एखाद्याचं खुब्याचं हाड मोडलं, त्या व्यक्तीला चालता येत नाही, हे फ्रॅक्चर जनरली एल्डरली लोकांमध्ये होतात. तर अशा वेळेस त्या फ्रॅक्चरच्या पॅटर्न नुसार हे ठरवलं जातं की हे फ्रॅक्चर आपण फिक्स करायला हवं किंवा त्याला रिप्लेस करायला हवं. तर जेव्हा रिप्लेसमेंटची वेळ येते, सहसा फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर नावाचा प्रकार असतो. एल्डरली लोकांमध्ये हे फ्रॅक्चर जुळत नाहीत, जुळायला वेळ घेतं, तर अशामुळे त्यांना लवकर चालवायचं असेल तर रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. याच्यामध्ये पार्शल हिप रिप्लेसमेंट केलं जातं, त्याला हेमी आर्थोप्लास्टी.

0: असे म्हणतात. आता जर काही कारणाने जर पेशंटच्या सॉकेटचे पण काही तक्रारी असतील तर अशा बाबतीत मात्र टोटल हिप रिप्लेसमेंट केलं जातं. हे ऑपरेशन केल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी पेशंटला तुम्ही उठून बसू शकता, चालवू शकता, त्यांची डिपेंडन्सी कमी होते.
1: अच्छा.
0: चेस्ट इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, बेड सोर्स हे व्हायचं प्रमाण कमी असतं.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोतेहो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. डॉक्टर, तुम्ही सांगताय खुब्याचं हाड मोडलं पेशंट मध्ये, तर कशा पद्धतीनं ट्रीटमेंट होते याबद्दल काय सांगाल अजून?
0: आता खुब्याचं हाड मोडलं की सर्जरी तर गरजेचे असतेच, इट इज कॉल्ड फ्रॅक्चर ऑफ नेसेसिटी.
1: ओके.
0: पण तुम्ही जेव्हा हिप रिप्लेसमेंट बद्दल बोलता तर एक कोविड नंतर एक प्रमुख आजार लोकांना बसलाय खुब्याचा, तो म्हणजे एव्हास्क्युलर नेक्रोसिस.
1: ओके.
0: ज्याच्यामध्ये बॉलचा हिस्स्याचा रक्त पुरवठा बंद होतो. तर कोविड हे आता रिसेंटली प्रमुख कारण होतं, पण जी मूळ कारणे आहेत अति सेवन दारू किंवा स्टिरॉइडचे, एखाद्याला फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतं.
1: बरं.
0: किंवा काही ब्लड डिसऑर्डर्स असतील ज्याच्यामुळे रक्ताच्या पेशी खूप चिकट होतात.
1: बरं.
0: त्याच्यामुळे मेन बॉलचा ब्लड सप्लाय कट ऑफ होतो. तर अशा पेशंटला आम्ही तपासतो, एमआरआय करतो, त्याच्या एव्हीएनचं स्टेज ठरवलं जातं. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये खुबा वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: बरोबर.
0: त्यामध्ये कोर डिकॉम्प्रेशन नावाची सर्जरी होते, ज्याच्यात ड्रिल करून तिथला रक्त पुरवठा वाढेल अशी अरेंजमेंट असते.
1: अच्छा.
0: त्याच्यातनं मग खुब्याचं आयुष्य आपण साधारण 5 ते 10 वर्ष वाढवू शकतो. पण जेव्हा स्टेज 3 किंवा 4 येते ज्याच्यामध्ये खुब्याचा बॉल खराब झालेला असतो, अशा वेळेस मग टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया सांगितली जाते. आणि टोटल हिप रिप्लेसमेंट करताना जर रोबोटिक्स वापरलं तर इम्प्लांटची अलाइनमेंट ही योग्य राहते, पायाची लांबी व्यवस्थित राहते, स्नायूंची जी जो टेन्शन आहे ते योग्य राहतं आणि पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी चालवून घरी जाऊ शकतो.
1: या सगळ्यामध्ये पुन्हा पेशंटच्या दृष्टीने हीच महत्वाची गोष्ट असते की आपण लवकरात लवकर घरी कधी जाऊ आणि नॉर्मल रुटीन कसं चालू करू.
0: करेक्ट. एव्हीएन हा ऍक्च्युली आयुष्य बदलणारा आजार आहे. जर त्याची वेळेत ट्रीटमेंट झाली तर पेशंटला परत पूर्वीसारखी सक्रिय जीवनशैली जगता येते.
1: अच्छा.
0: आता हिप रिप्लेसमेंट नंतर सर्व गोष्टी करता येतात, पण ज्या काही मर्यादा आहेत त्या म्हणजे खाली मांडी घालून बसायला सांगत नाही आणि रोड रनिंग किंवा स्किपिंग जम्पिंग असे हाय इंटेन्सिटीचे ऍक्टिव्हिटीज टाळायचे असतात. मात्र पेशंट बाकीच्या त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज चालू
1: करू शकतो. श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली

0: शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आज तरुण जनरेशन ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करती आहे ते बघून खरंच खूप आनंद होतो आहे. आणि या सगळ्याबद्दलच बोलण्यासाठी क्रिसेंटच्या टीममधले अनेक तरुण आपल्या बरोबर गप्पा मारतायत. आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीममधल्या जानकी एकबोटे.

0: नमस्कार जानकी मॅम.
1: नमस्कार मॅडम.
0: मी म्हणाले तसं की बरेच तरुण मंडळी जी आहेत ती इन्व्हेस्टमेंटसाठी उत्सुक आहेत. तुम्ही यांचं प्रतिनिधित्व करताना गुंतवणुकीबद्दल तुम्ही काय विचार करता याबद्दल सांगा.
1: माझ्या मते आजच्या तरुण पिढीसाठी गुंतवणूक ही केवळ पैसे वाढवण्याचं साधन नाहीये तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा एक मार्ग आहे. कारण पूर्वी करिअर सुरू झाल्यानंतर नोकरी सुरू झाल्यानंतर लोक बचत करण्यावर किंवा सेव्हिंग्स करण्याकडे लक्ष द्यायची.
2: बरोबर.
1: पण आजकाल बचत ही पुरेशी नाहीये हे लवकर लक्षात येत आहे. त्याच्यामुळे पैशांनी आता आपल्यासाठी काम करावं ही एक भावना लोकांच्या मनात निर्माण झालीय. त्याच्यामुळे आजची तरुण पिढी ही माहिती घेण्यात खूप जागरूक आहे. म्हणजे ते विविध गुंतवणुकीचे पर्याय शोधतात, त्याची माहिती घेतात. मग म्युच्युअल फंड, शेअर बाजार, SIP, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण कशी करू शकतो, या सगळ्याचा ते भरपूर ठिकाण अभ्यास करतात. स्वतः काहीतरी इंटरनेटवरती शोधतात, पुस्तकं वाचतात, युट्यूब रील्स, बरेच ऑप्शन्स त्यांच्याकडे आज अवेलेबल आहेत माहिती घेण्यासाठी.
2: ओके.
1: पण ह्या सगळ्यात मला स्वतःला असं वाटतं की जितक्या लवकर आपण गुंतवणूक सुरू करतो तितका आपल्याला चक्रवाढीचा फायदा हा जास्त मिळतो.
0: अरे वा. आता तुमचं आताच लग्न झालेलं आहे तर लग्नाच्या आधी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतला तुमचा विचार आणि लग्नानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्याचा विचार, यात काही फरक जाणवतोय का?
1: नक्कीच. कारण की लग्नाच्या आधी जबाबदाऱ्या, म्हणजे आपण नोकरी जरी करत असलो दर महिना एक इन्कम असतं आपलं, पण तरी फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज तेवढ्या नसतात. पण लग्न झालं की जशा बाकी जबाबदाऱ्यांची जाणीव होते तशीच आर्थिक जबाबदाऱ्यांचीही जाणीव व्हायला सुरुवात होते.
2: बरोबर.
1: मग पुढे म्हणजे एक एक स्वप्न असतात की घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, मुलांची उच्च शिक्षण आहेत, वेगवेगळ्या जागी फिरायला जायचंय. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक गुंतवणुकीकडे आणि आर्थिक नियोजनाकडे बघितलं जातं. अशा वेळेला गुंतवणूक आणि किंवा आर्थिक नियोजन हे जे काही आपण केले ते खूप उपयोगी पडतं. मग आपण रेग्युलर केलेली SIP किंवा इतर गुंतवणुकीच्या साधनांमुळे भविष्यासाठी एक आपला कॉर्पस तयार होतो आणि त्यामुळे अचानक येणाऱ्या आर्थिक गरजांचा ताण कमी होतो आपल्यावर.
2: अगदी.
0: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जानकी मॅम, आपण बोलतोय इन्व्हेस्टमेंट बद्दल, जसा तुम्हाला फरक जाणवला, आता तुम्ही जेव्हापासून क्रिसेंट मध्ये काम करायला लागले आहात तेव्हा तुम्हाला काय जाणवतं की ती तरुणाई ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्सुक आहे आणि जे असे उत्सुक मुलं आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर आजची यंग जनरेशन गुंतवणुकीबाबत पूर्वीपेक्षा खूप जास्त उत्सुक आणि जागरूक आहे. विशेषतः 25-35 वयोगटातील अनेक तरुण अगदी नोकरी काय इंटर्नशिप करत असताना जे काही स्टायपंड मिळतं तिथपासून किंवा पॉकेट मनी जो काही मिळतो त्यातून कशी सेव्हिंग्स होईल आणि आपण थोडेफार SIP करू शकतो, दर महिना काहीतरी पैसे बाजूला काढू शकतो याचा विचार करतायत आणि तशी इन्व्हेस्टमेंटही करताना दिसतायत लोक, बरेचशी मुलं. जसं म्हटलं तसं सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती माहितीही उपलब्ध आहे, पण ती आपल्या स्वप्नांना आणि आपल्या गरजांना योग्य आहे का हे पडताळून पाहण्याची गरज आहे आजकाल. कारण की तरुण मुलांमध्ये पटकन रिटर्न जिथे जास्त दिसत आहे तिथे इन्व्हेस्टमेंट केली जाते, पण ते आपल्या गरजांसाठी योग्य आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि कारण की आजकाल अर्ली रिटायरमेंट पाहिजे असतं, आर्थिक स्वातंत्र्य लवकर पाहिजे असतं, स्वतःचं घर घेणं ही पण आजकाल एक खूप मोठं स्वप्न आहे, ऍस्पिरेशन आहे.
2: बरोबर.
1: सो ह्या सगळ्यासाठी गुंतवणूक करताय उत्तम आहे, फक्त ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे तरुण वर्गाने.
2: अगदी.
1: बऱ्याचदा असंही दिसतं की लोकांमध्ये गैरसमज आणि भीती अजून पण आहे, म्हणजे गुंतवणूक करताना आपले बँकेत किंवा जुन्या पद्धतीने आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो तसंच करत आलेले आहेत, पण आर्थिक साक्षरताही सुद्धा वाढली पाहिजे.
2: बरोबर.
1: त्यामुळे आजची तरुण पिढी ही गुंतवणुकीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून

0: वाटते आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.
1: नक्कीच. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जानकी मॅम, तुम्ही हे सगळं सांगता, यामध्ये एक अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे ही जी तरुणाई इन्व्हेस्टमेंट करते यामध्ये मुलांच्या प्रमाणामध्ये मुली किती इन्व्हेस्टमेंट करतात?
0: आपण जर डेटा बघितला तर तरुण किंवा यंग जनरेशन मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट होतात त्यात मुलींचं इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण हे मुलांपेक्षा नक्कीच जास्त आहे. याच्या मागे कारणं पण आहेत तशी की आजकाल मुली तेवढा स्वतःचा विचार करतात, म्हणजे शिक्षणामुळे किंवा स्वतः नोकरी करत असल्यामुळे आपला खर्च आपणच करावा ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी स्वतःच्या लग्नाचा खर्चही त्यांना स्वतः करायचा असतो, आई वडिलांवरती डिपेंड नसतं राहायचं. सो त्याच्यामुळे अर्ली एज पासूनच त्या स्वतःच्या लग्नासाठी का होईना पण एक इन्व्हेस्टमेंट आपली असली पाहिजे असा विचार करून गुंतवणूकही करायला सुरुवात करतात. त्याचबरोबर त्यांचं एक लाईफस्टाईल सेट झालेला आहे. लग्नाच्या आधी, म्हणजे मी माझ्या अनुभवाने सांगायचं झालं तर लग्नाच्या आधी तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, त्यामुळे एक लाईफस्टाईल सेट होते.
1: बरोबर.
0: लग्नानंतर सुद्धा आणि आफ्टर रिटायरमेंट ती सेम मेंटेन राहावी असं त्यांना वाटतं. सो त्याच्यामुळे एक इन्व्हेस्टमेंट आपल्याला नंतर सुद्धा एक रेग्युलर इन्कम कसं येईल ह्याच्यासाठी एक गुंतवणूक त्या
1: आधीपासूनच
0: करतात.
1: म्हणजे थोडक्यात मुलींचा सहभाग इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतोय. तेव्हा मला सगळ्या श्रोतांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का तुमच्या घरामध्ये तरुण मुलं असतील तर त्यांना आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला सांगा, त्यासाठीचे धडे द्या आणि याबाबतीतले कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर गुजर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार
5: डॉक्टर. आपण आता ह्या भागात विषय घेणार आहोत गुडघेदुखी, जो सगळ्यांना सतावणारा आजकालचा आजार आहे. तर या गुडघेदुखीविषयी

0: सर्वात प्रथम तुम्ही जरा थोडं सविस्तर सांगाल का?
1: पूर्ण शरीराचा भार हा गुडघे या सांध्यांवर पडत असतो, त्यामुळे स्वाभाविक आहे गुडघ्याशी संबंधित असणारे त्रास हे खूप जास्त प्रमाणात दिसत असतात. म्हणजे गुडघे दुखीचा त्रास असणारे तर कितीतरी पेशंट दिसतात. 40-50 नंतर दिसणारे जे रक्तदाब, म्हणजे हायपरटेन्शन असू देत, मधुमेह असू देत, हृदयाशी संबंधित त्रास असू देत, त्याच्याबरोबरच गुडघे दुखीचा त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. मग कोणाला थोडंसं चाललं तरी गुडघे दुखायला लागतात, गुडघ्यामध्ये शक्ती नाही असं वाटतं, पाय लपकल्यासारखे वाटतात, थोडंसं चालायचं म्हणलं तरी सहन होत नाही, 1-2 किलोमीटर चालल्यानंतर लगेच गुडघे भरून येतात, काहींना चालताना काही त्रास होत नाही पण रात्री झोपताना गुडघे दुखणं असा प्रकारचा त्रास होत असतो, काहींना सकाळी उठल्यानंतर गुडघे भरून येतात त्याच्यामुळे पटकन उठता येत नाही, पण 4-5 पावलं चालल्यानंतर मग हळूहळू त्रास कमी होत जातो आणि मग नंतर व्यवस्थित चालायला यायला लागतं. काहींना गुडघ्यांनाही सूज जास्त प्रमाणात असते, काहींच्या गुडघ्यांमध्ये पाणी व्हायला लागतं, काहींना व्यवस्थित मुव्हमेंट करता येत नाही, म्हणजे स्पेसिफिक मुव्हमेंट करताना म्हणजे धावत असताना त्रास जास्त प्रमाणात असतो. अशा लोकांना लिगामेंट इंजुरी असण्याची शक्यताही जास्त प्रमाणात जास्त,
0: चढता उतरताना
1: त्रास होतो. म्हणजे 40-50 नंतर जसजसे गुडघ्यांची जीज होत असते त्यावेळेला स्वाभाविक जिने चढताना जिने उतरताना त्रास जास्त प्रमाणात होतो. शौचाला बसताना अशा पेशंटला शक्य होत नाही, किंवा थोडा वेळ चालल्यानंतर मग 5 मिनिटं उभं राहिल्यानंतर पुन्हा चालावं लागतं, अशा प्रकारचे वेगवेगळे त्रास रुग्णालाही होत असतात. त्यामुळे एक लक्षात घेणं आवश्यक आहे की गुडघे दुखी हा कोणताही आजार नाहीये, तर ते एक लक्षण आहे. कोणत्या आजारामुळे गुडघेदुखी हे लक्षण दिसतंय त्याप्रमाणे उपचार होणंही गरजेचं असतं. आपण आता कितीतरी आम्ही दवाखान्यामध्ये पेशंट असे बघत असतो की वर्षानुवर्ष गुडघेदुखीचा त्रास आहे, 10-10, 20-20 वर्ष झाले गुडघे दुखतायत, आणि आता तर पेशंट ज्या वेळेला येतो त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला दिलेला इथपर्यंत स्टेज गेलेली असते की गुडघे बदलायला सांगितलेत. मग 15-20 वर्ष त्रास होतोय तरी सुद्धा ट्रीटमेंटने रुग्णाचा त्रास बरा का होत नाही, कारण बऱ्याच वेळेला गुडघे दुखायला लागलं की तात्पुरतं बाम लावणं, तेल लावून शेकणं, मग कुठल्या तरी पेन किलर्स घेणं, कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं बरं वाटतं, मग त्याच्यानंतर हळूहळू त्रास वाढत गेला तर फिजिओथेरपी सारख्या गोष्टी केल्या जातात, नंतर स्टेरॉइडचे इंजेक्शन गुडघ्यांमध्ये घेतले जातात, मग त्यांनी हळूहळू बरं वाटत जातं, आणि नंतर सगळंच जरी झालं तरी मूळ कारण जर बरं झालं नाही ते एक वेळ अशी होते की थोडंसं चालताना सुद्धा कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागतो तरच चालू शकतात, अजिबात उभं राहू शकत नाहीत, मग असा पेशंट हा बिछाण्याला खिळून राहतो, बेड रिडन होऊन जातो. त्यामुळे 35-40 मध्ये गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला की लगेच बेड रिडन पर्यंत स्टेज गेले असं तर होत नाही, ही हळूहळू होत जाणारीच गोष्ट असते. त्यामुळे त्याच वेळेला प्रॉपर चिकित्सा, मूळ कारणासाठी चिकित्सा ही होत जाणं खूप गरजेचं आहे, आणि बऱ्याच वेळेला तेच होत नाही आणि त्याच्यामुळे गुडघे दुखीचा त्रास वाढत जाऊन शस्त्रक्रियेपर्यंतही वेळ येत असते. गुडघे दुखीचा आजार किंवा गुडघे दुखतायत पण ते कोणत्या कारणामुळे दुखतायत या सगळ्यांचा विचार करून जर आपण चिकित्सा केली तर आपण ह्याच्यातून कायमस्वरूपी बाहेर पडू शकतो आणि नेहमीसाठी गुडघे दुखणं आहे किंवा गुडघे दुखीचा त्रास आहे असं होत नाही.
0: बरोबर आहे. श्रोते हो, गुडघे दुखीविषयीची अजून अधिक माहिती आपण घेणार आहोत, पण त्याआधी डॉक्टर सत्येन गुजर यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक आपण जाणून घेऊया. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता, आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-20-45 83-90-90-20-45, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आता तुम्ही नेमकं गुडघेदुखी म्हणजे काय याची व्याख्या म्हणजे उत्तर सांगितलं, पण गुडघेदुखी होण्यामागची कारणं काय?
1: कसं आहे, गुडघे दुखीची कारणं बघण्याच्या अगोदर आपल्याला गुडघ्यांची रचना बघणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला गुडघे कशामुळे दुखतात ते लक्षात येतं. गुडघा हा सांधा आहे. सांधा म्हणजे ज्या वेळेला दोन हाडं एकत्रित येतात त्यावेळेला जी रचना तयार होत असते त्याला आपण सांधा असं म्हणत असतो. आता गुडघा हा सांधा त्यावेळेला तयार होत असतो त्यावेळेला मांडीचं खालचं हाड, टिबिया आणि फिब्युला ही दोन हाडं आणि मांडीचं हाड असे तीन हाडं एकत्रित मिळून गुडघा हा सांधा तयार होत असतो. स्वाभाविक ह्या सांध्यांच्या मध्ये गादी असते ज्याला मेनिस्कस असं म्हणलं जातं. ही गुडघ्यांची गादी खूप महत्वाची असते. हाडं एकमेकांना घासली जाऊ नयेत म्हणून ह्या गादीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. ह्या गुडघ्याच्या भोवती एक आवरण असतं ज्याला सायनोवियल मेम्ब्रेन असं म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये सायनोवियल फ्लूड असतं ज्याला आपण वंगन असं म्हणत असतो. स्वाभाविक गुडघ्यांची हालचाल होत असताना, सांध्यांची हालचाल होत असताना सांधे एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून या वंगनाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आता हे सगळे एकत्रित आले पण ह्यांचं हालचाल होण्याचं काम, ते सांधे हलण्याचं काम हे जे होत असतं ते खुर्च्यांमुळे म्हणजे लिगामेंट्समुळे होत असतं. गुडघ्यांच्या कडेने सुद्धा अशाच पद्धतीचे खुर्च्या असतात, लिगामेंट्स असतात, अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट्स, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट्स आणि कोलॅटरल लिगामेंट्स, अशा प्रकारची लिगामेंट्स असतात जे गुडघ्यांची हालचाल म्हणजे पुढे चालायचंय, तुम्हाला कडेच्या बाजूला चालायचंय, एकदम मागे वळायचंय, तर ह्या सगळ्या मुव्हमेंट्स या लिगामेंट्समुळे होत असतात. गुडघ्याच्या वर जे माउंस पेशींचं आवरण असतं त्याच्या बरोबरीने टेंडो

0: बोन्स पण असतात, म्हणजे दोरीसारखा हा भाग असतो.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर गुडघ्याच्या वर मांस पेशींचं आवरण असतं. आता ही हाडं आणि मांस पेशी एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून मध्ये तैल ग्रंथी असतात, ज्याला बरसे असं म्हणलं जातं. गुडघ्याच्या भोवती 13 प्रकारचे बरसे असतात. म्हणजे गुडघ्याची मुव्हमेंट होत असताना झीज होऊ नये, सांधे एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून किती प्रकारची काळजी घेतलेली असते.
1: एवढी सगळी काळजी घेतलेली आहे.
0: शारीरिक रचना इतकी परफेक्ट आहे की गुडघ्याचं स्वाभाविक शरीराचा पूर्ण भार गुडघ्यांवर पडत असल्यामुळे तुमची प्रत्येक मुव्हमेंट, उभं राहणं असू देत, बसणं असू देत, कोणत्याही मुव्हमेंट मध्ये गुडघा हा सांधा इन्वॉल्व्ह होतच असतो. त्याच्यामुळे त्याची झीज जास्त होऊ नये किंवा त्रास कोणती होऊ नये त्या दृष्टीने शारीरिक रचना ही परफेक्ट असते. पण ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने आपल्या गोष्टी असतात, चुकीच्या पद्धतीने आपला आहार असतो, चुकीच्या पद्धतीने उठणं बसणं असतं किंवा स्पोर्ट्स इंजुरी असू देत, आघात असू देत, ऍक्सिडेंट झाला, गुडघ्याला मार बसला आणि एकदम खुर्च्या तुटली किंवा लिगामेंट इंजुरी झाली, असं बऱ्याच वेळेला होत असतं. सतत गुडघ्यांचं जे काही आपले कार्य चालू असतात त्याच्यामुळे हळूहळू मधली गादी झिजत जाते आणि त्याच्यामुळे होणारा कॉमनली दिसणारा आजार म्हणजे संधिवात. 60% गुडघेदुखीमध्ये हे कारण असतं. 50-60 नंतर जर गुडघेदुखी असेल तर त्यात कॉमनली संधिवात असण्याची शक्यता खूप जास्त असते. आपण आता जी रचना बघितली म्हणजे शारीरिक रचना जी गुडघ्यांची आहे त्याच्यामध्ये होणारे बदल, म्हणजे हाडांची झीज होत जाणं, मधलं वंगन कमी होत जाणं, वरचं जे सांध्यांचं आवरण आहे त्याला सूज येत जाणं, खुर्च्यांना इंजुरी होणं, लिगामेंट्स तुटणं हा एक प्रकार असतो, टेंडोनायटिस असणं, मांस पेशींना सूज येणं, कडेचे जे बरसे म्हणजे तैल ग्रंथी असतात त्याला सूज येणं आणि त्याच्यामुळे दुखावा जास्त प्रमाणात असणं, अशी वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे शारीरिक रचनेमध्ये बदल होऊन जर गुडघे दुखी असेल तर आमवात सारखा आजार आहे, वातरक्त सारखा आजार आहे, आरे तुमची पॉझिटिव्ह आहे, रक्तात नको असणारे टॉक्सिन्स तयार होऊन ते गुडघ्यांमध्ये येत आहेत आणि गुडघ्यांवर परिणाम करतायत आणि त्याच्यामुळे गुडघे दुखी आहे, अशी प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असतात आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. म्हणजे आता आपण जे रचनात्मक विकृतीमुळे होणारे गुडघेदुखी हा एक भाग झाला आणि इतर आजारांचा परिणाम जसं आता आपण बघितलं जीर्ण ज्वर आहे, जुनाट ताप आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी दिसत असते, पोटाशी संबंधित आजार आहेत, वात आहे, आलसक विलंबक नावाचे जे आजार आहेत की वात पोटामध्ये साठून त्याचा सांध्यांवर परिणाम होणं, असे वेगवेगळे इतर पण आजार आहेत की ज्याच्यामुळे गुडघेदुखी हे लक्षण दिसत असतं. फक्त पेन किलर्स घेत राहणं, कॅल्शियम घेत राहणं हा त्याच्यावर नक्कीच उपाय नाही. तर ह्याच्या मागचं तुमचं कारण नक्की कशामुळे गुडघेदुखी आहे, इतर आजारांचा परिणाम म्हणून आहे, सांध्यांची झीज म्हणून आहे, मांस पेशींवर परिणाम झाले म्हणून गुडघेदुखी आहे की कशामुळे आहे ते बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे, तर ती गुडघेदुखी कायमस्वरूपी बरे होऊ शकते.
1: बापरे, आपल्याला कल्पनाही नसेल की एका गुडघ्यामध्ये इतके बारीक बारीक सगळे अवयव असतात आणि त्यात कोणालाही इंजुरी झाली तरी तो गुडघ्याचा त्रास असं आपण म्हणतो. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. त्या गुडघेदुखी नेमकी काय होते त्याची कारणं डॉक्टर तुम्ही या भागात सांगितली, पण वेळेची मर्यादा आहे आणि हा विषय एवढा मोठा आहे की याच विषयावर आपण पुढच्या भागातही बोलूया आणि त्यात मला वाटतं संधिवात हा विषय आपण घेणार आहोत, तर त्याविषयीही सगळ्यांना ऐकायला उत्सुकता असेल. आज तुम्ही ही जी कारणं सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: अटकलेन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320.
2: श्रोत्यांनो नमस्कार. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ आपल्याशी गप्पा मारत असतात. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: मी म्हणलं तसं आता तुम्ही तुमच्या पाण्याची स्वच्छता किंवा पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता या विषयातले तज्ज्ञ म्हणून मला तुम्हाला असं विचारायचंय की उन्हाळा आणि उन्हाळा संपताना सुरू होणारा पावसाळा या दरम्यान काय आणि कशा पद्धतीनं

0: आपण या सगळ्या विषयाकडे बघू शकतो की पाणी आणि पाण्याची स्वच्छता.
1: आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पुण्यामध्ये इतक्या वर्षापासून आपल्याकडे वेगवेगळे ठिकाणचे साठवण्यासाठी डॅम्स वगैरे आपण अलीकडे सगळे उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला पाण्याचा तुटवडा हा जाणवतो त्यावेळेस, आणि वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी आपल्याला प्यायची गरज पडते किंवा वापरायची गरज पडते, आणि बऱ्याच वेळा टाकीमध्ये पाणी असं नसतं आणि लोकांना ती संधी मिळत नाही की आपण ते स्वच्छता करू शकतो म्हणून. तर मी असं सुचवलं की आत्ताचा जो पाऊस येणार आहे ही आपण संधी म्हणून घेतली तर दोन गोष्टी साथ देऊ शकतात की त्याच्यातलं जे पाणी जे खराब आहे शेवटचं ते त्याच्यामुळे होणारा टाक्या खराब आणि आपली स्वच्छता असा मेळ घालून आपण त्या स्वच्छतेकरता लक्ष केंद्रित करू शकतो.
0: अच्छा, म्हणजे उन्हाळ्यात आता ऑलरेडी पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे तर टाकी स्वच्छ करणं सोपं आहे असं तुम्हाला म्हणायचं.
1: एक्झॅक्टली, म्हणजे त्याचं कारण असं की आता बऱ्याच ठिकाणी पाणी नव्हतं, लोकांनी वेगळ्या ठिकाणच्या सोर्सेस वापरून पाणी आणलं त्यांच्या घरापर्यंत. त्याच्यामध्ये स्वाभाविकरित्या वेगळ्या सोर्सेसचं पाणी वेगळ्या क्वालिटीचं असणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं जे काही गुण अवगुण जे आहेत ते पाण्याचे ते वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे की टाकी स्वच्छ असणं एकमेव, आपण म्हणूया की ते एकमेव पर्याय आपल्याकडे आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त पाणी नसल्यामुळे लोकांना संधी मिळाली नाही टाक्या स्वच्छ करण्याची, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. टाकीतच पाणी नसेल तर प्रश्न पडतो की आपण कधी बोलवायचं त्याच्यामध्ये, तर ही सुवर्ण संधी असू शकते या कालावधीमध्ये की आपण त्या टाक्या स्वच्छ करू शकतो असं ते साध्य आपण करू शकतो त्याच्यामध्ये. तर जनरली काय होतं की वरच्या टँक्स ज्या आहेत त्या पहिल्या होतात आणि खालचं पाणी वरती पंप केलं जातं, नंतर खालच्या टाक्या होतात. ही सरळ योग्य किंवा आपण ज्याला म्हणतो की लोकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा पाणी मिळणार नाही याच्याकरता असलेली ही पद्धत जवळजवळ सगळ्या एजन्सी हे फॉलो करतात त्याच्यामध्ये, आणि ज्या नामांकित आहेत त्यांना माहिती की आपण जर जात आहोत तर आपल्या लोकांची काळजी पहिली घ्यायला पाहिजे, पाण्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्याला ती स्वच्छता मेंटेन करायला लागेल.
0: याबद्दल तुमच्याकडून अजून ऐकायच आहे, पण त्याआधी श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, तुम्ही आता सांगताय की उन्हाळा आणि पावसाळा याच्या मधला जो काळ असतो जेव्हा पाणी ऑलरेडी कमी झालेलं असतं तेव्हा आपण पाणी साठवण्याची जागा कशी स्वच्छ ठेवू शकतो. आता तुम्ही नेहमीच असं म्हणता की यासाठी तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे किंवा त्या एजन्सीज असतात ज्या चांगल्या पद्धतीनं हे काम करतात, यांच्यापर्यंत जाणं का महत्वाचं आहे आणि त्या कशा काम करतात हा तुमचा काय अनुभव त्याबद्दल सगळं सांगा ना.
1: जसं आपण बऱ्याच वेळा चर्चा केली की नियोजन आणि त्या एजन्सीजचा असलेला अनुभव आणि त्यांची त्या एजन्सीच्या लोकांची व्यक्तिगत स्वच्छता ह्या तीन याच्यावरती आपण ठरवतो की बाबा आपल्याकडे खरंच आपण त्यांना बोलू शकतो का त्याच्यामध्ये. तर मी असं म्हणलं की नियोजन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी आल्यानंतर पहिले पाणी आपण गेल्यानंतर मिळणार आहे का ही त्यांनी प्राधान्याने पाण्याची गोष्ट आहे काम करताना. त्यानंतर काम होत असताना किंवा ज्या प्रोसिजर्स आहेत ज्या फॉलो करायला पाहिजेत की जसं मागच्या आपलं बोलून आलं की टाक्या जर खूप जुन्या असतील तर त्यांची स्वच्छता ही तेवढीच नाजूक आहे, आणि त्या नाजूक स्वच्छता असेल तर कुठलं प्रकारचं स्वच्छता पाहिजे तर ती मॅन्युअल क्लिनिंग आपल्याला सोयीची पडते. कारण प्रेशर क्लिनिंग मध्ये होतं कसं की जरी कुठल्याही मशीन्स असतील ज्या स्वच्छता करतात प्रेशर क्लिनिंग मध्ये तर त्याची जी काही प्रेशरची जी काही ताकद आहे किंवा पॉवर आहे असं नोकायला की आपल्या टाक्या खूप जुन्या आहेत आणि आपण एखाद्या एजन्सीला काम दिलंय तर त्या गेल्यानंतर एजन्सी गेल्यानंतर ते गळती होतीये टाक्यांची त्याच्यामध्ये, म्हणजे एकीकडे आपला विश्वास आहे की त्या एजन्सी चांगलं काम करतील आणि दुसरीकडे असा आपला विश्वास आहे की ते गेल्यानंतर आपल्याला काही त्रास नको. तर या अनुषंगाने ज्या पाहणाऱ्या एजन्सी आहेत त्या महत्वाच्या ठरतात की या टाक्यांसाठी कुठली गरज आहे, कुठल्या प्रकारची स्वच्छतेची गरज आहे त्याच्यामध्ये. आणि तो जो आपण भाग पाहिला तर सुरक्षितता जे आहे सेफ्टी फीचर जो आहे आपल्याला अनुभवास मिळू शकतो त्याच्यामध्ये, तर हा ही जी पद्धत आहे ती महत्वाची आहे त्याच्यामध्ये असं मला सांगायचं.
0: तुमच्याकडून अजूनही याबद्दल जाणून घ्यायचंय पण त्याआधी एक विश्रांती. श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. सर, तुम्ही आता सांगितलं तसं की ऑथोराइज्ड एजन्सीज कडे जाणं का महत्वाचं आहे तर ते कशा पद्धतीनं का

0: काम करतात, मॅन्युअल क्लिनिंग असेल किंवा मशीन क्लिनिंग असेल, तर हे कसं होतं हे तुम्ही सांगितलं, यामध्ये अजून काय मुद्दे आहेत?
1: आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल की आपल्याला सायकलिक ऑर्डरमध्ये, पिरियडिकल ऑर्डरमध्ये त्या टाक्या मेंटेन करणं अपेक्षित आहे. स्वच्छता जरी आपण म्हणलं तरी पण त्याचा मेंटेनन्स जो आहे तो सायकलिक ऑर्डरमध्ये किंवा पिरियडिक ऑर्डरमध्ये होणं अपेक्षित आहे. म्हणजे मला असं अनुभवतं की त्या टाक्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी सापडतात.
0: अच्छा.
1: म्हणजे मला असं म्हणजे की एकदा झाली आणि झालं हे जे काही प्रकरण ना ते इतकं घातक आहे की त्याच्यामध्ये काही सापडलं आपल्याला तर ते पाणी आपल्या प्यायची वेळ येते. आणि सगळ्या अपार्टमेंटच्या मंडळींना एकदमच नाही का आता कोणतरी येऊन पहिले टाकी स्वच्छ करा असा एक आढावडा सुरू होतो त्याच्यामध्ये. आणि तो काय 24 तासांमध्ये कधी पण होऊ शकतो. आणि 24 तासांमध्ये एजन्सीज मिळणं अवघड आहे कारण या सगळ्या लोकांचे नियोजन ठरलेलं असतं की कुठला विभाग कधी, कुठला विभाग कधी, कुठले कस्टमर कधी वगैरे वगैरे. तर मग त्याच्याकरता काय आहे की ते पिरियडिक ऑर्डर का मेंटेन करायला पाहिजे की एखादी आपल्या अशी काही घटना घडली असेल किंवा झाकण उघडं राहिलं असेल तर जे मंडळी टाक्या स्वच्छ करतात त्यांना तरी ते आढळून येतं की बाबा अशी जी परिस्थिती आहे.

0: कधी कुठल्या कधी कुठले कस्टमर कधी वगैरे वगैरे. तर मग त्याच्याकरता काय आहे की ते पिरियडिक ऑर्डर का मेंटेन करायला पाहिजे की एखादी आपल्या अशी काही घटना घडली असेल किंवा झाकण उघडं राहिलं असेल तर जे मंडळी टाक्या स्वच्छ करतात त्यांना तरी ते आढळून येतं की बाबा अशी जी परिस्थिती आहे टाक्यांमध्ये. आणि आता मी जसं मागच्याच म्हणलं की उंच असलेल्या टाक्या किंवा खाली जमिनीतल्या टाक्या तर स्वाभाविक दुर्लक्ष होणारच. म्हणजे जसं मागच्याच म्हणलं की इथं ग्राहकाची काहीही चूक नाहीये की ते काही पडलंय आणि त्यांना कळलं नाही वगैरे. पण ज्या अथॉरिटी एजन्सीज आहेत की त्यांचे मंडळी येतात ते पाहतात झाकणं व्यवस्थित आहेत का उघडली तर नाहीत ना कोणी किंवा त्यात काही पक्षी तर पडू शकत नाही ना हे सगळं पाहणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे टाक्या स्वच्छ करताना. म्हणजे टाक्या स्वच्छ केल्या म्हणजे आपण आता पूर्ण विराम दिला यावर्षी असं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये
1: जसं आपण
0: मेंटेनन्स महत्वाचं आहे म्हणतो तर आपण मेंटेनन्स म्हणतो की रेग्युलर मेंटेनन्स का तर आपल्याला तो उपयोगाचा आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर पाहिलं की त्याच्या ज्या किमती आहेत किंवा इकॉनॉमी जी आहे ती इतकी साजेशी आहे की 12 लोकांसाठी सुद्धा खूप किमान खर्च त्यांना येतो त्या त्यावेळेस.
1: ओके.
0: फक्त होतं कसं की कोणी लक्ष घालायचं मी घालायचं का तुम्ही घालायचं का तिसऱ्या कोणी घालायचं हा एकमेव कळीचा मुद्दा आहे जो सध्या आम्हाला जाणवतो त्याच्यामध्ये. आणि तो स्वाभाविक आहे कारण तो व्हॉलंटरी जॉब आहे त्याच्यामध्ये अशी ती परिस्थिती आहे.
1: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या सर. तुम्ही याबद्दल आम्हाला सांगितलं त्यासाठी धन्यवाद. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत ॲलर्जीची, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकदा लोक आपल्याला सांगतात की मला ॲलर्जी झाली आहे, तर ही ॲलर्जी म्हणजे नक्की काय असते याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं तर ॲलर्जी ही खूप सर्वश्रुत टर्म आहे. सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी हा त्रास होत असतो आणि ते सांगतही असतात. परंतु नेमके ॲलर्जी किंवा जुनी सर्दी आणि शिंका याचं जर विवरण जर करायचं झालं तर ही आपल्या शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते व्यक्त होण्याची. कुठल्याही एका अंतर किंवा बाह्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप नाजूक होते, सौम्य होते किंवा खूप संवेदनशील होते, आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. ती कधी श्वसनाच्या आजाराच्या रूपाने दिसून येऊ शकतात किंवा त्वचेवरची खाज या रूपाने सुद्धा दिसून येऊ शकतात. परंतु ॲलर्जीचा विचार करत असताना ती ॲलर्जी कशामुळे आहे, कुणाला आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं आणि ओहापोह करणं खूप गरजेचं असतं.
0: डॉक्टर, ॲलर्जी ही कशामुळे होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं सांगायचं या चाराचारामध्ये जितके

0: ज्या काही गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीची अलर्जी आपल्याला होऊ शकते. अलर्जीचे एक ना अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जास्त प्रमाणात ज्या दिसून येतात त्याबद्दल आपण सांगूयात. उदाहरणार्थ विशिष्ट अन्न पदार्थ, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, मासे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे केस, याची अलर्जी होऊ शकते. शक्यतो शिक्षक लोक असतात ते आपल्याला सांगतात की खडूची मला अलर्जी आहे सर, खडू हातात घेतला डस्टरने फाळा पुसला की ज्या शिंका सुरू होतात त्या माझ्या काही थांबतच नाहीत. काहींना धुळीची अलर्जी असते, काहींना प्रदूषणामुळे होणारी अलर्जी असते, काहींना सेंट किंवा परफ्यूम यांचा वास अगदी सहन होत नाही, इव्हन फुलांचा वास हा सुद्धा सहन होत नाही. काही रुग्णांना विशिष्ट औषधांची सुद्धा अलर्जी असते. असे एक ना एक प्रकार आपल्याला दिसून येतात. विशेषतः साबणाची अलर्जी असणं, डिटर्जंट पावडरची अलर्जी असणं अशा तक्रारी गृहिणी अनेकदा करत असतात. त्यामुळे आपल्याला असे दिसून येईल की हे सगळे बाह्य घटक आहेत की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी अतिसंवेदनशील बनवतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आणि त्रास झाला की शरीर लक्षण स्वरूपाने आपला आजार व्यक्त करण्यास सुरुवात करतात. परंतु यापेक्षा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन होमिओपॅथीने आपल्याला हा दिलेला आहे की ही अलर्जी आपल्याला होते तर याचं कारण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
1: आपल्याला अलर्जी का होते ह्याचं कारण आपण जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, अलर्जी कशामुळे होते हे होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीनं शोधून काढलं जातं?
0: आधी सांगितल्याप्रमाणे काही बाह्य घटक असतात आणि काही अंतर्घटक असतात. तर आपण आता होमिओपॅथिक दृष्टिकोनातून अलर्जीचा अभ्यास हा कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. आपण इथे एक उदाहरण देऊयात की एक गृहिणी येते आणि ती सांगते की डॉक्टर, मला 4 वर्ष झाले डिटर्जंट पावडरची अलर्जी आहे. आता आपण याबद्दल सखोल विचार करूयात की या गृहिणीलाच अलर्जी का झाली, या गृहिणीला ही अलर्जी 4 वर्षापासूनच का झाली आणि या गृहिणीला अलर्जीचाच त्रास का झाला. म्हणजे व्यक्ती परत्वे, दोष परत्वे आणि काल परत्वे हे आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथी या कारणाला खूप महत्व देते की तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी अलर्जीच्या लक्षणांचा जितका सखोल विचार केला जातो त्याचप्रमाणे त्या आजाराचं मूळ कारण शोधण्याचं जे काही कार्य आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या इतिहासातून शोधून काढत असतो आणि ते मूळ कारण मिळाल्यामुळेच होमिओपॅथी आजार मुळासकट बरा करू शकते, कायमस्वरूपी बरा करू शकते.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, जुनी सर्दी आणि अलर्जी यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आपण काय सांगा?
0: नक्कीच, लक्षणांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला रुग्ण येताना सांगतात की डॉक्टर, सकाळी चादर झटकल्यापासून मला ज्या शिंका सुरू होतात त्या दिवसभर राहतात. आणि ह्या शिंका अगदी मामूली नसतात, खूप जोर जोरात आणि अफाट ह्या शिंका असतात. बिचारा रुग्ण त्याने अक्षरशः मेटाकुटीला येतो. नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, नाक व घशात खाज येणे किंवा नाकात घशात खवखवणे, अंगाला बारीक ताप वाटणे, अशक्तपणा येणे, डोकं जड पडणे, थंड वारा, हिवाळा सहन न होणे, त्याचप्रमाणे एसीची हवा सहन न होणे, जास्त प्रवास केल्यास लगेचच त्रास होणे, कानात गुडगुडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, पाणी येणे, नाकाचे हाड दुखणे, सल्ल्याप्रमाणे वाटणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाज बदलणे, नाकातून रक्त येणे, अशी एक ना विविध अंगाने याची लक्षणं आपल्याला समोर येताना दिसून येतात.
1: डॉक्टर, अलर्जीला जर वेळेचा आळा घातला नाही किंवा अलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल काय सांगाल आपण?
0: आता आपण ज्या अलर्जी बद्दल बोलतोय ती म्हणजे जुनी सर्दी शिंका. की बऱ्याचशा रुग्णांना काय होतं ना की ती अलर्जी जाते पण नंतर सायनसचा त्रास सुरू होतो, ती सर्दी जाते पण नंतर दम्याचा त्रास सुरू होतो, काहींना घशाचे आजार सुरू होतात, काहींना ऐकू येणं कमी होऊन जातं, काहींना फक्त नाकाचे हाड वाढले असं लक्षात येतं. परंतु कॉम्प्लिकेशन्स पर्यंत न जाता आपण जर अलर्जी व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू शकलो, त्याचं मूळ कारण जर आपण व्यवस्थित शोधू शकलो तर होमिओपॅथीने त्याला लवकरच आळाही बसेल व तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. अलर्जीपासून आज कोणीही वंचित नाही. अलर्जी ही प्रत्येकाला होत असते. प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यात कधी ना कधी या अलर्जीचा सामना वर्षातले 6 ते 7 महिने करावा लागतं. अलर्जी ही सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा ती तीव्र स्वरूपातही होऊ शकते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना फक्त हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो परंतु त्याला जर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर कधी कधी वाटणारी अलर्जी किंवा कधी कधी वाटणाऱ्या शिंकांचा त्रास हा वर्षभर देखील होऊ शकतो. काही लोकांना फक्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे हा आजार त्याला वर्षातून कधी ना कधी जाणवतो आणि होत असतो. त्यामुळे आपण

0: तू संधीचा खूप व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजेत. काही पथ्य आपल्या आचरणात येणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ॲलर्जी होते याचं मूळ कारण हा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याकडून जाणून घेण्यासाठी त्याच्या खूप डिटेल हिस्ट्री टेकिंग करत असतो. अक्षरशः साध्या ॲलर्जीसाठी इतक्या प्रश्नांची काही आवश्यकता आहे का असंही रुग्णाला कधी कधी वाटायला लागतं आणि तो भंडावून जातो. परंतु होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही मूळतः इतर शास्त्रांच्या मानाने खूप वेगळी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला काही वेगळे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांना मर्यादा देखील आहेत. परंतु होमिओपॅथी आपण पाहिलं तर हा शेवटचा पर्याय म्हणून लोक उपचारासाठी निवडतात. परंतु असं न करता होमिओपॅथीचे जे काही ज्ञान आहे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत. या माध्यमातून होमिओपॅथीचं माफक ज्ञान प्रत्येकानं घ्यावं हे माझ्याकडनं मी प्रत्येक श्रोत्याला विनंती करू इच्छितो.
1: डॉक्टर, आतापर्यंत श्वसनाच्या ॲलर्जी बद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर त्वचेवरती काही ॲलर्जी येते का?
0: त्वचेवर येणारी ॲलर्जी जर आपण पाहिलं तर खूप लोकांनाही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला शीतपित्त असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना कोरडी खाज येणं, कोरडी खाज सोबत काही गांध्या उठणं, इतक्या गांध्या उठणं की अंगाला सूज येते. ही सूज ठराविक काळापर्यंत राहते आणि नंतर पुन्हा निघून जाते. तर ही सूज वाटणारी किंवा ही त्वचेची जी ॲलर्जी आहे याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आम्लपित्त. परंतु या शीतपित्ताचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकलो, त्याची कारण मीमांसा करू शकलो, रुग्णाने जर व्यवस्थित इतिहास दिला आणि त्या इतिहासासोबतच आपल्याला त्या रुग्णाच्या आजाराचं जर मूळ कारण आपण शोधू शकलो तर शीतपित्ताचा किंवा त्वचेवर येणारी जी ॲलर्जी आहे ही सुद्धा प्रभावीपणे आपण बरी करू शकतो आणि उपचारानंतर रुग्णाचं आयुष्य नक्कीच आनंदमय व सुखकारक होऊ शकते.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण ॲलर्जी बद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, केसेस बघूयात आपल्या नेहमीप्रमाणे. आता तुझ्याकडे जे लोक येत असतात ते वेगवेगळ्या प्रोफेशन मधले असतात. इवन दो अगदी हेल्थ सेक्टर मधले सुद्धा लोक तुझ्याकडे येतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या फाईल वरती ज्यांचं नाव आहे ते आहे डॉक्टर सांघवी. हे तुझे क्लायंट आहेत. हे 66 वर्षांचे आहेत. त्यांची उंची आहे 179 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे ते जेव्हा आले तेव्हा त्यांचं वजन आहे 100 किलो. सो वजन जास्त झालं होतं. त्यांना प्रॉब्लेम म्हणजे लोअर बॅक पेन आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता असं इथे लिहिलेलं आहे. काय केस होती सांघवी सरांची?
5: सांघवी सरांची केस सांगतो. आपल्याकडे आले तेव्हा वय 66, उंची छान होती. उंची 179 सेंटीमीटर होती पण उंचीनुसार वजन जास्तच होतं, म्हणजे 100 किलोला जाऊन वजन पोहोचलं होतं. त्यांचे मेन 2-3 इश्यूज म्हणजे त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होता खूप 10-15 वर्ष आधीपासून. दुसरी गोष्ट, त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस बरोबर लोअर बॅक पेन होता आणि अजून एक मेजर एक इश्यू होता तो म्हणजे त्यांच्या कॉसिक्स मध्ये कायम पेन होत राहायचा. कॉसिक्स म्हणजे आपलं माकड हाड ज्याला आपण म्हणतो टेलबोन. कॉसिक्स मध्ये त्यांच्या मेजर दुखणं हे त्यांना होतं इतकं की ते नुसते खुर्चीवरती बसू शकत नव्हते. ती पिलो घेतल्याशिवाय ते खुर्चीवरती सुद्धा भरपूर वेळ बसू शकत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा असा प्रश्न होता की ह्या परिस्थितीमध्ये माझं जे वजन वाढत चाललंय ते पहिली गोष्ट म्हणजे वाढायचं थांबेल का आणि दुसरी गोष्ट कमी होईल का, असे मेन त्यांचे दोन इश्यूज होते.
4: मग तुझ्याकडे आल्यानंतर रिझल्ट काय मिळाले, वजन किती कमी झालं हे सगळं ऐकूयात. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000. 3250 90111 32500. सो विक्रम, तू सांगतोस डॉक्टर सांघवी यांच्या केस बद्दल आणि त्यांचा जो मेजर प्रॉब्लेम होता त्याबद्दल.
5: राईट. आणि त्यांचा जो टेल, मी ब्रेकवरती जायच्या आधी जसं सांगितलं, टेलबोन मध्ये त्यांचा

0: एक्सक्रुशिएटिंग पेन चालू व्हायचा आणि तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळे ट्रिगर व्हायचा आणि मग त्यानंतर त्यांचे 15-20 दिवस त्यांचा व्यायाम काय, इनफॅक्ट बेसिक मोबिलिटी सुद्धा त्यांची कम्प्लिटली बंद व्हायची. आणि त्यामुळे मग आता ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला पण ह्या सगळ्या गोष्टींमधलं माहिती असल्यामुळे आम्ही एक्सरसाइज प्लॅन मी आणि त्यांनी मिळून जो डिझाईन केला त्यात कॉसिक्स वरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही किंवा जमिनीवरती झोपून जे व्यायाम असतात त्यात कुठेही कॉसिक्स जमिनीला टच होणार नाही, म्हणजे टेलबोन टच होणार नाही. ह्या सगळे प्रिकॉशन्स घेतले, व्हिटॅमिन B12 D3 ते व्यवस्थित त्यांचं ठेवतच होते. आणि लोअर बॅक पेन, कॉसिक्स पेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस या तिन्ही गोष्टींना ऍड्रेस करून करायचे त्यांना व्यायाम आम्ही व्यवस्थित डिझाईन करून मी त्यांना दिले. डाएट जे होतं ते नॉर्मल आपल्या घरच्याच खाण्याचं होतं, त्यामुळे डाएट हा प्रकार त्यांना अजिबात अवघड गेला नाही. आणि डाएट आणि एक्सरसाइजच्या जोडीला जसं मी लोक सगळ्यांना सांगतो की रात्रीची झोप ही व्यवस्थित पाहिजे, त्याचंही महत्व त्यांना समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम चालू केला करायला. पहिल्या महिन्यात त्यांचं 3 किलोनी वजन कमी झालं होतं. ते कमी झाल्यानंतर त्यांना बेसिकली हुरूप आला, कारण का ते इतके त्रस्त होते या टेलबोनच्या पेनमुळे आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, त्याच्यात वाढतंय वजन, कळत नाही काय करायचं. तर त्यांना पहिल्या महिन्यामध्ये खूप रिलीफ त्याच्यामुळे वाटला. आणि ऑफकोर्स वजन कमी व्हायला लागल्यानंतर सगळ्या प्रकारचे त्रास हे कमी होतात, हे तर अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. सो ते प्रोग्राम आपल्या पुढे करत गेले. आज आपण त्यांची प्रोग्रेस बघितली तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेत. या 6 महिन्यामध्ये आज त्यांचं 15.5 किलोनी वजन कमी झालंय. 84 किलो 500 ग्रॅम आता त्यांचं वेट आहे, आधी 100 किलो होतं. नंबर 1. नंबर 2, त्यांचा कॉसिक्सचा पेन ची जी फ्रिक्वेन्सी होती, म्हणजे तो अटॅक आल्यासारखा जो पेन सारखा यायचा त्याची फ्रिक्वेन्सी होती ती कमी झाली. पण कॉसिक्सच्या पेन वरती पूर्णपणे औषध मिळालं का तर नाही. आणि लोअर बॅक पेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हे एकदम छान कंट्रोलमध्ये आलेलं आहे, कारण का अगेन वजन कमी झाल्यानंतर हे सगळे त्रास बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतात, कारण का पोश्चर सुधारतं माणसाचं. आणि ऑफकोर्स आता ते ह्याच पद्धतीने एक्सरसाइज पुढे करत राहणार आहेत आणि प्रोग्रेस त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली.
1: या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 3500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, ये हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इन टू सेलिब्रेशन.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशाचं भविष्य घडवण्यासाठी आणि विकसित भारतचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकशाहीमध्ये सक्रिय आणि सर्वसमावेशक सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत युवा संसद उपक्रमाचं नुकतंच त्यांच्या

0: च्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. विविध संस्कृती आणि भौगोलिक परिस्थिती असूनही आणि जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही स्वातंत्र्यानंतर वाढत्या जनसहभागामुळं भारत जगातला सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास आला आहे. लोकशाही हा देशाच्या कार्यसंस्कृतीचा आणि विचार प्रक्रियेचा अविभाज्य भाग राहिला आहे असंही बिर्ला यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या करारामुळे पश्चिम आशियातला संघर्ष संपण्याचे संकेत मिळाल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांसह भारतीय शेअर बाजारांचीही जोरदार तेजीनं सुरुवात झाली. भारतीय शेअर बाजारात व्यवहारांच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 315 अंशांहून अधिक वधारून 76,579 अंशांच्या पातळीवर तर निफ्टी सुमारे 77 अंशांनी वाढून 23,931 अंशांवर पोहोचला. सरकारनं डिझेल आणि विमान इंधनासाठीच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क वाढवलं आहे. आजपासून डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क 13.05 रुपये प्रतिलिटरवरून वाढवून 14 रुपये प्रतिलिटर करण्यात आलं आहे. तर विमान इंधन निर्यातीवरील शुल्क प्रतिलिटर 9.05 रुपयांवरून वाढवून 12.05 रुपये प्रतिलिटर करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या कुंदेवाडी इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉ. पोपट खंडागळे यांनी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी रचना प्रारूप तयार केला आहे. याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयानं मान्यता दिली आहे. त्यांच्या या संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सहकार्य मिळालं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, आज गायक, संगीतकार, संगीत निर्देशक हेमंत कुमार यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या स्वरातलं आणि मजरू सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेलं, सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बात एक रात की या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहात.

बात एक रात की या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, हेमंत कुमार यांच्या स्वरात. सचिन देव बर्मन यांचं संगीत होतं, तर शब्द होते मजरू सुलतानपुरी यांचे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
7: रमेश डाईन.
8: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
9: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
10: संपर्क 9689911240.
9: 9689911240.
11: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पटीत की आहे.
12: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
11: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
13: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आज आपण हेमंत कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली, त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेली काही चित्रपट गीतं ऐकतो आहोत. आता ऐकूया हेमंत कुमार यांच्या स्वरात सोलवा साल या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत मजरू सुलतानपुरी यांचे, तर संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
6: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
7: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
8: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
7: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
9: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पटीत की आहे.
10: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
9: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
11: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. खरं तर हेमंत कुमार यांच्या सुरावटींमध्ये गहिरेपणा आणि साधेपणा यांचा सुरेख संगम आपल्याला दिसतो. ऐकूयात 20 साल बाद या चित्रपटातलं गीत हेमंत कुमार यांच्या आवाजात. शकील बदायुनी यांचे शब्द आहेत, तर संगीत आहे हेमंत कुमार

0: जितकं उत्तम गायन तितकंच सुंदर संगीत दिग्दर्शन हे हेमंतांनी 20 साल बाद या चित्रपटात आपल्या सगळ्यांच्याच समोर आणलं होतं. कार्यक्रमात अजूनही काही गाणी आपण ऐकणार आहात, पण काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक.

0: बँक लिमिटेड पुणे.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पतिता या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरात. हे गीत शब्दबद्ध केलंय हसरत जयपुरी यांनी, तर संगीत आहे शंकर जयकिशन या जोडीचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

हेमंत कुमार यांच्या स्वरांनी दुःखही अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं. आता ऐकूया प्यासा चित्रपटातील एक गीत. साहिर लुधियानवी यांचे शब्द आहेत तर स्वर आहे हेमंत कुमार यांचा आणि संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

गम से अब घबराना कैसा, गम सौबार मिला. खरंच साहिर यांचे शब्द आणि तितक्यात सुंदर पद्धतीने हेमंत कुमार यांनी ते पोहोचवलेत, म्हणून हा विचार मनात अजून घट्ट गडद होतो. आता आपण ऐकणार आहात झनक झनक पायल बाजे या चित्रपटातलं गीत, लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरात. हसरत जयपुरी यांचे शब्द आहेत, तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले.

0: या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगाने 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। मी आहे प्रिया जैन, आपल्यासोबत चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात। आता आपण ऐकणार आहात बिन बादल बरसात या चित्रपटातलं हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत। हेमंत कुमार यांच्याबरोबर लता मंगेशकर यांनी देखील या गीताला गायलेलं आहे आणि शब्द आहेत शकील बदायुनी यांचे। ऐकूयात बिन बादल बरसात या चित्रपटातलं हे गीत।
3: एक बार जरा फिर कह दो मुझे शर्मा के तुम।

0: कहो ना
1: दीवाना।
0: फिर कहो
1: दीवाना।
0: फिर कहो
1: दीवाना।
2: अत्यंत गोड असं गाणं हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, आणि त्यात लता मंगेशकर यांची साथ त्या गाण्याला काही औरच बनवते. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ममता या चित्रपटातलं गीत, लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेनाएं तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. पुणे विविध भारती 101 FM वर आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पोस्ट बॉक्स नंबर 999 या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरात. संगीत आहे कल्याणजी आनंदजी या जोडीचं, तर शब्द आहेत PL संतोषी यांचे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
4: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर, मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: आता आपण ऐकणार आहात टांगावाली या चित्रपटातलं गीत, हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
9: श्रोते हो, हेमंत कुमार प्रसिद्ध ज्येष्ठ गायक संगीतकार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं काही गीतांचा आस्वाद आपण घेतला. तसेच आज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा देखील वाढदिवस आहे, म्हणूनच त्यांच्यावर चित्रित झालेलं एक गीत प्यार झुकते नाही या चित्रपटातलं आता आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरात.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 22 जून पर्यंत टेलिग्राम ॲपच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिलेल्या सूचनांचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं स्वागत केलं आहे. या प्लॅटफॉर्मला 30 जून पर्यंत आधीच पोस्ट केलेल्या संदेशांसाठी मेसेज एडिटिंग सुविधा बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. उमेदवारांची फसवणूक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन हे उपाय करण्यात आले आहेत, असं NTA म्हटलं आहे. यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

0: या पार्श्वभूमीवर राज्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागानं धरणं आणि विविध जलसाठ्यातील पाणी शेतीसाठी बंद करून पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात विविध जलस्रोतांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा सातत्यानं आढावा घेतला जात असून उजनी धरणातला पाणीसाठा जपून वापरावा लागणार असल्याचं सोलापूर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाटबंधारे विभागानं नद्यांमधून शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर केली असून नियमांचं उल्लंघन केल्यास उपसा यंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. पावसाअभावी अकोला जिल्ह्यात अद्याप शेतीची कामं सुरू झाली नसल्यानं शेतमजुरांना रोजगार हमी योजनेनं आधार दिला आहे. रोजगार हमी योजनेच्या 1723 कामांवर 11774 मजूर काम करत आहेत. खरा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. निवृत्तीपेक्षा प्रवृत्ती मार्ग स्वीकारून समाजाच्या घडणीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं. नवी सांगवी इथं काल शिक्षण यात्री श्रीकांत चौगुले या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ, प्राध्यापक मिलिंद जोशी, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आदी मान्यवर उपस्थित होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी.

0: नमस्कार.
1: नमस्कार सर, मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय.
0: नमस्कार ज्ञानेश्वरजी, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड बोला.
1: हा सर, मला आपली आवड मध्ये एक गाणं ऐकायचंय, ते नाही का, सुख देवाला सांगावे दुःख देवाला
0: मागावे. सुख देवाशी मागावे दुःख देवाला सांगावे.
1: हा हो, असं गाणं ऐकायचंय मला.
0: बर बर बर.
1: आमच्या इथे ऐका ना सर, आमच्या इथे एक महिला भगिनी आहे, तिने कुटुंबासाठी भरपूर काही कष्ट घेतले.
0: बर.
1: परंतु दुर्दैवाने तिला प्यारेलीचा आठे गाणं.
0: अरे बापे. बर.
1: हो, आणि आता घरचे तिच्याकडून बरंच काम करून घेतलं व्यवस्थित, तिने घरासाठी गेलं आणि आता तिचाच घरचे तिचा तिरस्कार करायला लागले, म्हणजे हे थोडस चुकीचं असं वाटतं मला.
0: अगदी.
1: त्यामुळे
0: म्हणजे एवढे कष्ट जर त्यांनी घेतलेले आहेत घरासाठी, ते हे कुठेतरी जाणीव घरच्यांनी ठेवली पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही हे जे गाणं सांगितलंय अतिशय समर्पक आहे, की शेवटी आपलं आपलं सुख आहे, आपलं दुःख आहे, हे आपण कोणाशी बोलणार. आणि मला असं वाटतं की त्या माऊलीची जी धडपड आहे आपल्या कुटुंबासाठीची, ती घरच्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्यांना खरं सुख मिळालं पाहिजे. बरोबर बरोबर.
1: आणि सर, ज्याचं जवळचं त्यालाच कळतं, कारण सर दुःख काय कोणाचं वाटून घेत नाही, परंतु थोडस माणसानी आपली माणुसकी दाखवली पाहिजे असं माझं मत आहे.
0: माणसानी नाही माणुसकी दाखवायची तर कोणी दाखवायची.
1: हो बरोबर.
0: म्हणजे आपण प्राण्यांमध्येही बघतो ती ममता माया जी आहे, ती प्राणीही एकमेकांमध्ये दाखवतात. माणूस तर इतका बुद्धिमान प्राणी आहे, त्यांनी तर खरं म्हणजे असं एकमेकाचा दुस्वास आणि एकमेका असं काहीतरी म्हणजे स्वार्थ सारखा बघू नये प्रत्येकाने. तर चालेल, मला असं वाटतं आपण त्या माऊलीसाठी देवाकडेच प्रार्थना करूया आणि देवालाच त्या माऊलीचं दुःख सांगूया या गीतातून. शेवग्याच्या शेंगा चित्रपटातलं हे गीत आहे, ऐकूया जरूर.

0: नमस्कार.
1: हॅलो, आपली आवाज. नमस्कार.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे, बोला.
1: जी, ताराम बोरसे, करजगाव, तालुका बोकडदन, जिल्हा जालना. कसे आहेत सर आपण?
0: छान छान गीतारामजी, एकदम छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. बोला बोला, आज कोणतं गाणं ऐकूया?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये मला बन्या बापू म्हणलं ना, द्या सर. लो लो भाई चिवडाले लो, गरम मसालेदार चिवडाले
0: लो. ले लो भाई चिवडाले लो, बरोबर बरोबर बरोबर. काय एवढे एकदम चिवडा आणि असं काहीतरी चटपटीत खाऊ खाण्याचं का बरं आठवलं?
1: आठवलं म्हणजे कसं आहे, आता कैरी आहे आणि चिवडा आहे सर. कुठं परवाच्याला सहलीला गेलतो सर, तर त्याच्यामध्ये आणि अर्धा किलो चिवडा आणि का आंब्याच्या कैऱ्या का माणसाकडून तोडून घेतल्या होत्या सर. आणि कापूस आणि झाडाखाली बसून दोन दिसणाऱ्या होत्या सर पाण्याच्या, अगदी छान बसलो होतो सर खात.
0: अरे वा, क्या बात आहे. बर, म्हणून या गीताची आठवण झाली.
1: हो सर, हो सर.
0: बर बर, छान. हे गीत म्हणजे वेगळंच आहे या सगळ्या ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, गायलं पण आहे आपले जे अमराठी गायक आहेत शैलेंद्र सिंग आणि अमित कुमार यांनी गायलेलं.
1: अमित कुमार, हो सर, हो सर.
0: तर आपण ऐकूया हे गीत बन्या बापू चित्रपटातलं. धन्यवाद गीतारामजी.
1: धन्यवाद सर.

भवर्यानो यात जेवडी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी

0: नमस्कार
1: हॅलो.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: हा, आपण प्रसाद कुलकर्णी.
0: हो नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: मी सुभाष बुदंत, पाण्याचे रावगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.
0: हा सुभाषजी, नमस्कार. नमस्कार, बोला बोला.
1: नमस्कार,
0: बोला.
1: आता आपली आवड कधी हो सर?
0: अच्छा, तुम्ही म्हणजे सध्या ऐकणं बंद केलंय काय? कारण दर आठवड्यात असते आणि ती दोनदा वाजते परत, म्हणजे सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात वाजते आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 आपल्या विविध भारती 101 FM वरही ऐकू येते.
1: विविध भारतीवर दुपारी 1 ते
0: नाही, ऐका, विविध भारतीवर मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळामध्ये.
1: असं आहे का?
0: हा, आता काय मी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही तर परत ऐकायचं राहून जाईल आणि मग तुम्ही सांगितलेलं गाणं तुम्हीच ऐकलं नाही म्हणजे आम्हालाच वाईट वाटतं.
1: कसे तुम्ही?
0: चालेल, व्यवस्थित आहे सुभाषजी. आज गाणं कोणतं ऐकूया सांगा.
1: आज काय पावसाकडे लोक बघत राहिले, पेरण्या चालू होतात, सध्या कोळपणे ही चालू या.
0: हो, पण अर्थातच मला वाटतं सगळीकडनं असं सांगितलं जात आहे की इतक्यात तरी पेरण्या करू नका, कारण अजून पाऊसच आलेला नाहीये.
1: हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान करून घेऊ नये स्वतःच, बाकी काय नाही. दुबार पेरणी करण्याचं आपल्याला संकट नकोय.
1: हा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आता सध्या काय पण शेतीची मशागत चालू आहे बघा, मोगडणी ही चालू आहे आता सध्या.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. जरा वेळ मिळालाय तर जमिनीची मशागत आणि हे सगळं झालंच पाहिजे.
1: हा बरोबर आहे, मग ते काय तेच चालूया. आणि सध्या तर राणा शेतामध्ये असल्यामुळे तुम्हाला फोन लावला होता सरांना. फोन
0: बरोबर, बरोबर, बरं. चालेल, मग काय सवड काढून कोणतं गाणं ऐकायचंय
1: आता? आपलं प्रदेशात करावं लागेल ना पावसाची.
0: हो बरोबर आहे,
1: ऐका नाही.
0: हो मग,
1: हा मग आता पडलं पाण्या,
0: पडर पाण्या. बर,
1: सगळे लोक वरती ढगाकडे बघायला लागले तर आता वारा सुटलंय बघा सर.
0: हो काय, कसं आहे माहितीये का, बरेच वेळा असं होतं की आता पालखीचे दिवस आले, वारीचे दिवस, की सगळीकडे दिंड्या पताका घेऊन जाणारे आपल्याला सगळे वारकरी दिसतात, पण ते दिसतात म्हणजे वारी चालू झाली असं नाही ना. तसे ढग आता वरती दिसत आहेत पण म्हणून पावसाळा सुरू झाला असं नाहीये, असं दिसतंय ते.
1: बरोबर आहे. आता कसं आहे, आता मृग नक्षत्र चालू आहे.
0: हो हो बरोबर.
1: हा, हे मृग नक्षत्रामध्ये

0: पण नगरीचं असं शेतीला काय होतंय मग हे तुम्हाला सांगतो. आमच्याकडे पीक असतात मका, तुरी, हुलगा, मटकी,
1: बर बर,
0: बाजरी, हे जे कडधान्य जे आहे ते आमच्याकडेच होतं सोलापूर जिल्ह्यात.
1: बरोबर बरोबर. नाही सगळ्यासाठी वेळेवर पाऊस यायलाच हवा आहे, फक्त असं आहे की जे आता निसर्गाच्या पुढे आपलं काही नाहीये.
0: आणि गेल्या वर्षी किती पाऊस होता सर?
1: बरोबर आहे, बरोबर आहे, येईल येईल. मला असं वाटतं की काय आहे तो अधिक महिना आहे ना, तो अधिक महिना पण पावसाने जरा मनावर घेतलेला दिसतोय. तो अधिक महिना संपू दे, मी सगळं करतो परत.
0: बरे सर, तुमचे कसं आहे तुम्हाला दिवस शेतकरी हेच आमची अपेक्षा आहे, तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद.
1: नाही होणार होणार, पावसाला सुरुवात होणार, फक्त अजून एक आपण म्हणूया आठवडाभर थांबायला पाहिजे, लगेच पाऊस सुरू होईल.
0: आणि आपण आठवडाभर
1: हो, आणि प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांचं जे की तुम्ही सांगितलंय पॉटर पाण्या, तर ती विनंती आपण पावसाला करूया बाबा, शेतकरी तुझ्यावर अवलंबून आहे.
0: अवलंबून वाट बघत होत. हा
1: बरोबर, चालेल सुभाषजी, ऐकूया मग प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेले.
0: आणि आपले सतत आपले घरकुल सगळे कुटुंब
1: हो हो हो बरोबर,
0: उज्या उज्या कृष्णा
1: हो हो हो, ते पत्रातले सगळे बाकी सदस्य आहेत.
0: बरोबर बरोबर,
1: चालेल चालेल, ऐकूया, धन्यवाद.
0: हा धन्यवाद सर.
1: नमस्कार.
2: हा नमस्कार सर,
1: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
2: साहेबराव पाटीलराव, शिरळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना बोलत आहे सर.
1: बोला साहेबराव, कोणतं गाणं ऐकूया? हो हो,
2: कुलकर्णी सर आहे का?
1: हो हो हो, नमस्कार, बोला.
2: हा तुमचा आवाज ओळखला सर.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: आणि अच्छा, आता आमच्याकडे पाऊस नाही बघा.
1: हो कुठेच नाहीये पाऊस, महाराष्ट्रात फक्त थोड्या ठिकाणी पाऊस पडलाय, तो तळ कोकणापर्यंत आलेला आहे. इकडे थोडासा बीड, सोलापूर असा पडलाय, पण अजून वरती काय पाऊस सरकलेला नाहीये.
2: या चालू सांगा ना आपल्याला, पळ रे पाण्या, पळ पाण्या, कर पाणी पाणी, शेत माज लय चाणील.
1: हो हो हो हो,
2: या गाणं ऐकायचं बघा मराठी, आपल्याला पावसावर आधारित.
1: हो, प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं आहे. आणि आपले आणखीन एक श्रोते आहेत सुभाष बुधवंद, यांनी पण ते सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दोघांना मिळून आणि आपल्या सगळ्यांसाठीच हे गाणं लावूया सगळ्यांच्या वतीने.
2: चालेल सर, आपल्या काही मित्राची नावं सांगतो.
1: हो हो सांगा.
2: सर्व प्रसाद कुलकर्णी सर या गाण्याचा आनंद घेतील.
1: बर.
2: आणि धनंजय वाघ, विजय बाळेस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ आणि सर्व माझे हे कार्य पुणे केंद्र ऐकणारे माझे सर्व मित्रांसाठी गाणं.
1: हो, आणि सगळे शेतकरी मित्र आपले, कारण त्यांच्या मनातलेच हे सगळ्या भावना आहेत, त्या या गीतात ऐकूया.
2: चालेल सर,
1: चालेल चालेल, ऐकूया. धन्यवाद साहेबरावजी.
2: धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, बोला.
1: अरे बोलतो सर, आरब छेडा जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून.
0: बोला बोला आरिफजी, बोला बोला.
1: काय झालं सर, पुण्याला गॅस काय होऊन गेली?
0: पुण्याला काय? तुमचा आवाज तुटतोय आरिफजी, त्यामुळे मला नीट कळत नाहीये. खरखर येते जरा. हॅलो,
1: आता येतो आवाज?
0: हा आता येतोय, बोला बोला.
1: काय म्हणतो सर ऊन तिकडं?
0: ऊन तर काय, ऊनच बोलतोय, आपण काही बोलायचंच नाही तो ऊन पुढे.
1: हो सर, आता गरमाटलंय ना सर आता.
0: हा बघूया, पावसाचीच वाट बघतोय आपण सगळे.
1: एकदा पाऊस पडला की जरा चांगला दणक्या.
0: हो
1: हा, मग थोडी विश्रांती भेटेल सर.
0: काय सध्या उन्हाचा दण काय, मग पावसाचा दण काय, बघूया आपण काय कसं सगळ्याला तोंड कसं देतोय ते बघायचंय.
1: गीत आहे का सर?
0: हो सांगा जरूर, त्याच्यासाठी आपण फोन केलाय. बोला.
1: आला आला वारा.
0: आला आला वारा, वा क्या बात आहे, छान.
1: हा
0: खेळ सावल्यांचा चित्रपटातलं हे गीत आहे.
1: आणि पुणे केंद्रात कार्यक्रम आम्ही खूप ऐकतो सर.
0: हो बरोबर, त्यामुळेच कायम तुमचा फोन असतो.
1: हा सर
0: जरूर जरूर.
1: आलो डॉक्टर गीत गाता राही मेरा दिल, त्याची वेळ वाढवा ना सर.
0: नाही आता जेवढी आहे तेवढीच आपण ठेवणार, वाढवायला तुम्हालाच माहितीये जागा नाही कुठे. आणि वाढवायचं म्हटलं आणि कुठला कार्यक्रम बंद केला तर तिकडूनही आम्हाला श्रोते म्हणतात की हा कार्यक्रम का बंद केला. हा आपल्याला दिवस काय माहिती का, जेवढा दिवस आहे ना त्याच्यातच आपल्याला सगळे कार्यक्रम बसवायला लागणार, नाही का?
1: हा आता शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रसारित करावे लागते.
0: हा त्याच्यात त्यामुळे कुठलं बंद करून चालत नाहीये. आणि आकाशवाणीने ह्या सगळ्या परंपरा जपलेल्या आहेत, सगळ्यात थोडी थोडी मजा आहे ती सगळी मजा आणि सगळं ज्ञान मनोरंजन हे आकाशवाणी देते आपल्याला. चालेल चालेल आरिफजी, तुम्ही सांगितलेलं हे छान संगीत ऐकूया आपण. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत ऐकूया, हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं.
1: ओके
0: ऐकूया, धन्यवाद.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य

0: या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
2: नमस्कार.
3: हॅलो सर.
2: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपल्यावर आपलं स्वागत आहे.
3: सर फोनच लागत नाही.
2: बर पण आता लागला, आता बोलायला काही हरकत नाही.
3: हा मी सुनंदा बोलते जाधव.
2: हा बोला सुनंदा ताई, कुठून बोलताय?
3: निगडीतून बोलते सर. मी
2: निगडीत ने बोलताय. बोला बोला.
3: तर ते मला गाणं द्यायचंय.
2: हा सांगा.
3: ते दादा कोणतेच नाही का?
2: हा
3: ते माझ्या कुलपाची चावी हरली, कोतवाल तुम्ही डायरेक्टली केस नाही लिहिली.
2: बर मग मला तुम्हाला सुनंदा ताई विनंती करायची, आणखीन एखादं गाणं सांगून ठेवा, हे जर नाही मिळालं तर. बर मग दादा कोंडके यांचं तुम्हाला आवडेल असं आणखीन एखादं गीत मी लावतो नक्की.
3: चालेल. आणि नाव देऊ का सर?
2: हा म्हणजे काय द्यायचीच ना, प्रश्नच नाही.
3: आणि विमल दळवी.
2: बर अच्छा, दोघांचीच नाव आहेत.
3: आणि नंजय पवार.
2: बर या सगळ्यांना ऐकायचंय. बर मग आपण असं करूया,
3: नसलं तर मग तुमच्या मनाने कोणतं पण लावा.
2: हा मग एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं आणखीन एक गीत आहे, तर ते लावतो मी. माणसा परास मेंढर बरी.
3: नाही तर मग लबाड लांडग ते पण लावा, नाही तर जे नसल तर.
2: चालेल. हा लबाड लांडग ढोंग करताय ऐकूया. चालेल. धन्यवाद.
3: थँक्यू सर.
4: असंच वाटत एक जंगल. त्या जंगलात झालं मंगाल. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, कोकड आलं, बोकड आलं.

0: बोला बोला
1: अन्न गाड़ा व काय माणूस काय अन्न गाड़ा व काय जाईल तकडो बम करते कस स्वांग करते.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपला आवाज नीट येत नाहीये.
3: रेंजमध्ये जातो हा प्रसाद दादा.
2: हा
3: आता येतोय का बघा.
2: हा येतोय येतोय बोला बोला. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार प्रसाद दादा.
2: बोला बोला.
3: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
2: हा सुरेशजी बोला बोला बोला.
3: हा मुक्काम रामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूरहून बोलतोय.
2: बोला बोला सुरेशजी. आता गाणे कोणते ऐकूया आजच्या कार्यक्रमात.
3: गाणे ऐकण्याचे तुमच्या कार्यक्रमाविषयी मी सांगू शकतोय.
2: बर त्याच्यासाठी खरं म्हणजे तुम्ही फोन इन लोबासावा कार्यक्रमात पण फोन करायला हरकत नाही. सुरेशजी आता मात्र गाणं सांगा म्हणजे मग आपल्याला गाणं ऐकता येईल.
3: हा गाणं सांगण्याचं एक कारण सांगतो दादा ते तुम्हाला समाविष्ट करता येते काय बघा.
2: हा
3: तर आमच्या एक हसत खेळ पतिमंडळ सदस्य आहे आणि यांना जिजाऊ माता पुरस्कार मिळालेला आहे.
2: बर बर बर.
3: आणि त्यानिमित्त मला गाणं ऐकायचं आहे.
2: बर बर. कोणतं गाणं.
3: दिस आला भाग्याचा चित्रपट खरा वारसदार.
2: हा
3: गीत शांतराम लांगावकर संगीत अरुण पोडवाल आणि गायक आहेत सुरेश वाडकर अनुराधा पोडवाल सहकारी.
2: बर बर चालेल चालेल ऐकूया आणि त्यांना शुभेच्छाही देऊया.
3: हा आणि त्यांना शुभेच्छा आमच्या हसत खेळ पतिमंडळाकडून आणि आमच्या श्रोता संघाकडून सुद्धा शुभेच्छा आहे.
2: हो चालेल चालेल चालेल ऐकूया मग हे गीत खरा वारसदार चित्रपटात.
3: त्यासाठी काही माझे मित्र सुद्धा रसिक मित्र सुद्धा आहेत दादा.
2: बर बर सांगा.
3: तो अनिता राहुल भांबी ते कमनोर सुधरी चिकन शिरोळकर रांगोळी सारिका संभाजी पुतार गणेशवाडी लता राजाराम चव्हाण सांगली विजय कुमार स्वामी बस्तवार आणि माझ्या आमच्या हसत खेळ बहिणी सदस्य आहेत सौ लता गोपाळ भोसले सौ सरिता शांताराम पाटील सौ रेखा बाळू चिपके सौ दीपाली नंदकुमार सोरकर आणि दत्ता गोरे रघुनाथ शिंत्रे महारती ढोकरे आणि आनंद गायकवाड स्वतःनी सुरेश रामू साबळे या सर्वांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यासाठी गीत ऐकायचं आहे दादा.
2: हो धन्यवाद धन्यवाद ऐकूया.

0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपल्या आवड, आपलं स्वागत आहे.
1: मंगेश गायकवाड बोलतो. कसे आहेत सर?
0: बोला मंगेशजी. एकदम छान, चालला. बोला.
1: दोन आठवड्यांनी सुमन कल्याणपुरी यांचं निधन झालेलं आहे.
0: हा हो.
1: तेव्हा त्यांना आपण आजच्या कार्यक्रमातून श्रद्धांजली देणार आहोत.
0: बर.
1: हो. तेव्हा पावसावरचं कुठलंही गाणं त्यांनी गायलेलं लावू शकता.
0: बर बर बर. म्हणजे आपण छानसं त्यांचं गीत म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
1: हो हो, अगदी अगदी बरोबर.
0: हा हा,
1: अगदी सुंदर असं गीत आहे.
0: हो हो
1: हो. आणि दोन आठवडे झाले मी ट्राय करतोय पण काय फोनच लागत नव्हता.
0: साहजिक आहे, आता बाकीच्यांचे फोन लागतात, तुमचा नंबर लागायचा होता, आज लागला.
1: हो, श्रद्धांजली त्यांना आपण वाहूया.
0: हो हो.
1: आणि
0: सगळे मिळून ऐकूया. सगळ्यांसाठीच हे गीत अतिशय आनंदाचं आहे, सगळ्यांना आवडणारं गीत आहे. सगळे मिळून ऐकूया.
1: अतिशय अशोक परांजपे यांचं गीत आहे.
0: हो.
1: आणि अशोक पत्ती यांनी संगीतबद्ध केलेलं.
0: वा, क्या बात आहे. चालेल, ऐकूया.

0: ते पावसासाठी छान गाणं ऐकायचं.
1: चालेल चालेल, आपण जरूर प्रयत्न करूया, कारण आपल्या आणखीन एक दोन श्रोत्यांनी म्हणजे पडरे पाण्या बोल असलेलं जे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत आहे
0: ते आहेत ते सर. आता कसं आता तारीख आहे 12 तारीख, आज पावसाचा अजून हे नाही चिमणी म्हणजे फक्त म्हणजे प्राण्यांसाठी सर्व आतुर झालेले पाऊस म्हणजे येत नाही. आणि हे जे गाणं आहे भुई भेगाळली खोल
1: हे
0: म्हणजे पूर्ण म्हणजे त्या ह्याला साजेस आहे. पण हे ऐकतायला मिळालं तर आपल्याला खूप आनंद होईल. मला
1: जरूर प्रयत्न करूया.
0: आणि ओके सर, धन्यवाद.
1: चालेल चालेल सिद्धारामजी,
0: धन्यवाद.
1: आणि आपली ही प्रार्थना आहे असं परमेश्वराकडे असं त्याच्यापर्यंत पोहोचूया
0: सर. म्हणजे आता पाणी वाचवा एक अजून एक संदेश पण द्यायचा आहे. लोकांनी पाण्याचा वापर जास्त पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी हेच जीवन आहे. पाणी जपून वापरा हे पण हा सुद्धा संदेश द्यायचा आहे.
1: अगदी जरूर,
0: पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे.
1: हो चालेल चालेल जरूर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी पडत नाहीये त्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत कळतीये.
0: पाण्याची हो पाण्याची आता पाण्याची काळजी घेतली पाहिजे.
1: आणि
0: पाणी येऊ नये म्हणून जशी आपण काळजी घेतात तसं पिण्याच्या पाण्याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरोबर आहे. आपलं डोळ्यात पाणी येऊ नये आणि धरणात भरपूर पाणी यावं.
0: हो हो, आपण जेव्हा हा याची काळजी घेतो तसं तुम्ही पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या.
1: बरोबर बरोबर, चालेल
0: चालेल. देवाला साकड आहे लवकरात लवकर. आणि बळीराजांचं राज्य होते, शेतकरी राजा सुद्धा वाट पाहतोय आणि सगळीकडे पिका पेरण्याची तयारी चालू आहे साहेब.
1: बरोबर बरोबर.
0: आता मी आमच्या अकोलकोट तालुक्यामध्ये आता शेतीचे पेरणीचे कामं चालू आहेत सध्या.
1: हो सगळीकडे चालू आहेत. बरोबर,
0: म्हणजे हा सर्वत्र म्हणजे शेतकरी आकाशाकडे बघतोय आणि सगळेजण असं आतुर झालेले आहेत साहेब.
1: हो हो, नाही अगदीच खरं आहे, कारण दिवस निघून चाललेले आहेत. पीक जर हातात यायचं असेल तर पिकाला पाऊसही पाहिजे आणि वेळेवर पडला पाहिजे. बरोबर.
0: हो आणि येतो अतिवृष्टी होते मागच्या वेळेस.
1: हो हो हो. सिद्धारामजी, दोघी चित्रपटातलं हे अंजली मराठे यांनी गायलेलं गीत आहे, नाधोम महानोर यांचं, आणि याचं संगीत आनंद मोडक यांचं आहे. अतिशय आर्तभावना नाधोम महानोर यांनी या गीतातून व्यक्त केलेल्या आहेत. तर हे गीत नक्कीच आपल्या सगळ्यांची भावना प्रार्थना या परिस्थितीत म्हणून आपण ऐकूया. तुमचा आवाज तुटतोय सिद्धारामजी मध्ये मध्ये. ठीक आहे, हरकत नाही, मी तुम्हाला हे गाणं ऐकवतो. धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपल्या आवड, आपलं स्वागत आहे.
0: नमस्कार सर, मी नारायण पेठेतनं सिद्धाराम गुंजडे बोलतोय.
1: हा सिद्धारामजी, बोला बोला.
0: मला आता जे वातावरण आहे, आता पाऊस पण येत नाहीये, खूप दिवस असं पक्षी सगळ्यांचा आतुर झालेल्या पावसासाठी आपण सगळे.
1: खरं आहे, खरं, अगदी खरं.
0: भुई बेगळली हे गाणं ऐकायचं होतं सर.
1: हो, वा वा.
0: आणि हे गाणं त्या म्हणजे आताच्या वातावरणाला साजेसं आहे.
1: होय होय.
0: म्हणजे आणि नाही तर कोणते

0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार कुलकर्णी, मी भगवान वागोले भोसरी सेक्टर 12 मधून बोलतोय.
0: भगवानजी नमस्कार, बोला बोला.
1: आपली मुलाखत मला वाटतं 4-5 महिने झाले असून.
0: बर बर,
1: लोकसभामध्ये झाली होती.
0: हो हो, बरोबर बरोबर, बोला बोला. कोणतं गाणं ऐकायचं?
1: पिंजरा पिक्चर मधलं गवळण, नाही का, देरे काना चोळी आणि लुगडी.
0: हो वा वा, फार सुंदर गवळण आहे ती. पण लता दिदींचा आवाज आणि हो जगदीश कबूरकरांचे शब्द, वा
1: हो लता मंगेशकरचा आवाज आहे
0: आणि अतिशय सुंदर अशी चाल राम कदम यांनी बांधलेली या गीताची.
1: बरोबर
0: बरोबर बरोबर.
1: आणि खूप दिवस मी आता बरेच 4-5 शुक्रवार मी ट्राय करतोय पण फोनच लागणार झाला होता.
0: हा ते आता काय, तुमचा नंबर लागायचा तेव्हाच लागतो, त्याला काही इलाज नाही.
1: हो ते तर आहेच, त्यावेळेस नशीब उघडायच्या वेळेस उघडतं.
0: हा मग काय मग काय, चालेल चालेल. हा भगवानजी, मग पिंजरा चित्रपटातली ही सुंदरशी गवळण, देरे कान्हा चोळी लुगडी, लता दिदींच्या स्वरात ऐकूया. धन्यवाद.
1: पूर्ण लावा सर,
0: प्रयत्न करतो मी, कारण 7-8 मिनिटाचं गाणं आहे.
1: पूर्ण ऐकायचं
0: नाही, तुम्हाला ऐकायचे पण आमच्या बाकीच्याही श्रोत्यांना आपल्याला पूर्ण ऐकवायची असतात ना गीत.
1: पण
0: 60 मिनिटाच्या कार्यक्रमात आपलाच कॉल 10 मिनिटं राहिला तर उरलेल्यांना 50 मिनिटात मी कसं बसू बरं सांगा. आणि मग श्रोते म्हणतात तुम्ही गाणी लावत नाही, आमचं फोन घेतला नाही. प्रयत्न आहे बघा, प्रयत्न आमचा नेहमीच असतो. फक्त जेव्हा गाणी मोठी असतात तेव्हा आम्ही विनंती करतो की आम्हाला थोडस लावायची परवानगी द्या म्हणून. चालेल चालेल भगवानजी, प्रयत्न करूया आपण, कारण गीतही तितकंच छान आहे, फक्त आपल्याला सगळं सांभाळायचं आहे.
1: हो,
0: त्यामुळे इतर श्रोत्यांचीही जी काही अपेक्षा असते तीही पूर्ण करायची आहे. बघूया कसं काय जमतंय. चालेल, धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: अहो ऐका चतुरा, आध्यात्माची कहाणी.
3: बर,
2: कृष्णानं भुलवल्या यमुने.

0: पारी गवळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बसण्याचं

0: आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आत्ताच आपण ऐकला फोन इन आपली आवड, सादर करते होते प्रसाद कुलकर्णी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम

0: चॅनल. मी आहे प्रिया जैन आपल्यासोबत आणि आता दुपारचा 1 वाजलेला आहे. प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात आयुष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं गीत रेखा भारद्वाज यांच्या आवाजात. या गीताचे बोल आणि संगीत आहे संजीव आनंद झा यांचं.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात पुणे विविध भारती 101 FM वर आता आपण ऐकणार आहात सत्य प्रेम की कथा या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात. या गीताचे शब्द आणि संगीत आहे तनिष्क बागची यांचं.

0: तील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावली आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
2: मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
9: श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया गदर 2 या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात. सईद कादरी यांच्या गीताला संगीत आहे मिथुन यांचं.

श्रोतेहो, आता ऐकूया एक वेलन रिटर्न्स या चित्रपटातलं गीत अंकित तिवारी यांच्या आवाजात. मनोज मुंतशीर यांचे हे गीताचे शब्द आहेत, बोल आहेत आणि संगीत आहे अंकित तिवारी यांचंच. ऐकूया एक वेलन रिटर्न्स या चित्रपटातलं हे गीत.

आता आपण ऐकणार आहात मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात. गीताचे बोल आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे, तर संगीत आहे प्रीतम यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या

0: स्पोर्ट्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळण वळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
6: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात पुणे विविध भारती 101 FM वर आता ऐकूया खिलाडी 786 या चित्रपटातलं गीत मिका सिंग आणि हिमेश रेशमिया यांच्या आवाजात.

खिलाडी 786 या चित्रपटातील या गाण्यानंतर आता आपण ऐकूया सरफिरा या चित्रपटातलं गीत तनिष्क बागची यांच्या आवाजात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमिशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं गीत मित्राज यांच्या आवाजात.

0: पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात तेरी बातों में ऐसा उलझा जी आया चित्रपटातलं गीत मित्राज यांच्या आवाजात.

आपण ऐकतात पुणे विविध भारती 101 FM वरून नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. आता आपण ऐकणार आहात परमानू या चित्रपटातलं गीत यसीर देसाई आणि जीत गांगुली यांच्या स्वरात.

परमानू द स्टोरी ऑफ पोखरण या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यसीर देसाई आणि जीत गांगुली यांच्या स्वरात. या गीताचे बोल होते रश्मी विराग यांचे, तर संगीत होतं जीत गांगुली यांचं. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहात फुकरे या चित्रपटातलं गीत किंग आणि सचिन जिगर यांच्या आवाजात. फर्रे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकत आहात.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात पुणे विविध भारती 101 FM वर अनेक रॉकिंग हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतला. आज गायिका आर्या आंबेकर हिचा वाढदिवस, त्यानिमित्तानं नव्या मराठी चित्रपट गीतांचा आस्वाद सुद्धा आपण घेणार आहोत. तिने गायलेल्या चंद्रमुखी या चित्रपटातील एक गीत आता आपण ऐकणार आहात. अर्थात स्वर आहे आर्या आंबेकर, शब्द आहेत गुरु ठाकूर. आणि संगीत अजय अतुल.

या गीतानंतर कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात नाच ग घुमा या चित्रपटातलं गीत, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकारी यांच्या स्वरात, परेश मुकाशी यांचे शब्द आहेत, तर संगीत आहे तन्मय भिडे यांचं.

0: या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह.

Isto mesmo. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

हमराज चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. रवी यांचं संगीत होतं तर साहिर लुधियानवी यांचे हे शब्द होते. हिंदी चित्रपट संगीताच्या गीताच्या कार्यक्रमात विविध भारती पुणे 101 FM आता आपण ऐकणार आहात दिल एक मंदिर या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. शंकर जयकिशन यांचं संगीत आहे तर शब्द आहेत हसरत जयपुरी यांचे.

0: परख चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. शैलेंद्र यांचे शब्द होते तर सलील चौधरी यांचं संगीत. या गीताबरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. थोड्याच वेळात हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

0: आते ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आत्ताच हिंदी समाचार आपण ऐकले, आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले होते। दुपारचे 2:30 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम व्यक्तिवेध, लेक्सस इल्युमिनेशन। महिला उद्योजिका मनसी विडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात।
2: श्रोतेहो नमस्कार। व्यक्तिवेध या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोतेहो, आज आपल्या पुण्याचा आणि महाराष्ट्राचा औद्योगिक विकास गतीनं होत आहे। यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला उद्योजिका सुद्धा आपल्या कर्तृत्वानं स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत आहे। पण असं असलं तरी एका महिलेला जेव्हा उद्योग सुरू करायचा असतो तेव्हा घरची जबाबदारी, मानसिक आणि आर्थिक आधार अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर गेल्या 90 वर्षापासून कार्यरत आहे। याच संस्थेनं महिलांसाठी सुरू केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रिन्युअर्स या केंद्राच्या माध्यमातून शेकडो महिलांचे उद्योग उभे राहत आहेत। आज या सेंटरचं कामकाज अतिशय समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वतः एक यशस्वी इलेक्ट्रॉनिक्स उद्योजिका असलेल्या आणि ज्यांनी अगदी घराच्या एका खोलीतून व्यवसायाची सुरुवात करून आज एक मोठी कंपनी उभी केली आहे अशा आपल्या पुण्याच्या महाराष्ट्र उद्योगिनी मानसी विडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मानसीताई नमस्कार।
3: नमस्कार।
2: व्यक्तिवेध या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: मानसीताई, तुमचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये झालंय आणि नंतर तुम्ही MBA सुद्धा केलंय, तर या तांत्रिक शिक्षणाचा तुमच्या उद्योजकीय प्रवासाला कसा उपयोग झालाय?
3: आपण नेहमीच म्हणतो की जसं शिक्षण कुठल्याही प्रकारचं वाया जात नाही, तसं आपण 10वी 12वी झाल्यानंतर साधारण पाहतो की आपला कल कुठे आहे। तर जेव्हा मला सायन्समध्ये माझी रुची आहे असं कळलं तेव्हा 12वी सायन्स झाल्यावरती इलेक्ट्रॉनिक्स मी निवडलं क्षेत्र आणि त्यामध्ये माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर मग मी छोट्या मोठ्या कंपनीत काम करून जेव्हा स्वतःचा बिझनेस प्रोप्रायटरी फॉर्ममध्ये काम करायला लागले तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग झाला असं म्हणता येईल। कारण टेक्निकल जी आव्हानं असतात त्याला आपल्याला शिक्षणाची जोड लागतेच।
2: बरोबर।
3: आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर इतकं जगत पुढं जातंय, अगदी आपण जसं पाहतो रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खूप गोष्टी नव्याने येताना दिसतात
2: आणि वेगवेगळं तंत्रज्ञान सध्या
3: वापरून हो आणि ऍडव्हान्स त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असते आणि बरीच फीचर असतात। साधं एखादं छोटंसं आपण युनिट घ्यायचं म्हटलं, मोबाईल हे जर एक्झाम्पल घेतलं तर त्यात आज घेतलेला मोबाईल आणि 4 वर्षांनी घेतलेला अजून मोबाईल आपण पाहतो, त्यात ऍडिशनल
2: फीचर्स आलेले असतात।
3: मग या सगळ्या गोष्टीला अपडेशन आपल्याला जर ठेवायचं असेल तर त्या सेक्टरचं, ज्या सेक्टरमध्ये आपण काम करणार आहोत त्या सेक्टरचं बेसिक टेक्निकल शिक्षण, तांत्रिकदृष्ट्या शिक्षण असणं खूप गरजेचं असतं। म्हणजे गोष्टी सोप्या होत्यात। म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर आपण म्हणतो की एखादं स्पेसिफिकेशन आल्यानंतर आपल्याला जर सर्किट डिझाईन करायचं असेल तर त्याला नक्कीच टेक्निकल एज्युकेशन जे आहे, आपलं तांत्रिक शिक्षण आहे, त्याची खूप मोठी मदत होते। आणि ते शिक्षण चांगल्या पद्धतीत घेतलेलं असणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट असतात। आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाबरोबरच प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये आपण स्किल्स वापरून जर केलेला असेल आणि त्याचा पुढा अनुभव आपल्याला आपल्या पाठीशी असेल तर त्याचा नक्की उपयोग होतो। आता तर कॉलेजनी इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप या सगळ्या गोष्टी सुरू केल्यामुळे मुलांना शिकत असताना सुद्धा हा इंडस्ट्रीचा अनुभव मिळतो, कारण इंडस्ट्री अकॅडमी आता बऱ्यापैकी हँड इन हँड आहेत। आमच्या वेळेस ते जरा नव्हतं, पण आपल्याला आपल्या तांत्रिक शिक्षणाचा नक्कीच आपल्या बिझनेसमध्ये उपयोग होतो आणि उपयोग करूनच पुढे जावं असं माझं मत आहे।
2: आणि मुळातच बेस हा पक्का असला, पाया जर पक्का असेल तर त्याची पुढे बांधणी पण खूप सोपी पद्धतीने होते।
3: आणि याचाच एक माझाच आता याच प्रश्नावरून मी तुम्हाला सांगते की मी पूर्वी MBA केलेलं नव्हतं, मी ते 2020-21 केलं।
2: अच्छा।
3: त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट सारख्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या। म्हणजे कसं होतं, बिझनेसमध्ये तुम्ही तांत्रिकदृष्ट्या आपल्या स्किलवरती पुढे गेलो, काही प्रोडक्ट्स डिझाईन केली, त्यातून काही अचीव्ह केलं, पुढे गेल्यानंतर थांबत नाही ना, रोज नवीन आव्हान आहेत। मग त्यामध्ये आपल्याला पुढे कसं आणखीन जाता येईल, बाहेरची जर आपल्याला ग्लोबली स्प्रे करायचं असेल तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टी कशा अवगत करून घेता येईल, त्याच्या प्रोसिजर्स काय असतात, त्या ती सगळी कला किंवा ते सगळं टेक्निक शिकून घेणं गरजेचं असतं। आणि मग जिथं कुठं आपल्याला गरज लागते की इथं आपल्याला

0: थोडीशी आपल्याला कमी आहे, अपडेट होणं गरजेचं आहे, आपल्याला इथं अजून कमी आपला बेस, तसं त्या पद्धतीत शिकायला लागतं. आणि त्यामुळे मी एमबीए पण तोच पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊन, इम्पोर्ट एक्सपोर्ट सब्जेक्ट घेऊन केलं, आणि पुढं त्याचा मला एक्सपोर्टसाठी खूप उपयोग झाला.
1: आता तुम्ही सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक सारख्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फील्ड वर्कचा अनुभव घेतलाय, तर एका महिलेसाठी त्या काळात इलेक्ट्रॉनिक सारख्या क्षेत्रात फील्ड वर्क करणं हे किती आव्हानात्मक होतं?
0: खरं तर म्हणजे आता तो 95-96 मी पासआउट झाले, त्यानंतरचा मी 2-3 वर्ष फील्डवरती अनुभव घेतला, आणि नंतर तर स्वतःच्या व्यवसायात उतरल्यावर फील्ड वर्क आणि होम पिच दोन्ही सांभाळणं चालू होतं. फील्डवर जेव्हा तुम्ही म्हणता फील्डवर आणि महिला, तेव्हा तर खूप कमी होत्या. ऍक्च्युली इंजिनिअरिंगलाच महिलांचं प्रमाण कमी असायचं, कारण एक साचा ठरला होता. महिला म्हटलं की 12वी मग आर्ट्स किंवा बीकॉम बीएससी बीए अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन फारात फार एमकॉम एमएससी असं मास्टर्स करून मग लग्न करून घर सांभाळायचं आणि छोटी मोठी सर्व्हिस केली तर करायची, तीही कंपल्सरी नसायची.
1: एक शक्यतो
0: अशा पद्धतीत सगळं असल्यामुळे एकूणच म्हणजे अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा याच्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी होतं. मग त्यामुळे जेव्हा मी स्मॉल स्केलमध्ये काम करायचे म्हणजे मोठ्या मोठ्या पॉवर्सची ती अनइंटरप्टेबल पॉवर्स आपल्या युपीएस ज्याला म्हणतो त्याचं टेस्टिंग वगैरे करताना खूप चॅलेंजिंग वाटायचं सगळ्यांना. आपल्याला असं काही वाटत नाही कारण आपण काम करत असतो, पण बाकीच्यांना खूप ते असं वाटायचं की बापरे ही महिला असून एवढ्या मोठ्या युनिटचं टेस्टिंग करत. फील्डवर आपण जेव्हा जातो काही प्रॉब्लेम आला आपल्या युनिटला ते पाहायला जातो, तर तिथं सुद्धा म्हणजे तुमच्याकडनं दुसरं कुणी नाही का येणार आहे
1: बघण्याचा दृष्टिकोन
0: असं विचारलं जायचं म्हणजे तुम्ही आलात का असं, किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत. नंतर मी माझ्या व्यवसायात आल्यानंतर सुद्धा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सगळीच कामं करायला लागतात. आता 50-55 पर्यंत स्ट्रेंथ आहे आणि आपल्या हाताखाली प्रत्येक डिपार्टमेंट आणि आपले टीम असते, पण तेव्हा प्रत्येक काम जेव्हा आपल्याला करायला लागतं तेव्हा आपण जर काही टेक्निकल डिस्कशनसाठी मीटिंगसाठी किंवा कोटेशनसाठी निगोसिएशनसाठी किंवा अगदी रिकव्हरीसाठी सुद्धा आपण जर फील्डवर गेलो तर तुम्ही तुमच्या म्हणजे काय ऑफिसमधील कोणाला तरी पाठवा किंवा दुसरं कोणी पाहत नाही का हे असं विचारलं जायचं, कारण तेव्हा नव्हते आहे.
1: आणि समाजाची जडणघडण महिलांच्या दृष्टीनं अशी करण्यात आली होती, त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन
0: इव्हन मी नेटवर्किंग प्रोग्रामला सुद्धा तेव्हा एकतर कमी असायचे तेव्हा नेटवर्किंग प्रोग्राम प्रशिक्षण, पण चेंबरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मी जेव्हा नेटवर्किंग प्रोग्रामला किंवा सेशन्सला जायचे इलेक्ट्रॉनिक्ससाठी तेव्हा अगदी एखादीच महिला मला दिसायची.
1: पण मानसीताई, तेव्हाच्या काळात स्त्रियांचा या क्षेत्रातला वावर ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
0: हो हो हो, म्हणजे कौतुकाची गोष्ट म्हणजे जिथं आपण म्हणतो ना की 10 ते 5 जॉब करायचा, 10 आधी घर, 5 नंतर घर, अशा पद्धतीत महिलांचं जे असं फिक्स रुटीन असायचं
1: आणि फक्त स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी
0: की स्वावलंबी होण्यासाठी. कारण स्वतःचा जेव्हा आपण व्यवसाय करतो म्हणजे मी जॉबही केलाय आणि व्यवसाय करते त्याच्यामध्ये फरक असं असतो की मी जेव्हा माझा जॉब करते तेव्हा मी 8 तासाची 10 तासाची टाइम शेड्यूल असलेली एक नोकरी असते
1: बरोबर,
0: आणि इथे 24 तासाचा तो ती हे असते जबाबदारी असते. मग आपल्याला आपले एम्प्लॉईज असतील, स्टेक होल्डर्स असतील किंवा आपल्यावरती अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या कंपनी असतील, आपले सप्लायर असतील, या सगळ्यांची इनडायरेक्टली आपण जबाबदारी पेलत असतो. म्हणजे ते मी प्रत्येक वेळेस म्हणते की प्रत्येक कंपनीमध्ये जी काही 8-9 डिपार्टमेंट असतील त्या एका डिपार्टमेंटमध्ये काम करणं हा झाला जॉब, आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे की पॉइंट्स हँडल करून ते व्यवस्थित कार्यरत आहेत ना आणि तिथं कुठं काही म्हणजे गॅप्स नाही आहेत ना आणि ते असतील तर त्या रिमूव्ह करून ते इम्प्रूव्ह करणं, इथे आपलं कसा कस सरा जो आहे तो पणाला लागतो बिझनेसमध्ये आणि ते सगळं अष्टावधानी किंवा
1: हा शब्द म्हणणार होते की महिला मुळातच या अष्टावधानी असतात आणि त्याचा या क्षेत्रातही तुम्हाला उपयोग झाला.
0: उपयोग होतो अगदी अगदी.
1: आता तुमची मेलक्स कंट्रोल गिअर्स ही कंपनी आज खूप मोठी आहे आणि तुम्ही याची सुरुवात अगदी घरच्या एका खोलीतून केली होती, तर तो सुरुवातीचा काळ आणि तिथून झालेला हा प्रवास हा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
0: हो, सुरुवातीला म्हणजे अगदी घरातून म्हणतो ना आपण बिझनेस सुरू केलेला होता की अगदी लिव्हिंग रूममध्ये 2-3 टेबल्स आणि बेसिक काही इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याच्यातून सुरुवात केलेली होती. दोन हाताशी फक्त दोन तीन ऑपरेटर, त्यानंतर मिडल मॅनेजमेंट वगैरे असा काही

0: प्रकार नाही, कारण अजून बघायचं होतं, आजमावून पण बघायचं होतं, सुरुवात करूनही बघायची होती. आणि त्या सगळ्या फेजमध्ये मग छोट्या छोट्या प्रोडक्ट्सना सुरुवात केली की तेव्हाची जी काळाची गरज होती, इलेक्ट्रॉनिक म्हणजे सीएफएल असतील, इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट असतील, की तेव्हा अगदी अपकमिंग होत्या, त्या प्रॉडक्टपासून सुरुवात केली ती घरातूनच. आणि मग हळूहळू जसं वाढत गेलं, जो आपण त्यातनं काम करत गेले पुढं,
1: वेगवेगळे
0: अनुभव आल्यानंतर आणि ग्रो झाल्यानंतर मग आम्ही मुकुंदनगरमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, जागा घ्यायला सुरुवात केली कंपनीसाठी. आमचा इंडस्ट्रीयलच सेक्टर आहे तिथे. तिथे मग आधी एक ऑफिस घेणं, मग दुसरं, मग तिसरं, असं करत करत एक ऑफिस घेऊन 2005 काही, 8 काही, 11 काही असे करत आता तिथं 6,500 square feet असं ओन सेटअप आहे. सुरुवातीला इन्स्ट्रुमेंट्स जी असतात अगदी आपण प्रिसाईज म्हणतो, त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं ते.

0: 5 लाख काही, 8 लाख काही, 11 लाख काही असे करत आता तिथं 6500 स्क्वेअर फीट असा स्वतःचा ओन सेटअप आहे. सुरुवातीला इन्स्ट्रुमेंट्स जी असतात अगदी आपण प्रिसाईज म्हणतो त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं ते, कारण रिझल्ट्स तर आपल्याला एक्सपेक्टेड हवे असतील तर इन्स्ट्रुमेंट्स पण प्रिसाईज आणि ऍडव्हान्स लागतात. ती जेव्हा नव्हती तेव्हा आम्हाला मग वेगवेगळ्या लॅबला जायला लागायचं प्रॉडक्टचं सर्टिफिकेशन घेण्यासाठी, गुणवत्ता चेक करण्यासाठी. ती त्यानंतर मग आम्हाला हळूहळू ती इन्स्ट्रुमेंट्स घेणं शक्य झालं हळूहळू, बँकेचं अर्थसहाय्य मिळालं त्यामुळे, आणि असं करत करत इन्स्ट्रुमेंट्स डिझाईन लॅब झाली. मग प्रॉडक्टला कंपनीला आम्ही क्वालिटी सर्टिफिकेशन आधी घेतलं, ISO 9001 हे घेतलं गेलं. त्याच्यानंतर मग 2005 असेल, 2008 असेल, 2015 असेल, ही सगळी क्वालिटी मानांकन क्वालिटी सर्टिफिकेशन घेणं घेतली गेली. मग त्यानंतर वॉश आणि ZED सारखी गुणवत्तेची सर्टिफिकेट घेतली. मग त्यानंतर BIS, त्याच्यानंतर ENEC, CE, CB ही सगळी प्रॉडक्टची सर्टिफिकेशन घेतली.
1: अच्छा,
0: प्रॉडक्ट मार्किंग आपण जे म्हणतो, आपण सुद्धा एखादी गोष्ट खरेदी करताना प्रॉडक्ट सर्टिफाय आहे का बघतो, ती सगळी प्रॉडक्टची सर्टिफिकेशन जी आमच्या प्रॉडक्ट सेक्टरला लागू आहे ती सगळी घेतली गेली. आता आम्ही प्री कम्प्लायन्स सगळा आमच्या इनहाऊस लॅबमध्ये होईल अशी सगळी यंत्रणा किंवा सोय आम्ही आमच्या लॅबमध्ये केलेली आहे.
1: बरं, आता घराच्या एका खोलीपासून तुमच्या कंपनीचा जो प्रवास सुरू झाला होता तो आता तुम्ही सांगितला, तुमच्या एकूणच कामात मिस्टरांची सुद्धा साथ आहे. तर जेव्हा आपला लाईफ पार्टनर त्याची साथ आपल्याला मिळते तेव्हा कामाची गती आणि आत्मविश्वास हा किती वाढतो?
0: चांगला प्रश्न आहे, कारण जेव्हा पुरुष एखाद्या बिझनेसमध्ये असतो किंवा एखाद्या यशाच्या शिखरावर असतो तेव्हा आपण असं नेहमीच म्हणतो की बाबा प्रत्येक सक्सेसफुल किंवा यशस्वी पुरुषाच्या मागे बाईचा हात लागतो. तसं बाई जर पुढे जाणार असेल तर तिला अख्ख्या कुटुंबाचा सपोर्ट मागे लागतो.
1: खरं,
0: कारण सगळ्यांनी समजून घेतलं आणि सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग आपले इनलॉज असतील, मुलं असतील किंवा नवरा असेल किंवा आपले नातेवाईक असतील, आई वडील, प्रत्येक घटक असतील, त्या सगळ्यांची जेव्हा साथ असते तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. कारण काय, तर महिलांना या सगळ्यांचा विचार करायची सवय आणि या सगळ्यांचं करून तिला पुढे जायचं असतं. त्यांना हिला दुखून तिला कुठेही पुढे जर झालं तर ती अनइझी असते
1: आणि सगळ्यात
0: असतं तिच्या मनात.
1: महिलांना सगळ्या पातळीवर सिद्ध करायचं असतं
0: आणि मग सगळ्यांना काय समान महत्व देऊन जर तिला पुढे द्यायचं असेल तर या लोकांचाही नक्कीच सपोर्ट लागतो. मिस्टरांनी म्हणजे मनोजनी तर मला अगदीच सांगावं असं वाटतं की छान पद्धतीत त्यांनी मला सपोर्ट केलं आणि नाही ठीक आहे तू जा मुंबईला जा दिल्लीला जा एकटी जा तू तुझं बघ तू तुझं कर, त्यांनी विश्वास ठेवला करायला मला काम करायला म्हणजे पुढे जायला प्रवृत्त केलं आणि त्यामुळेच पुढे जाता आलं.
1: असा कुणाचा तरी विश्वास मिळणं त्यामुळे आपल्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा वाढ होते आणि ते खूप महत्वाचं असतं.
0: खूप खूप महत्वाचं असतं. तेव्हाची ती मदत किती छोटी असली तरी खूप बळ वाढून देणारी असते.
1: खरंय. आता तुमची कंपनी प्रामुख्यानं LED लाइटिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट बनवते तर ऊर्जा बचत हीच देशसेवा हा विचार तुम्ही तुमच्या व्यवसायात कसा रुजवलाय?
0: आता आम्ही 2000 जसं म्हटलं मी की 1996-97 जे आम्ही इलेक्ट्रॉनिक बलास्ट बनवत होतो, त्यानंतर मग आम्ही हाँगकाँगला एक्झिबिशनला जेव्हा जाऊन आलो त्यानंतर आम्हाला कळलं की LED आता पॉवरमध्ये येत आहेत की ज्यामध्ये लाईटिंगमध्ये नवीन जनरेशन LED येते वगैरे. म्हणजे जी सुरुवात इलेक्ट्रिकल बॅलास्टमध्ये जे काही लॉसेस होते त्याच्यापेक्षा 35% ऊर्जेची बचत इलेक्ट्रॉनिक बॅलास्टमध्ये होत होती आणि LEDमध्ये तर ती 70% बचत होत होती. तर आपण ऊर्जा निर्माण करू शकत नाही तर आपण ती वेस्ट तरी नको करायला. आपल्या पद्धतीने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून कशी वाचवता येईल याच्यावरती थोडासा भर देण्याचं प्रामुख्याने कारण होतं. तेव्हा अगदी भारनियमन टाइम टेबल म्हणजे लोडशेडिंग वेळ लावून प्रभागानुसार केलं जायचं. का तुटवडा होता विजेचा
1: आणि ही खरं तर काळाची गरज आहे.
0: काळाची गरज आहे. आपण किती जरी म्हटलं की आपण ज्या खोलीत नाही तिथले दिवे बंद करून दुसरीकडे जावं वगैरे पण ते फॅक्टरी सारख्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी शक्य होत नाही. मग आपल्या प्रॉडक्टमधनच कसं ते बचत करता येईल आणि राष्ट्रसेवा करता येईल यातून या माध्यमातून असा विचार करून म्हणजे आपल्याला जे बनवायचं आहे ते दोन्ही उद्देश पूर्ण झाला पाहिजे की एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, सप्लायर्स आणि स्टेकहोल्डर आहेत त्यांच्याबरोबर आपण चांगल्या पद्धतीत काम करू करू शकलो पाहिजे. जसं घर आहे तशी कंपनी ही एक फॅमिली बनली पाहिजे आणि त्यातून निघणारं जे प्रॉडक्ट आहे ते गुणवत्तेनेही उच्च असलं पाहिजे, सर्टिफाईड असलं पाहिजे आणि ती काळाची गरज असून त्याच्यामध्ये राष्ट्राला काय उपयोग होईल आपला हा उद्देश ठेवणं खूप गरजेचं असतं.

0: कारण आजकाल म्हणजे नुसतं मनी मेकिंगसाठी एखादं प्रॉडक्ट बनवलंय त्याच्यामध्ये मग आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही मिळत.
1: मी आता तेच म्हणणार होते, स्वतःला कामातून मिळणारं समाधान हे सुद्धा तितकंच
0: महत्वाचं असतं. अगदी खरंय.
1: आता मानसीताई, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भरारी मारलीय, तर जागतिक बाजारपेठेत तुमचे अनुभव काय?
0: जागतिक बाजारपेठेत म्हणजे मी 2015-16 नंतर जसं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन पार्टिसिपेट करायला लागलो, मग म्युनिक असेल, दुबई असेल, त्याच्यानंतर इस्तनबुल टर्की किंवा इवन चायनामध्ये सुद्धा आम्ही एक्झिबिशन पार्टिसिपेट केलं. बरेच जण म्हणतात की तिथे तुम्ही लोक प्रोक्युरमेंटला जातात आणि तिथं का तुम्ही म्हणजे एक्झिबिशन हे करतात, पण आमचा स्टडी असा होता की बऱ्याच देशातले जे बायर्स आहेत ते मोठं एक्झिबिशन असल्यामुळे तिथं ते येतात आणि इंडियन मॅन्युफॅक्चर ऑफकोर्स क्वालिटी म्हणून बघितलं जातं आणि तिथं आम्हाला बराच चांगला फायदा पण झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रात जसं आपण प्रवास करतो, आता प्रॉडक्ट हा एक विषय घेतला तर इलेक्ट्रॉनिक बलास, एलईडी ड्रायव्हर्स, त्यानंतर पॉवर सप्लायज, मग ते कॅमेऱ्याला लागणारे असोत, कंट्रोल पॅनलला लागणारे असोत, आणखीन किचन वूड अप्लायन्सेसमध्ये लागणारे असोत, वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी लागणारे, आता नव्याने येऊन घेतलेलं बीएलडीसी मोटर्ससाठी लागणारे कंट्रोल करणारे पॉवर सप्लायज असतील, ते माझ्या मुलाने डेव्हलप केलेले आहेत. त्याच्याशिवाय आता ज्या एक्झिबिशन मधून आपल्याला काही गोष्टी मिळतात इनपुट, ते नव्याने अगदी रिसेंटली आम्ही सुरू केलेलं जे प्रॉडक्ट आहे पीडी चार्जर्स, म्हणजे ज्याला आपण टाईप सी किंवा यूएसबी चार्जर्स म्हणतो, ते आता आम्ही नव्याने सुरुवात केलेले आहेत. हे सुद्धा इनपुट आपल्याला बाहेरून मिळतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की कॉस्ट कटिंगच्या माध्यमातून जे आता काही मोबाईल सेट्स आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये चार्जेस नाही नसतात, कधी काही काही कंपन्यांचे आहेत पण काही काही कंपन्यांचे नसतात. तर आता चार्जर हा सेक्टरच वेगळा काढलेला असल्यामुळे मग त्याच्यामध्ये माझ्या मुलांनी डेव्हलपमेंट करून त्याचं आता आम्ही प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे आणि मेलकॉन आणि अजूनही वेगवेगळ्या ब्रँडिंगसाठी आम्ही करून देत आहोत. मेलकॉन हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या अंतर्गत आणि वेगवेगळ्या मोठ्या लोकांच्यासाठी, मोठ्या कंपन्यांसाठी सुद्धा ब्रँडिंग करून आम्ही ते मोठ्या प्रमाणावर वितरित करत आहोत. कारण नव्याने येणारी अपडेट्स जी असतात ती आपल्याला प्रत्येक नवीन डिझाईनचा जन्म सुरू होतो तिथं आणि नवीन विचारांना दिशा सुरू होते तिथे.
1: आणि कुठेतरी हे जे आधुनिक तंत्रज्ञान येतं ते अपडेट राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: अगदी निश्चित.
1: आता रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण यासाठी सुद्धा तुम्ही नेहमीच तत्पर असता, तर महिलांना रोजगार देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करताना तुम्हाला एक स्त्री म्हणून किती समाधान मिळतं?
0: खूप छान वाटतं. आता मी दोन्ही बद्दल सांगते. महिलांच्या बाबतीत मी महिलांच्या मध्ये बऱ्यापैकी असते, एक माझ्या कंपनीतला अनुभव आणि एमसीसीआय मधला पण अनुभव आहे. जेव्हा माझ्या कंपनीतल्या मुली, जास्तीत जास्त मुली आहेत माझ्याकडे, तर त्यांना म्हणजे जे आपण म्हणतो की आपण त्यांना एक सपोर्ट करताना एक महिला म्हणून नक्कीच आनंद होतो, कारण त्यांच्याकडे स्किल्स असतात पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो, घाबरतात. त्यांना पुढे येण्यासाठी एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट लागतो. नाही तू कर, तू जे चांगलं करशील त्यासाठी तुझी पाठ पडली जाईल, चुकलीस तर माझं ट्रेनिंग कमी पडतंय. हा अप्रोचनीच आपल्याला त्यांच्यावर काम करायला लागतं, कारण त्याशिवाय तयार त्या होत नाहीत. आता ज्या अगदी आपण म्हणतो की क्लेरिकल किंवा अशा ठिकाणी काम करणाऱ्या ज्या काही महिला असतात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तांत्रिकदृष्ट्या टेस्टिंग करण्यासाठी, डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये काम करण्यासाठी पुढे येऊ लागतात. त्यांच्यामध्ये स्किल्स आहेत, मी नाही म्हटलं नाहीच आहे.
1: आत्मविश्वास
0: निर्माण करणं तुला येतं आणि मग त्यांचा जो त्याच्यानंतरचा आनंद असतो तो खूप महत्वाचा असतो. बऱ्याच महिलांना घरातूनही खूप चॅलेंजेस असतात, वेळेवर पोहोचण्यापासून ते अगदी घरी लवकर पोहोचायला पाहिजे इथंपर्यंत त्यांचं शेड्यूल जे असतं ते खूप त्रासाचं कटकटीचं असतं, त्यातून त्यांना आपल्या सब्जेक्टकडे डायव्हर्ट करून त्यात त्यांना पारंगत करणं, मल्टीस्किलिंग करणं, त्यांचा परफॉर्मन्स सुधारणं यावरती भर दिला जातो. त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि जसं मी म्हटलं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यासाठी ईएसआयसी, ईपीएफ, ग्रॅच्युटी किंवा टिफिन फॅसिलिटीज अशा सारख्या गोष्टीतून त्यांना कसा जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल हे बघितलं जातं. कुठे प्रशिक्षण कमी होत मिळत असेल त्यांना किंवा त्यांना इच्छा असेल त्याची की मला अजून पुढे जायचं, त्या पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळं त्या नक्कीच पुढच्या स्तरावरती जातात. 8-8 वर्ष त्या सोबत असतात आणि म्हणजे एक एक गोष्ट मला पाहायला लागत नाही इथंपर्यंत त्यांचं डिपार्टमेंट हँडल करू शकतात इंडिपेंडेंटली. हा जास्ती आनंदाचा भाग आहे आणि ऑफकोर्स त्यांच्या त्या पर्सनल लाईफमध्ये पण रिफ्लेक्ट होतच, कारण त्या स्वतःचा पण त्यामुळे त्याच्याबरोबरीने विकास करतातच.
1: की रोजगार देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करून एकूणच त्यांचा सर्वांग

0: विकास सुद्धा त्या माध्यमातून
1: होणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त ती स्वयंपूर्ण पैसे अर्थार्जनासाठी नाही तर ती सर्वांगीण विकास होणं आणि तिच्यावर तिच्या घरात चार जण अवलंबून आहेत, एस्पेशली मुलं, ती त्या पद्धतीने तयार होणं, ती अपडेट्स मुलांपर्यंत जाणं, हा सगळा प्रवास आपोआप होतो. तसंच आता मी म्हटलं ना की उद्योजकांमध्ये म्हणजे उद्योगामध्ये जिथं आमचं सीईडब्ल्यू सेंटर आहे तिथं सुद्धा बऱ्याच महिला नव्याने सुरुवात करतात जेव्हा बिझनेसला, तिथंही हाच हँडहोल्डिंग सपोर्ट आम्ही सीईडब्ल्यूच्या माध्यमातून करतो.
0: मानसी मॅडम, तुम्ही एमसीसीआयएच्या महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन आहात, तर या सेंटरची नेमकी संकल्पना काय आणि सीईडब्ल्यूच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जातं, यामध्ये प्रामुख्यानं कोणत्या गोष्टींवर भर दिला जातो?
1: एमसीसीआयची वुमन कमिटी गेले 28-30 वर्ष कार्यरत आहेच आहे, पण 2021-22 मध्ये सीईडब्ल्यूची म्हणजे काय, तर एमसीसीआयची साधारण पुण्यामध्ये चार ऑफिसेस आहेत, म्हणजे चार सेटअप आहेत म्हणू आपण, एसबी रोड असेल, भोसरी असेल, हडपसर असेल आणि टिळक रोडचा तर सगळ्यात पहिला आहे, म्हणजे जिकडे इंडस्ट्री तिकडे एमसीसीआय स्प्रेड झालेला आहे. नॉट ओनली पुणे, आता ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण जिल्हास्तरीय पण काम सुरू आहे एमसीआयचं. आणि वुमन कमिटी ऍक्टिव्ह होती गेले 30 वर्ष. यामध्ये आम्ही टिळक रोडचं जे ऑफिस आहे की जे मध्यवर्ती ठिकाण आहे महिलांसाठी आणि ते चांगलं आहे, त्या महिलांसाठी ते खूप सोयीस्कर आहे असा विचार करून आमचे ते डीजी आणि प्रेसिडेंट करंदीकर सर यांच्या पुढाकाराने सीईडब्ल्यू म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रेन्युअर्स याची स्थापना, म्हणजे महिलांना प्रशिक्षण मिळावं, उद्योग वाढवण्यासाठी प्रशिक्षण मिळावं यासाठी टिळक रोडला त्याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये चार मेन व्हर्टिकल आहेत. एक तर त्यांना शेअरिंग बेसिसवर केबिन मिळतात, कारण सुरुवात केल्यानंतर इमिजिएटली सगळं ऑफिस थाटणं वगैरे शक्य नसतं, त्यातल्या त्यात महिलेला तर अशक्य आहे, कारण महिलांचं उद्योगातलं प्रमाणच खूप कमी आहे
0: आणि आर्थिक दृष्ट्या पण ते परवडणारं नसतं.
1: त्यामुळे मग त्यांना तिथे आम्ही शेअरिंग बेसिसवर खूप वाजवी दरामध्ये केबिन्स किंवा क्युबिकल्स अवेलेबल करून दिलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांना प्रशिक्षण वेगळं, आणखीन वेगवेगळं मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, ब्रँडिंग असेल, प्रोडक्ट काय कसं असायला पाहिजे यावरती आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. ई सुविधामधून किंवा एमएसएमई हेल्पलाईनमधून त्यांना आम्ही जेम असेल किंवा उद्योग आधार कसं काढायचं, या सगळ्या ज्या काही इनिशियल सर्टिफिकेशन लागतात कंपनी सुरू करणार, त्या आम्ही मोफत त्यांना तिथं आम्ही सपोर्ट किंवा मदत करतो काढण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे महिला वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्यासाठी त्यांची प्रोडक्ट कशी असायला पाहिजेत, पॅकेजिंग कसं असायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्यासाठी, असे सगळे सेशन, म्हणजे तिचा सर्वांगीण विकास तिथं कसा होईल, उद्योजकीय प्रवास तिचा कसा सुलभ होईल, ती त्या जे वेगवेगळे सेशन आहेत त्या अॅटमॉस्फिअरमध्ये राहून ती कशी स्वतःला बिझनेसमध्ये ग्रो करेल किंवा वाढ होईल तिच्या, हा सगळा उद्देश सर्वांगीण विकास बिझनेसमधला हा आम्ही सीईडब्ल्यूमधनं करतो. आणि ह्याच्यामध्ये आमच्या अशी बऱ्याच बायका जोडल्या गेलेल्या आहेत महिला ज्या उद्योग क्षेत्रात आहेत. त्याचप्रमाणे वेगळे वेगळे बचत गट सुद्धा आम्हाला जोडले गेलेले आहेत जे छोट्या स्वरूपात काम करतात आणि मोठ्या प्रमाणात पण काही करतायत. ते सगळेच आम्हाला बरेचसे जोडले गेलेले, आमचं व्हॉट्सअप ग्रुपमधनं पण आम्ही काही ऍक्टिव्हिटीज करत असतो, काही प्रमोशन्स करत असतो किंवा काही प्रशिक्षणाची माहिती देत असतो. अशा सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. आणि यात मला आवर्जून या आकाशवाणीच्या किंवा विविध भारतीच्या माध्यमावरून सांगू इच्छिते, ज्या महिलांना काही उद्योग क्षेत्रामध्ये काही करायचंय किंवा स्वतःची सुरुवात करायची, त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करावा. आमचे ऑफिसर इन्चार्ज सारिका दामले मॅडम तुम्हाला नक्की सपोर्ट करतील आणि या माध्यमातून मी त्यांचा नंबरही तुम्हाला देऊ, 9326033556. सारिका मॅडमशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट केला तर तुमचा उद्योगाचा प्रवास नक्कीच सुलभ होऊन स्केलिंग अप करायला मदत होईल याची मी हमी देऊ शकते.
0: अनेक महिलांकडे कला असते पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांची आवड बाजूला पडते, तर अशा महिलांना घर आणि व्यवसाय यांचा ताळमेळ बसण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
1: या दोन्हीवरती जर कसरत करून पुढे जायचं असेल तर आपल्याला खूप गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणं, ऍडजस्ट करणं, या सगळ्या ज्या गोष्टी ते आता आपल्याला माहिती झाल्यात, म्हणजे त्यात नव्याने काही सांगायला नको. म्हणजे आपण काहीतरी मुरड घालून काहीतरी पुढे जातो असंच करत असतो आणि मग त्या स्वतःच्या आवडीनिवडी असतील, प्रायोरिटीज असतील, त्या आपण बदलत राहतो. म्हणजे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा वेगळं असतं, लग्न झाल्यावर आणखीन गोष्टी आपल्या बदलतात, मुलं झाल्यानंतर आपण अजून आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून त्यांच्यासाठी आपण प्राधान्य देतो, हे करतच असतो आपण. पण घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही जर सांभाळायचे असतील आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला कुटुंब या व्यवस्थेतून सपोर्ट सिस्टम मिळणं गरजेचं आहे, आणि ती

0: सपोर्ट सिस्टम अशीच मिळत नाही, आपल्याला मिळवावी लागते.
1: त्यासाठी आपल्याला पण एफर्ट्स लागतात,
0: तर ते कुटुंबाच्या स्तरावर करायला पाहिजे. आणि बिझनेसमध्ये जर काही करायचं असेल तर डेडिकेशन, डिव्होशन या सगळ्या गोष्टी आहेत. डेली स्मॉल इम्प्रुव्हमेंट आणि अपडेट्स ठेवणं, म्हणजे काय की नवीन येऊ काय घातलेलं आहे आणि नव्याने काही गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी
1: मुळात शिकण्याची प्रवृत्ती सुद्धा ही सुद्धा खूप महत्वाची वाटते,
0: खूप महत्वाची असते. तर या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बरेच आता मी या जेव्हा प्रवासात मी बिझनेसच्या जाते तेव्हा मला बऱ्याच वेळा बरे वाईट अनुभव येतात, चांगले लोक भेटतात, कधी कधी काही खूप असं कानमंत्र देऊन जाणारी सुद्धा लोक भेटतात, म्हणजे आपण गुरुस्थानी मानतो. तसंच मला एक जण भेटले होते ग्रस्त, त्यांनी मला सांगितलं की आपण पाहतो की कोयनेच्या इथं टर्बाईन्स आणि पाणी जे काही वीज निर्मिती होते वगैरे वगैरे, तिथून मग तो विद्युत प्रवाह मग ग्रीड्स असतील किंवा वायर्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, त्याच्या थ्रू प्रवास करत करत करत करत हा आपल्यापर्यंत येतो, आपल्या डोक्यावरती येतो आणि तो आपल्याला लाईट किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला तो अनुभवायला मिळतो. एक सेकंद जरी त्याचं काम थांबलं तरी आपल्याला काही बिघाड झाला तर चालत नाही. मग तो त्याचं जर काम, त्याला आपण त्या इलेक्ट्रॉन किंवा अणू किंवा रेणू याला आपण कुणीही डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये, तरी तो त्याचं काम इतकं व्यवस्थित पार पाडतोय. आपल्याला तर सगळं आहे, बुद्धी, कान ऐकायला, अपडेट्स ऐकायला, डोळे, सगळं काही आहे, हात आहेत काम करा, तर आपण आपली कामं कानही व्यवस्थित करू शकणार, कानही पुढे जाऊ शकणार, कानही अचीव करू शकणार आपलं साध्य जे उद्दिष्ट आहे. त्यामुळे थिंक बिग असायला पाहिजे आणि परफेक्शन असलं पाहिजे, क्वालिटीची जाण असली पाहिजे, नाविन्याचा ध्यास असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असायला, म्हणजे एक कुठली तरी गोष्ट आहे आणि एक नाही असं नाही, या सगळ्या गोष्टी जेव्हा असेल तेव्हा आपल्याला नक्कीच पुढे जायला लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला डेली अनुभवातून पण शिकायला मिळतात, पुढे जाता येतं. आणि याचा सगळ्याचा विचार करून महिलांनी नक्की व्यवसायामध्ये यावं, अजूनही प्रमाण महिलांचं व्यवसायातलं कमी ते वाढवावं. कॉन्फिडन्स जो काही आहे सीईडब्ल्यूच्या माध्यमातून आम्ही तिथं सपोर्ट करतोच आहोत, त्याचा लाभ घेऊन किंवा त्याचा उपयोग करून त्यांनी नक्कीच पुढे जावं असं मला खूप वाटतं. आणि मग काय, तिला तिचं क्षेत्र उत्तुंग आहे, काहीच कोणीच अडवू शकत नाही.
1: मानसीताई, खूप मोलाचा आणि छान सल्ला तुम्ही दिलात. आणि एकूणच घरच्या एका छोट्या खोलीतून सुरू झालेला हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यापर्यंतचा तुमचा स्वतःचा प्रवास आणि आता सीईडब्ल्यूच्या माध्यमातून हजारो शेकडो महिलांच्या स्वप्नांना आधार देण्याचं तुमचं कार्य खरंच एक नवी दृष्टी देणार आहे. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद प्रज्ञा, मला पण तुम्ही संधी दिली आकाशवाणीचे, तुमचे खूप खूप धन्यवाद.

0: व्यक्तिवेध या कार्यक्रमात महिला उद्योजिका मानसी बिडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. काही क्षणात सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि
2: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।

0: वैद्यजी,
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सारा काम मुझे करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समझ.

0: श्रोते हो नमस्कार. मी ओमकार दीक्षित तुमचं स्वागत करतो डॉक्टर अमेय पाठक यांच्या संधिवात कारणे आणि उपचार या कार्यक्रमाच्या 5व्या भागात. आज आपण थेट संवाद साधणार आहोत डॉक्टर अमेय पाठक यांच्याशी. डॉक्टरांनी MBBS केले असून DNB मेडिसिन आणि DNB रोमॅटॉलॉजीमध्ये म्हणजेच संधिवातामध्ये सुपर स्पेशलायझेशन केले आहे. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरणवणे इथे आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. डॉक्टर अमेय पाठक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मागच्या भागात आपण युरिक ऍसिडबद्दल बोलत होतो, तर मग युरिक ऍसिडचं प्रमाण शरीरात कशाने वाढतं आणि ते नियंत्रित कसं ठेवायचं?
1: युरिक ऍसिड हे प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे त्यांचे बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होऊन होणारे एक पदार्थ असतो, जसे की चिकन, मटन आणि मासे. आणि व्हेजमध्ये बोलायचे झाले तर यामध्ये पनीर यांसारखे किंवा जास्त डाळी घेतले तर यांचे शरीरामध्ये होणारे जे एंड प्रॉडक्ट असतो त्याला युरिक ऍसिड म्हणतात. तर या पदार्थांचे सेवन कमी ठेवणे, पाण्याचे सेवन अधिक करणे आणि अजून काही गोष्टी जसे की मद्यपान टाळणे, या सर्व गोष्टींमुळे आपण युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.
0: बरोबर आहे. मग हे युरिक ऍसिड नक्की नियंत्रित कसं ठेवतो?

0: व्हायचं.
1: जसे मी मगाशी सांगितलं ते प्रमाणे आपल्या जेवणामध्ये बदल गरजेचे आहेत. आणि त्याचबरोबर जर युरिक ऍसिड पर्सिस्टंटली म्हणजे सारखे 6.5 मिलीग्रॅमपेक्षा जास्त राहत असेल तर तज्ञांना भेटून याचे योग्य उपचार केले तर युरिक ऍसिडचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
0: बरोबर आहे. डॉक्टर, अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे नक्की काय?
1: अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे पाठीच्या संधिवाताचे ऍडव्हान्स स्वरूप आहे. याची सुरुवात पाठदुखी आणि पाठदुखीबरोबर पाठीत कडकपणा जाणवणे यासोबतच पायांमध्ये प्लांटर फेशायटिस किंवा टाचांमध्ये दुखणे किंवा पायांच्या जॉईंटला सूज येणे जसे की गुडघ्या सुजतो किंवा घोट्याला सूज येते यांसारख्या लक्षणातून होते. आणि वेळेत याचे उपचार नाही झाले तर मणक्यांचे अथवा कमरेतल्या जॉईंटचे एकमेकांना जुळणे होते आणि त्यालाच इंग्लिशमध्ये अँकायलॉसिस म्हणतात. म्हणून या आजाराचे नाव अँकायलॉजिंग स्पॉन्डिलायटिस आहे.
0: बरोबर. डॉक्टर, सोरायसिस असणाऱ्या पेशंटना संधिवाताचा धोका अधिक असतो असं म्हणतात, त्याबद्दल काय सांगाल?
1: निश्चितच सोरायसिस असलेल्या रुग्णांना 40% रुग्णांना संधिवाताचे प्रमाण होण्याचा धोका राहतो. अशा होणाऱ्या संधिवाताला सोरायटिक आर्थरायटिस असं म्हणतात. यामध्ये सांधेदुखी वगैरे होतेच पण त्याचबरोबर जसं मगाशी बोललो अँकायलॉजिंग स्पॉन्डिलायटिस याचा धोका देखील सोरायसिसच्या पेशंटमध्ये अधिक आढळून येतो.
0: मग संधिवात असलेल्या पेशंटनी आपल्या जीवनशैलीत नक्की कोणते बदल केले पाहिजेत?
1: संधिवात असलेल्या रुग्णांनी संतुलित आहार घ्यावा, धूम्रपान मद्यपान टाळावे, त्यासोबतच रेग्युलर व्यायाम करावा आणि संधिवाताची लक्षणे आढळल्यास वेळेत डॉक्टरांना दाखवून तज्ज्ञांचे उपचार घ्यावेत.
0: डॉक्टर अमिय पाठक सर, आपले मनापासून आभार. सर, आपण सांगितल्याप्रमाणे सांधेदुखीवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, कारण तसे न झाल्यास सांध्यांमध्ये व्यंग निर्माण होण्याचा धोका संभवतो आणि तसंच ही सूज बाकी अवयवांवर पसरली तर ते सुद्धा निकामी होऊन मोठी शारीरिक हानी संभवते. श्रोते हो, डॉक्टर अमिय पाठक यांच्या सांधेदुखी कारणे आणि उपचार कार्यक्रमाच्या 5व्या आणि शेवटच्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपल्याला सुद्धा अशाच प्रकारच्या आजारासंबंधी समस्या भेडसावत असतील तर आम्हाला आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने सांगा, कारण सांधेदुखीवर उपचार आहेत आणि ती पूर्णपणे बरी होऊ शकते. गरज आहे ती फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि वेळीच उपचारांची. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे नेक्स्ट्रा क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरंडवणे या ठिकाणी आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. मी ओंकार दीक्षित आपल्या सगळ्यांचं संध्याकाळच्या प्रसारण सभेत स्वागत करतो. संध्याकाळचे 5 वाजलेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. कादंबरी भूमी क्रमशः वाचन, लेखिका आशा बगे, वाचकस्वर गौरी लागू आणि सादरकर्ते सुमित श्रीपाद.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी.

या आधीच्या भागात आपण ऐकलं, आज पुन्हा 4:30 वाजले का तुझे, त्या हसून म्हणाल्या. मी आज कामाला आले नाही. मग विचारायला आले की मी तुमच्याकडे राहायला येऊ का हे शेवटचे 2 महिने. घरी फार डिस्टर्ब होतं. बहिणीची मुलगी ती घरी ठेवून जाते, तिला बघावं लागतं, शाळेतनं आणावं न्यावं लागतं, घर खूप लहान, लोकलचे सतत आवाज. बाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या तिच्या आता पूर्ण परिचयाच्याच होत्या. मला तुम्ही पैसे देऊच नका, तशीही मी यंदा फार कमीच आलेली आहे. बाई एकदम म्हणाल्या, नाहीच जमणार. मैथिलीचा चेहरा उतरला. त्यांना तिला अडवायचं असेल, फक्त अडवायचं, विरोधच करायचा. तिनं बाईंकडे पाहिलं. बाईही तिच्याकडे पाहत होत्या. या मुलीबद्दल त्यांच्या मनात एक सूक्ष्म राग होता साचलेला. तिचा ताटपणा, अभिमान, बुद्धी, समज, वाचनाची आवड आणि रूपही. सुंदर म्हणता यावं असं नाही, पण एकूण आविर्भाव देखणेपणाचा. एक वाचनाची, पुस्तकांची आवड सोडली तर हे त्यांचंच जणू तरुणपणचं रूप. आता पुढे त्या कदाचित देखण्याही होत्या जास्त. ही मुलगी त्यांच्या एका अभेद्य कोटाला वारंवार धक्के देत होती आणि त्यांना काही म्हणता येत नव्हतं. त्यांना तिची गरजच होती. त्यांचं त्या गरजेपुढे काही चालत नव्हतं आणि आता हीच मुलगी काही मागत होती गरजेनं. त्यांना मुद्दामच नाही म्हणावंसं वाटलं. पुन्हा त्यांचं एक सीमित स्वातंत्र्य होतं. 24 तास ही मुलगी त्यांना नको वाटली. दुपारची रमी, एखाद्या वेळेला त्यावेळचं माफक ड्रिंक, रात्रीचा पेग, सकाळी उशिरा उठायचं, कशाला उगस त्यात व्यत्यय. आता कुणाहीसाठी काही सहन करावं असं काही उरलेलं नाही. त्या नाही नाही म्हणत राहिल्या. मग एकदा काय वाटलं तर म्हणाल्या, ठीक आहे, ये उद्यापासनं, पण डोंट इंटरफिअर, मला माझी प्रायव्हसी डिस्टर्ब झालेली चालणार नाही. ठीक आहे असं म्हणून मैथिलींनी मान हलवली. सकाळी सगळं आटोपून मैथिली दोघींचा डबा घेऊन आली. निघताना संजूनं तिरप्या नजरेनं पाहून खांदे उडवले. दोघात आता शब्दाचंही बोलणं नव्हतं. मैथिलींनी लक्ष दिलं नाही. आत्याला रात्रीच सांगितलं तिच्या पद्धतीनी की ती बाईंकडे राहायला जाईल. जाऊ का वगैरे नाही, तिचा तो निर्णय तिनं आत्याला सांगितला फक्त. सगळं समजून आत्या म्हणाली, किती दिवस राहणार? जाते तर आहे परीक्षेपुरती, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा वापस यावं लागेल. बेल वाजवली. बाईंनी दार उघडायला वेळच केला. पुन्हा हलकीशी बेल वाजवून ती थांबली तरी 5 मिनिटांनी दार उघडलं. बाईंचा अवतार विचित्र होता. गाऊनच्या गुंड्यावर खाली लागलेल्या, डाय न केल्यानं विचित्र तांबडे झालेले केस, चष्म्याशिवायचे निस्तेज अशक्त डोळे. तिला वाट करून देऊन त्या बाजूला झाल्या. त्यांच्या तोंडाचा कसला तरी आंबट वास आला. बेडरूममध्ये बाटली, ग्लास आणि जेवण अर्धच टाकून दिलेलं. त्या अन्नाचाही आंबलेला वास. टीव्ही ऑनच होता. बाई येईल, तुला आवरायची गरज नाही, त्या म्हणाल्या. मी दोघींचा डबा आणलाय. ठीक आहे, मला चहा करून दे, साखर नको, शुगर वाढली आहे माझी. मी अभ्यास कुठे करू? त्यांच्या स्टडीत कर, त्या म्हणाल्या. मैथिली प्रोफेसर साहेबांच्या खोलीत आली. समोरची खिडकी उघडली. समोर मोकळं होतं, इमारती नव्हत्या. पहाडासारखे उंचवटे, लाल मातीचे झाडं आणि मागचं दिसणारं आभाळ, दुरून वाजणारी कुठल्या तरी देवळाची घंटा आणि चक्क शाळेची प्रार्थना सुद्धा जवळून ऐकू आली. लहान लहान मुलांची, आता मराठीतली. जरा पाहिलं तर शाळेचंच कुंपण दिसलं. समुद्र तेवढा लांब, बाकी सगळं. ती हसली स्वतःशीच. तिनं पुस्तक उघडलं. प्रोफेसर साहेबांच्या टेबलावरनं हात फिरवला हलकेच. खोलवर श्वास भरून घेतला. गणिताचं पुस्तक. थोडाच वेळ गेला असेल

दारावर टकटक. बाईच दारात. कामवाली आली नाही अजून. येईल ती. नाही, वेळ होऊन गेली. काळजी नका करू, मी सगळं करीन. स्वयंपाकही तर करायचा नाही. बाई गेल्या मग जरा वेळानं पुन्हा तेच. बाईनं तिचा मुलगा पाठवलाय. ठीक आहे, त्याला झाडू दे. बर, पुन्हा काही वेळाने तो मुलगा जाईल, जेवून घेऊ. भांडी पडली पाहिजेत. तुम्ही जेवा, मी अभ्यास झाल्यावर जेवीन. मी माझं घासून टाकीन. त्या गेल्या पण 15 मिनिटांनी परतल्या. जेवूनच घे, रमी खेळायला येतील बायका. ती राग दाबून संयमानं उठली. त्यांचं जेवण झाल्यावर तिच्यासाठी डबा त्यांनी साधा झाकूनही नव्हता ठेवला. ती घेईल म्हणून की काय टेबलावरचं लोणचं तूप आत ठेवून दिलेलं. पुन्हावर दही घेऊ नको, मला रात्री लागतं. 1 वाजता रमी खेळायला आलेल्या त्या बायका नुसत्या खेळत नव्हत्या, मोठ्यानं बोलतही होत्या. 3 वाजता त्यांनी मैथिलीला चहा करायला उठवलं, वेफर्स आणायला पाठवलं. त्या बायका गेल्यावर म्हणाल्या, तू दिवसभर पुस्तकच घेऊन बसणार आहेस, काम करणारच नाहीस. त्यांच्या बोलण्यात खोचकपणा होता तो तिला कळला, पण ती बोलली नाही. शब्दाला शब्द देण्यात काय अर्थ, ती बोललीच नाही. त्याही मग जरा नरमल्या. मग तीच म्हणाली, तुमचा परिसर फार छान आहे, शांत आहे, गर्दी नाही, मला फार आवडला. तुम्ही फिरायला का जात नाही संध्याकाळच्या, चांगलं वाटेल. कुणाबरोबर? त्या म्हणाल्या. का, एकटही? जाते मधून मधून. तू चलशील? थकवास येतो बघ. वाटतं घरी परत येऊ की नाही नीट. असं कसं होईल? चलतेस आता? माझी परीक्षा झाल्यावर जाऊ आपण. रात्री तिनं स्वतःच मनानं स्वयंपाक केला. तेवढं स्वातंत्र्य त्यांनी तिला दिलंही होतं. ती जे काय करत होती ते त्यांना आवडत होतं. तू घे जेवण, त्या म्हणाल्या. तुम्ही? मला वेळ आहे. ग्लासमध्ये बर्फाच्या क्यूब्स टाकल्या, वेफर्स घेतले आणि एक एक घोट घेत राहिल्या. मैथिलीनं खोलीचं दार लावलं. दार बंद करताना म्हणाली, केव्हा जेवणार सांगा, गरम करून देईन. त्या खोलीत नको झोपू. प्रोफेसर साहेबांच्या खोलीत कोणी झोपलेलं मला आवडत नाही. मग कुठे? कुठेही. एवढं मोठं घर आहे. आणि लाईट फार वेळ लावू नको. मैथिलीला हसावं का रडावं कळेना. रात्री 10 वाजता बाई मोठमोठ्यांना हाका मारायला लागल्या. त्या कुणाला हाक मारतायत? त्या काहीतरी सदानंद सदानंद असं म्हणत होत्या. मोठ्यांना मध्येच रडल्यासारखा आवाज. मैथिली घाबरली. अंधाराचं एकटेपणाचं कधी भय नाही वाटलं, पण आता? तिनं पुस्तक मिटूनच ठेवलं, लाईट बंद केला. त्या खोलीत झोपायचं नव्हतं. खरंच ती एका मोठ्या माणसाची खोली होती. तिथं झोपायचं सुद्धा नव्हतं आणि अभ्यास सुद्धा करायचा नव्हता. उद्याच आत्याच्या घरी परत जायचं. त्या गॅलरीतच अभ्यास करायचा, जसा होईल तसा. मैथिली पहाटेच उठली. रोज लोकलच्या आवाजांना जाग घ्यायची ती आज विचित्र शांततेने आली. आलेलं दूध तापवलं, स्वतःला चहा केला. बाईंचा कालचा सगळा तमाशा टीव्ही समोर उघडा पडला होता आणि त्या त्यांच्या बेडरूममध्ये गाढ झोपल्या होत्या. त्यांचा स्थूल विस्कळीत देह पलंगावर अस्ताव्यस्त, किंचित उघड्या तोंडातून कसला तरी विचित्र आवाज. आत्याचं अम्माचं झोपणं किती व्यवस्थित. मैथिलीला किळस झाली. तिनं पुस्तक समोर ओढलं. 9:30-10 चांगला अभ्यास झाला आणि बेल. कामवाली असणार. दार उघडलं तर समोर कुणी तरुण मुलगा, हातात छोटी सुटकेस. तुम्ही? तिनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच तो आत आला. आई घरी नाहीये का? मैथिलीला समजलं की हा शंतनू, बाईंचा मुलगा. बाई गोऱ्या होता आणि हा एकदम सावळा. प्रोफेसर साहेब असतील तसे. याचा एक फोटो आहे, तसा चेहरा मात्र नाही. तिनं घाईघाईनं बाईंच्या खोलीचं दार लावून घेतलं, त्याला पाणी दिलं, चहा ठेवला आणि बाईंना उठवायला गेली. बाई उठत नव्हत्या. तिने हताशपणे मागे येऊन उभं राहिलेल्या त्यांच्या मुलाकडे पाहिलं.

0: तिला याची सवय असावी. तो काही म्हणाला नाही, तिनं चहा दिला. तुम्ही? त्यानं विचारलं. मी बाईंची मदतनीस, हेल्पर. हो हो, नवी कामवाली, बाई आई म्हणाली होती, तो आठवून म्हणाला. मी कामवाली नाही, बाईंना गरज होती म्हणून आठवड्यातनं एक दोनदा. ती रागानं म्हणाली. ती काय होती, कोण होती, काय सांगत होती यात त्याला काही गम्य नव्हतं. तिचा रागही त्याच्यापर्यंत पोचला नाही. त्यानं रिकामा कप तिच्यासमोर केला, तो तिनं घेतला नाही. आपलं सामान घेतलं, सामान म्हणजे पुस्तकं आणि कपडे. काल आंघोळ करून आली होती, तेच कपडे अंगावर होते. काल आणलेला डबा होता तो घेतला. समोरच्या खोलीत बसलेल्या शंतनूला म्हणाली, मी जाते, तुमच्या आईला सांगा. परीक्षा होई तो येणारच नाही. काल त्यांनी एक ओळ वाचू दिली नाही, दूध तापवलंय. ती फ्लॅट बाहेर आली, रागा संतापानं रडायला येत होतं. बस समोरच थांबली तरी धावत बस गाठताना वाटलं की राग कशाचा आलाय आपल्याला, कामवाली या शब्दाचा. आपण जे करत होतो बाईंच्या घरी त्याचं स्वरूप तेच तर होतं. त्याचे आपण पैसेही घेतले आहेत, तरी आपल्याला एक दर्जा हवाय. ती घरी आली. सकाळीच आलेली पाहून संजू कुत्सित हसला. त्या म्हणाली, ये. मग संजू ऑफिसात गेल्यावर म्हणाली, बीनाकडे करत जा अभ्यास. कशाला उगीच लोकांकडे? सुभाषराव काही म्हणणार नाहीत. नको, इथंच करीन घरी. कुणी काही म्हणावं इतकी ही जागा कशाला ठेवायची? श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: परीक्षा संपली. पेपर छानच गेले अपेक्षेपेक्षाही. देवस्थळीबाईंचं घर तर सुटलंच. दांडेकरांनी निरोप दिले पण यावेळी ते तिच्याकडे आले नाहीत. तिच्यासारख्या 56 मुली त्यांना मिळतील तिला वाटलं. 4:30 नेहमीच्या वेळेला ती देवस्थळीबाईंकडे आली. बेल दाबली हलकेच, दार लगेचच उघडलं. बाईंचं तेच दर्शन गाऊन मधलं. तिला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. समोरच टीव्ही दिसला. झाली परीक्षा? हो. त्यांनी पेपर्स कसे गेले हे काही विचारलं नाही. तू कामाला आली असशील तर? कामाला नाही, मैथिली म्हणाली. मग टीव्हीकडे पाहत म्हणाली, आता घेतला? हो, दांडेकरांनी आणला माझ्या वाढदिवसाला. म्हणजे पैसे मीच दिले ग, बाई म्हणाल्या. तुम्ही मागे म्हणाला होता ती सगळी पुस्तकं घेऊन जा म्हणून, ती तुम्हाला नकोच होती. तू पुस्तकं न्यायला आलीस? तुम्ही दिलीत तर? सगळी नाही पण बरीच, माझ्याकडे जेवढी मावतील तेवढी. त्या बोलल्या नाहीत. मला विकतच द्या, तुम्ही दिलेले सगळे पैसे साठवले आहेत मी. या वर्षात तर मी घेतलेच नव्हते पैसे, पण मी ते मागत नाहीये. तुम्ही मला पुस्तकं दिली नाहीत तर मग निदान काढून तरी टाकू नका रद्दीत, प्लीज. तुला पुस्तकं हवी आहेत सगळी? हो, पण माझ्याकडे जागा नाहीये. तुला हवी ती बघ, मी एक ट्रंक देते, लोखंडी, मोठी आहे, त्यात मावतील तेवढी. इतक्या सगळ्या पुस्तकांचे पैसे मी देऊ शकणार नाही. अगं, मी पैसे कुठे मागतीये? मी तुला तशीच देतीये. तूच ती लावलीस, नीट ठेवलीस, कव्हर्स घातलीस, नाहीतरी ती पडूनच होती. मैथिलीने त्यांच्याकडे अविश्वासाने पाहिलं. तुमच्या मुलाला आवडणार नाही, त्याचा संबंधच कुठे आहे? पुस्तकं प्रोफेसरांची, तू नाही नेलीस

तर ती रद्दीतच जातील, घेऊन जा. त्या आत गेल्या. तिला वर ठेवलेली ती ट्रंक दाखवली. मोठी होती, काळी, लोखंडाची. आजकाल अशा कोणी वापरतच नाही. मैथिली पाहत राहिली. कॉफी करू? ती जरा वेळानं म्हणाली. त्या हसल्या, म्हणाल्या, कर, तुझी पण कर. तिनं कॉफीचा कप दिला तेव्हा म्हणाल्या, छान झाली आहे. घेतली नाहीत पण अजून? वासावरून. माझ्या जागी कोणी ठेवलंत? हो, सातला येतात, बाई आहेत, स्वयंपाक करतात, जेवतात, झोपतात, सकाळचा स्वयंपाक करून जातात. पण चोऱ्या फार करतात. काय नेतील नेऊन नेऊन खायचं? पैसे, वस्तू, कुणाला हवंय? शंतनूचं लग्न होईल ना होईल. दांडेकरही म्हणाले, निभून न्या. माणसं मिळतात कुठे? तुझ्यासारखी पुस्तकही विचारून नेणारी कमीच. मैथिली बाईंकडे आश्चर्याने पाहत राहिली. बाई इतक्या कशा निवळल्या की ती आता त्यांच्या कामावर नव्हती म्हणून? ती लोखंडी ट्रंक मैथिलीकडे आली पुस्तकांसकट. चौथ्या मजल्यावर ट्रंक चढवायला कुली लागला. बाईंनी त्यांच्या आईच्या घरची एवढी मोठी वस्तू तिला देऊनच टाकली. ती ट्रंक तिनं समोरच ठेवली. त्यावर एक छान चादर विकतच आणली, पैसे तिचेच. आता त्या पेटीची अडचण नव्हती, उलट बसायला झालं काहीतरी. पण दिमाखात काचेतून दिसत राहणाऱ्या पुस्तकांची आईट वेगळीच मैथिलीला वाटलं. आता सुट्ट्याच होत्या वाचायला. चार्ल्स डिकन्स, अल्बर्टो मुराविया ती वाचू लागली. मराठी नाटकं तिला आवडू लागली. शेक्सपियरची भाषा मात्र अनोळखी, कठीण वाटली. फिक्शन लेखकाच्या कल्पनेतलं एक खरं खुरं विश्व तिला आवडायला लागलं. आपल्या नेहमीच्या रुटीनचा शिळा वास त्याला नव्हता. इट वॉज अ फ्लोईंग वॉटर असं तिला इंग्रजीतूनच सुचलं होतं. तसं वाहतं पाणी हे देखील तिनं पुस्तकातनंच तर अनुभवलं होतं. हे वाचलेलं, सुचलेलं ती टिपून ठेवू लागली, तेही इंग्रजीत. ती भाषा तिला सहज व्यक्त करता यावी अशी वाटली. या वाचण्यातनं तिलाही वेगळं काही सुचू लागलं. हे सुचणं सर्वस्वी नवं होतं. ते तिचंच होतं. तिच्याच तळ्यातनं ते घुसमळून वर येत होतं. आत्या म्हणाली, विश्रामला अशीच आवड होती बघ वाचायची. रात्र रात्र जागून वाचायचा. पण डॅडी काय वाचत होते? ते हेच वाचत असतील का की जे ती वाचत होती? वाचता वाचता कधी ती पेटी, त्यावर अंथरलेली चादर बघताना तिला देवस्थळी बाईच आठवायच्या. बाईंबद्दलही काही लिहावं, लिहिता यावं असं वाटायचं. आपलं आयुष्य वाया घालवणाऱ्या एका श्रीमंत बाईची गोष्ट तिला लिहावीशी वाटली. म्हणजे सुचायची सुरुवातच फक्त, मध्य शेवट काही नाही. मैथिली पास झाली. नुसती पास नाही, चांगली पास झाली. पीसीबीमध्ये 90%. तसेही 88% मार्क्स होते. संस्कृतमध्ये DT. तिला स्वतःलाच हे यश अनपेक्षित होतं. कुठलाही क्लास न लावता मिळवलेले मार्क्स. क्लास लावला असता तर? आत्या म्हणाली होती, हे सर्वस्वी तिचं तिनं मिळवलेलं. मैथिलीला स्वतःचा अभिमान वाटला. तिनं मन भरून श्वास घेतला. पुस्तकांचे, अभ्यासाचे ते दिवस कुठून झाले होते सुरू? ती देवस्थळी बाईंना पेढे देऊन आली, रोहिणीला मुद्दाम भेटली, बिनानं घरी छोटी पार्टीच केली तिच्याकरता. तू मेडिकलला जायला हवंस, सुभाष म्हणाला. मार्क्स आहेत तुला. तेवढी आपली ऐपत कुठे? आत्या म्हणाली. पैशाचं काय, कुठूनही उभे करता येतात, सुभाष म्हणाला. बिनानं दिलेली पार्टी संपली पण मैथिली अस्वस्थशी वाटली. वाटत राहिलं नीट ठरवून अभ्यास केला पण चांगले मार्क्स म्हणजे नक्की काय? कुठे, कुठपर्यंत पोचता आलं पाहिजे हे कुणीही कधी का सांगितलं नाही? आपल्याही मनात नाही आलं. मैथिली रात्री गॅलरीत कूस पालटत राहिली. झोप येत नाही? आत्यांनी विचारलं. हो,

ली उठून बसली. अद्याप माझ्या अम्मांनी काही पैसे ठेवलेत ना ग? तुला मेडिकलला जायचंय? मैथिली बोलली नाही. तो लांबचा रस्ता आहे, तुझी आधीच 2 वर्ष गेली आहेत, लग्न केव्हा करशील? म्हणजे पैशाचा प्रश्न नाही का? तिने विचारलं. आहे, तोच आहे, पण हा सुद्धा आहे, मुलीचं 1-1 वर्ष महत्वाचं असतं. फक्त मुलींचं, तिला वाटलं. अम्माचे पैसे नाहीत, ती म्हणायची माझ्या शिकण्याकरता ठेवलेले. आजवर हे कधीही विचारलं नव्हतं अत्याला. 1-2 हजार सुद्धा पुरते नव्हते. फक्त 1-2? पण अम्मा म्हणाली होती की? मैथिली थांबली बोलता बोलता. अम्माला शेवटी शेवटी चेकवर सुद्धा सही करता येत नव्हती. जानकी आंटी काहीतरी म्हणायची अम्माला की मॅथ्यूजच्या हाती सगळं सोपवू नकोस म्हणून. सगळं म्हणजे काय? मैथिलीनं अत्त्याचा हात धरला घट्ट. शेवटी पैशाची सोय करता येईल ग, कुणाला मागता येईल. देवस्थळी बाई आहेत, दांडेकर साहेब आहेत, कर्जही काढता येईल, बिना सुभाष देतील. नको नको, मला कुणापुढे हात पसरायचा नाही, ती एकदम म्हणाली. 2-4 दिवसात मैथिलीच्या डोक्यातलं तुफान शमलं. अत्या BSc BCom म्हणत होती, पण तिने आर्ट्स कॉलेजचे फॉर्म्स आणले. इंग्रजी लिटरेचर घ्यायचं ठरवलं. संस्कृतही आणि लॉजिक नवा वेगळा विषय. पुढे वाटलं तर फिलॉसॉफी घेता येईल, प्रोफेसर देवस्थळींचा विषय. फर्स्ट इयरची परीक्षा, त्यानंतरची सुट्टी संपली, रिझल्ट लागला. आणि एक दिवस काय वाटलं तर मैथिली देवस्थळी बाईंकडे गेली. दिवसभर पाऊस रिपरिपत होता. बंद दाराची बेल वाजवतानाच तिला जाणवलं की खूप दिवसांनी आपण येतो आहोत. दिवाळीत एकदा ती गेली होती, त्यानंतर आत्ता. दार उघडायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. तो, त्या म्हणाल्या, त्यांना झालेला आनंद न लपवता. कशी आलीस? अगदी सहज, रिझल्ट लागला यावंसं वाटलं. वा वा वा, अभिनंदन. प्रथमच त्या अभिनंदन करत होत्या, नाहीतर पूर्वी तिचा अभ्यास, तिची परीक्षा याचा उल्लेखही त्या टाळत असत. चांगलीच पास झाली असशील. हो, मी आजकाल नापास होत नाही, ती बोलून गेली आणि मग थांबलीच. नापास कशा न होशील ग? तू काही नापास होणारी मुलगी नाहीस. नापास होणारी मुलं वेगळीच असतात, बाई म्हणाल्या. मैथिलीला काही बोलता येईना. तिनं इकडे तिकडे पाहिलं, घर तसंच अस्ताव्यस्त. आहे कोणी कामाला? तिने विचारलं. आहे, सर्व आहे, पण कुणी जवळच आपलं असं नाही, तुझ्यासारखं. मग TV पाहत बसते. ती खेळल्यासारखी झाली. तिनं बाईंकडे निरखून पाहिलं. त्या रोड अशक्त कशा तरी दिसल्या. त्यांचे खाली ओघळणारे दंड, लोंबणारे गाल, सारं पालटलं होतं. खप्पड निस्तेज अशा बाई. बरं नाही का तुम्हाला? बरं आहे ग, काही करून देऊ? तशी गरज नाही, बाई येईल करेल, पण त्याच्या हाताला चव नाही, चावतही नाही मला. सोजी करून देऊ मऊसर? बाईंचे डोळे समकले. सोजी खाताना म्हणाल्या, किती चांगली केलीस मैथिली. खाता खाता मागं कोचात रेलल्या, मग पुन्हा सरळ होत म्हणाल्या, तू नाही घेतलीस? मी घे म्हटलं नाही म्हणून. मैथिली, अगं आपलं ते जुनं नातं संपलं आहे. आता तू माझी मैत्रीण असू शकतेस, छोटी मैत्रीण. मैथिली काही बोलली नाही. तिनं सोजीही घेतली नाही. त्या म्हणाल्या म्हणून सुंठ घालून कॉफी केली. TV उगाचच सुरू होता. तो मैथिलीला बंद करायला सांगितला आणि मग म्हणाल्या, तुला सांगते, शंतनू एकदा नापास झाला होता, पूर्ण फेल. विक्टोरिया क्रॉस, लागोपाठ 2 वर्ष. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शंतनूला केव्हा तरी वाईट संगत लागली.

मागच्या आहारी गेला घरातनं पैसे चोरायचा. पैसे लपवून ठेवले तर वस्तू, घड्याळ, एक दोनदा प्रोफेसरांची पुस्तकंही. त्या थांबल्या. त्या तिला हे का सांगत होत्या ते तिला समजत नव्हतं. एकदा घरातून पळूनच गेला, दांडेकरांनी परत आणलं. प्रोफेसर साहेबांच्यानं झालं नसतं ते. ते आपलं स्वतःचं असं वेगळं आयुष्य जगत होते, आमच्यापासून फारच दूर असत ते. मुलावर त्यांचं प्रेम होतं ग, पण मुलाचा क्रम त्यांच्या विषयानंतरचा. दांडेकरांनी खूप धडपड केली शंतनूला परत आणण्यासाठी. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. प्रोफेसर नुसते शंतनूजवळ बसून राहत आरामखुर्ची घेऊन, पण हातातलं पुस्तक सुटत नव्हतं. आय हेट दोज बुक्स. ती फक्त आणि फक्त त्यांची होती, पण पुस्तकं इतर सगळ्यांची असू शकतात, असतात, मैथिलीला वाटलं.

आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. आता संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पूना आय केअर सांजधारा, हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम.
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे ते गायक संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्मदिवस. मूळचे बंगाली असूनही त्यांनी मराठी भाषेवर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या संगीतावर निस्सीम प्रेम केलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं लोकप्रिय गाणं हे याचंच एक उत्तम उदाहरण. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत या चित्रपटातल्या गाण्यानं. स्वर आहे आशा भोसले आणि हेमंत कुमार यांचा. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: कार्यक्रमात घेऊया आता छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्र.

0: मनोरंजन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
5: रमेश डाईन.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
8: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
7: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
8: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
7: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
8: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1 या वेळेत.
7: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56.
8: 7517923456.
9: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
10: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
9: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
11: श्रोते हो, मराठी संगीत विश्वातील एक अत्यंत गोड, सुजाण आणि लोकप्रिय आवाज म्हणजे आर्या आंबेकर. आज या गुणी गायिकेचा वाढदिवस, त्यानिमित्त तिला शुभेच्छा देऊन कार्यक्रमात आता तिच्या स्वरातलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: Limited. AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातील नाट्यपद. पदरचना आहे शांता शेळके यांची आणि स्वर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
3: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888 57 66 66.
4: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
5: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
6: कार्यक्रमात आता ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरातील गीत. शब्द आहेत वंदना विटणकर यांची.

0: पुन्हा ऐकर सहंज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.
1: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोत्यो, याबरोबरच आम्ही पुन्हा ऐकेर सांज धारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी पद्धतीनं आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवण्यात येणार आहे. स्वच्छ, निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात असून योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये खोकला औषध विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणं, संभाव्य गैरवापराला आळा घालणं आणि सार्वजनिक आरोग्य तसंच सुरक्षेला बळकटी देणं हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. महिलांच्या कायदे निर्मितीतील आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं प्रतिपादन शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित शन्ना जोशी पुरस्कार कायदा निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या पुस्तकाच्या लेखिका विद्या देवधर यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने लवकरच एकल महिला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ गोऱ्हे यांनी यावेळी दिली. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित आणि दक्ष पुणे हे व्यासपीठ सुरू करण्याचा विचार असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अर्थात PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण

0: म्हणजे असूस ला पुणे जिल्ह्यात कालपासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्तीचा सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वपूर्ण आकडेवारी संकलित केली जाणार आहे. ही माहिती जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करणं, रोजगार धोरणं ठरवणं, उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देणं तसंच राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाचं अचूक चित्र समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिड्यूस रियूज रिसायकल या संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागातून 453 वस्तूंचं संकलन करण्यात आलं आहे. या वस्तूंचं एकंदर वजन 628 किलो असून यामध्ये खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच शाश्वत विकासाच्या दिशेनं हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत असल्याचं आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात येत्या 26 जुलै रोजी 41व्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत विनाविलंब शुल्क 17 ते 26 जून अशी वाढवण्यात आली आहे, तर विलंब शुल्कासह ही मुदत दिनांक 27 ते 30 जून अशी वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरल्यास ती दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी 1 जुलै ते 3 जुलै असा असणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे सामान्य जनांच्या जीवनात अमूलाग्र बदल होत असून युवा पिढीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं मत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निवेदिता एकबोटे यांनी व्यक्त केलं. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल संस्थेतील संत माई स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून विविध कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या आज बोलत होत्या. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 35.9 दशांश तर किमान 23.3 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोत्यो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 होत आहेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.
1: सूरज जरा आपात आज

0: वा मंडळी, काय या गाण्याचे बोल आहेत ना, किती सुंदर कल्पना आहे. हे गाणं गाऊन ज्या प्रकारे आपली भूक तृप्त झाली, ही भावना त्या भुकेल्या पोरांच्या मनात निर्माण केली आहे, अशा या कलाकृतीला एक सलाम तो बनताय. मंडळी, या सुंदर गीताचे गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर आणि जयकिशन, आणि गायलं होतं मन्ना डे यांनी. चित्रपट माहितीये कोणता? 1959 मध्ये प्रदर्शित झालेला उजाला, ज्याचे दिग्दर्शक होते नरेश सैगल. आणि या गाण्यात शम्मी कपूर यांनी रिकाम्या ताट्यातनं तृप्त असलेल्या भोजनाची जी काही एक कमाल ऍक्टिंग केलेली आहे ना, ती पण अक्षरशः बघण्यासारखी आहे बरं का. हा एक उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, ज्यात शम्मी कपूर, माला सिन्हा, राजकुमार, लीला चिटणीस आणि टुनटुन यांनी भूमिका केल्या होत्या. कितीही बिकट परिस्थिती आली तरी चुकीच्या मार्गाला न जाता प्रामाणिकपणाने काम केलं तर आपला नेहमीच विजय होतो, इतकी साधी सरळ शिकवण या चित्रपटाची होती. या चित्रपटातलं झुलता मौसम मस्त महिना हे बॉलिवूडमधलं त्या काळातलं लोकप्रिय गाणं ठरलं, जे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलं होतं. मंडळी, चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 1909-3931-4142. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उजाला या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. या चित्रपटात राजकुमार यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली, त्यामुळे त्यांच्या गंभीर आणि खलनायकी प्रतिमेचा एक वेगळाच ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटला. असं म्हणतात की राजकुमार आणि शम्मी कपूर यांनी एकत्र काम केलेला उजाला हा एकमेव चित्रपट होता. पण तरी सुद्धा या चित्रपटात काम करताना राजकुमार मात्र जरासे नाराज होते, कारण एकही गाणं त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं नव्हतं. म्हणून त्यांची नाराजगी काढण्यासाठी दिग्दर्शक नरेश सैगल यांनी यारो सूरत हमारी पे मत जाओ हे गाणं शम्मी कपूर आणि राजकुमार यांच्यातली मैत्री दाखवणारं गाणं म्हणून चित्रित केलं. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: यासोबतच देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 6:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेव कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत. स्वर आहे रामदास कामत यांचा, गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं, तर संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: श्रोतेहो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. शब्द आहेत भारा तांबे यांचे आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अवघाची संसार या चित्रपटातील गीत। स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा। गीतासाठी शब्द लिहिले डॉक्टर वसंत अवसर यांनी आणि संगीत वसंत पवार यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249259.
0: कार्यक्रमात यानंतरच्या गीताला स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचा. गीत लिहिलंय मंगेश पाडगावकर यांची, तर संगीत पु ल देशपांडे यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78-23-84-11-20
3: 7823-84-1120.
0: आता ऐकूया उमच पडेल तर या चित्रपटातील गीत. स्वर आहे माणिक वर्मा यांचा, गीत लिहिलंय ग.दि. माडगुळकर यांनी, तर संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकलं गीत उमज पडेल तर. या चित्रपटातील स्वर होता माणिक वर्मा यांचा, गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं, तर संगीत सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातल्या शेवटच्या गीताचा स्वर आहे अरुण दाते यांचा. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, तर संगीत यशवंत देव यांचं.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते, आता आपण ऐकलात कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

म्हणजे जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते करणं हे महत्वाचं आहे. त्यानीच शरीर यात्रा सुरळीत चालेल. शरीर यात्रा असा एक विचार इथे आलेला आहे. शरीर यात्रा याचा एक अर्थ असा की शरीर चालण्यासाठीच अपरिहार्य असं कर्म, उठणं, बसणं, चालणं, भोजन करणं, निद्रा घेणं, अनेक कर्म आपण दिवसाकाठी आपली शरीर यात्रा चालण्यासाठी करत असतो. त्यामुळे कर्म करणं अगदी अपरिहार्य आहे. भगवान म्हणतात, तू आपलं विहित कर्म व्यवस्थित कर, त्याचा त्याग करून तुझी शरीर यात्रा नीट चालणार नाही. ज्याला शरीर यात्रा चालण्यासाठीचं कर्म म्हटलंय त्या कर्मामध्ये अजूनही काही प्रकार आहेत. स्वधर्म विहित नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे स्नानादी कर्म, शरीरातली स्वयंचलित होणारी कर्म, ज्यांचा उल्लेख नित्य कर्मात केलेला आहे. नैमित्तिक कर्मात श्राद्धादी कर्म, दान देणं, त्यात नवरात्र, महाशिवरात्र, चंपाषष्ठी इत्यादी दिवसात केलेली कर्म, अर्थात त्याला काम्य कर्माचा वास येऊ नये, ती सगळी परमेश्वराला अर्पण करावीत. ही नैमित्तिक कर्म नित्य कर्मात येऊ शकतात. स्वभावज कर्म म्हणजे इंद्रियांची स्वभावत होणारी कर्म, यज्ञ, दान, तपादी पावन कर्म, ही कर्म ही करावीच. ही पावन कर्म आहेत. जोवर आत्मज्ञान होत नाही तोवर या कर्माविषयी उदासीन राहू नये. आपल्या अधिकारानुसार यज्ञ, दान, तप ही कर्म दक्षतेने करावीत. हेच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, तैसी आत्मज्ञान विखी, जव निश्चिती नाही निकी, तव नोहावे यागाधिकी उदासीना, पै स्वाधिकारानुरूपे तिये दान याग तपे अनुष्ठाविची आक्षेपे अधिकेवर. गीतेत अनेक प्रकारांनी उपदेश केलेला असला तरी त्यातलं कर्माचं सूत्र हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी भगवंतांनी त्याचं स्मरण करून दिलंय. ते दक्षतेने आणि हातोटीने करावं, म्हणजेच जो कर्मयोग सांगितलेला आहे तो प्रमाणभूत मानून करावं. असं कर्म माणसाच्या चित्तावरची रजतमाची धूळ दूर करतं, अंतःकरण शुद्ध करतं. ज्याप्रमाणे हिणकस सुवर्णाला क्षारांची वारंवार पुट दिली की त्यातला हिणकस भाग दूर होतो आणि त्या सोन्याला शुद्धतेची झळाळी येते. चौथं म्हणजे लोकसंग्रहार्थ प्रसंग प्राप्त करावी लागणारी कर्म. अजून इतके प्रकार समाविष्ट होतात, त्याचा त्याग करणं शास्त्र संमत नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. लोकसंग्रहार्थ कर्म कशी करावीत या बाबतीतही सकाम इच्छा नको, त्या कर्माचा अहंकार नको. इथे माऊली म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. कर्म करताना लोकांना आपला आदर्श ठेवावा, त्यांना सुपंथाला लावावं, पण आपण त्यातून अलिप्त राहावं. त्याचा मोठेपणा घेऊ नये, त्याचा बडेजाव करू नये. लोकसंग्रहार्थ कर्माबाबत गीता रहस्यात लोकमान्य म्हणतात, जेव्हा लोकसंग्रहाचं तत्व पाळतो त्यावेळी तो जणू भगवत भक्त म्हणून भगवंताचंच कार्य करतो, त्याचाच कार्यदूत बनतो. मानव सेवा हीच माधव सेवा. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जी माणसं आपली कर्म टाकतात किंवा टाळतात आणि कर्मेंद्रियांच्या प्रवृत्तीचा निरोध करून जे कर्मातीत अवस्थेला जाऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही. ही कर्म आवश्यक असतात, ती टाळू म्हटलं तरी कोणालाही टाळता येत नाहीत. वरवर त्यागाचं अवडंबर करतात, मनातून कर्म इच्छितात ते ढोंगी, लबाड, विषयासक्त असतात. खरा जो निश्चळ माणूस असतो तो कर्म करत असतो पण तो निष्काम असतो, तो परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. इतर वेळी त्याला पाहिलं की सगळ्यात मिळून मिसळून असतो, सर्वसामान्यच भासतो. तो इंद्रियांना उगा आज्ञा करून ताब्यात वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचं जे विहित कर्म आहे ते निष्काम भावनेने करत असतो, त्याचा बाऊ करत नाही. 84 लक्ष योनीतून जीव प्रवास करत असतो. त्यानंतर त्याला हा मनुष्य धर्म मिळतो जो त्याला मोक्षपदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी या जन्मात त्याचं सार्थक करायचं असेल तर निष्काम कर्म करणं म्हणजेच कर्मयोग आचरणं हे आवश्यक आहे. त्या योगे या शरीराची यात्रा नीट चालेल. ती व्यवस्थित होण्यासाठी कर्माचा त्याग करून चालणार नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणशी नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा, म्हणून जे जे उचित

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा आठवा श्लोक। या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तू तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर। हे अगदी तर्कनिष्ठेने अर्जुनाच्या भावनांना तेवढंच महत्व देऊन भगवंत सांगतात, कर्म अभावापेक्षा म्हणजे कर्म न करण्याच्या पेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, म्हणून तू आपलं विहित कर्म व्यवस्थित कर। कर्माचा त्याग करून तुझी शरीर यात्रा नीट चालणार नाही। यातला भावार्थ अगदी नेमक्या आणि सुटसुटीत शब्दात आचार्य विनोबाजी आपल्या गीताईमध्ये सांगतात, नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोर की, तुझी शरीर यात्रा ही कर्माविण घडेची ना। नेमले

निमित्त आणि अवसरे करोनी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरेतो। विहित कर्म टाकून देऊन नैष्कर्म्य होणं हे देहधाऱ्यास संभवत नाही। मग कर्म करायचं झालं तर निषिद्ध वा शास्त्रबाह्य कर्माचं आचरण कशाला करायचं? मग जे उचित आहे, जे प्रसंगानुरूप प्राप्त झालेलं आहे, जसं आत्ता अर्जुनाच्या बाबतीत युद्ध म्हणावं लागेल, ते फलाशा सोडून करावं। माऊली पुढे म्हणतात, पार्था आणिकही नेणसी तू हे एक कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जे आचरे, तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे। जे अर्जुनाला माहीत नाही अशा निष्काम कर्माचं अजून वैशिष्ट्य सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या कर्माचं अजून एक कौतुक आहे, हे प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करतं। वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो योग्य धर्माचं आचरण करतो तो मोक्षपदाला योग्य होतो। कितीही कर्म टाळायचा प्रयत्न केला तरी ते करावंच लागतं। एखादा विरक्त माणूस, त्यांनी ठरवलं की ह्या गृहस्थाश्रमाची कर्म करायची नाहीत, आपण संन्यास घ्यायचा, पण मग त्या संन्यासाश्रमात कर्म असत नाहीत का? माऊलींची ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात एक ओवी आहे, ती वाचताना असं वाटतं की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे पिता श्री विठ्ठलपंत आले असतील का? ओवी अशी, गृहस्थाश्रमीचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की तेची संन्यासवा ठेविजे सरीसे पुढती। गृहस्थाश्रमीचं ओझ संन्यास घेतल्यावर टळतं, पण संन्यासाश्रमातली कर्म पुढ्यात येतात, ती करावीच लागतात। म्हणून नेमिले तू करी कर्म करणे हेची थोर की, तुझी शरीर यात्रा ही कर्माविण घडेची ना। आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी व्यावहारिक सल्ले दिलेले आहेत। एक म्हणजे आपलं जे काम आहे, आपली जी भूमिका आहे, ती मांडत राहा, काम करतच राहा, तेच आपल्या प्रगतीचं लक्षण आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर कामं केली नाहीत तर शरीर आणि संसार चालणारच नाही, अस्तित्वच संपेल। एखाद्या शेतकऱ्याचं मोठं शेत आहे पण बीजच पेरलं नाही तर धान्य उगवणार कसं? एका बीजातून असंख्य दाणे मिळवायचे असतील तर 99% घाम गाळणं, कष्ट करणं हेच क्रमप्राप्त आहे। तेव्हा आपली जबाबदारी ओळखून आळस झटकून कामाला लागलं तरच आपलं अस्तित्व असेल।

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो आताच आपण ऐकलात कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। आता संध्याकाळी 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: जयमाला कार्यक्रम में अब समय है एक छोटे से अंतराल का।
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र। संध्याकाळची 7:30 झाली आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: कार्यक्रमातली पहिली रचना संत तुकाराम महाराजांची, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

कार्यक्रमातली पहिली रचना होती संत तुकाराम महाराजांची, स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर संगीत श्रीनिवास खळे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, जी गायली आहे सुरेश वाडकर यांची आणि त्याला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

0: संत एकनाथ महाराजांच्या या रचनेला स्वर होता सुरेश वाडकर यांचा, तर संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात घेऊया आता छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: कार्यक्रमातली यानंतरची रचना संत जनाबाई यांची. राम फाटक यांनी संगीत दिलेल्या या रचनेचे स्वर आहेत पंडित जितेंद्र अभिषेक यांचे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली संत जनाबाई यांची रचना. संगीत होतं राम फाटक यांचं, तर स्वर होते पंडित जितेंद्र अभिषेक यांचे. कार्यक्रमात घेऊया आता छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
3: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
5: रमेश डाईन.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: श्रोते, आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना.

श्रोते, आताच आपण ऐकलीत संत नामदेव महाराजांची रचना, संगीतोदय राम फाटक यांचं, तर स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: श्रोतेहो, या रचनेसोबतच आम्ही पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, यानंतर 8 वाजता हवामहल, 8:15 चित्रलोक, 8:45 हिंदी समाचार, 9 वाजता आप के लिए, 9:30 आज के फनकार, 10 वाजता छायागीत, तर 10:30 ढलती जाहिरात हे कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.
2: आप सुन रहे विविध भारती, देश की सुरीली धड़कन.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉ.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: श्रोते हो डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे ते गायक संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्मदिवस। हेमंतदा म्हणजे एक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी केवळ आपल्या खर्जातल्या आवाजानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं नाही तर एक उत्तम संगीतकार म्हणून अनेक अजरामर गाणी आपल्याला दिली। त्यांच्या आवाजात एक अथांग शांतता आणि आर्तता होती जी थेट काळजाला भिडते। आजच्या कार्यक्रमात त्यांचीच काही गीतं। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बात एक रात की या चित्रपटातील गीत। स्वर आहे हेमंत कुमार यांचा, गीत मजरू सुलतानपुरी आणि संगीत सचिन देव बर्मन।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25.

59. श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुपमा चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, गीत कैफी आजमी यांचं, तर संगीत हेमंत कुमार यांचं.

0: कुछ भी नहीं।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
4: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया जाल या चित्रपटातील गीत। स्वर आहे लता मंगेशकर, हेमंत कुमार यांचा। गीत लिहिलंय साहिर लुधियानवी यांनी, तर संगीत सचिन देव बर्मन।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया खामोशी या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, गीत गुलजार यांचं, तर संगीत हेमंत कुमार यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीर आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीर आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया ममता या चित्रपटातील गीत. स्वर लता मंगेशकर, हेमंत कुमार यांचा, गीत मजरू सुलतानपुरी, तर संगीत रोशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया 20 साल बाद या चित्रपटातील गीत. गीत आहे शकील बदायुनी यांचं आणि स्वर आणि संगीत हेमंत कुमार यांचा.
5: करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम.

0: या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित वेगडे बेला के पूल हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.